नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोती हो. FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आजच्या प्रसारण सभेत मी सुषमा लोंढे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 25 आषाढ 1948 अर्थात 16 जुलै 2026. सकाळचे 5:56 झाले.

0: और 8:00।
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 6 वाजत आहेत। दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत।

महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरातील भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:15 वाजले आहेत. कार्यक्रमात

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरातील रमेश आनावकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लक्ष्मी राठोड यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना.
1: राधा अपने तन मन को बांसुरी कर लो.

सुनंदा सोहोने आणि सहकारी यांच्या स्वरातील देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.3 MHz वरून, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

0: एफ एम 101.3 MHz वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:35 झाली आहेत.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळं मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो, आता ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी यामध्ये सोयाबीन पिकासाठी सद्यस्थितीसाठी कृषी सल्ला संकलन निवेदन दौलत निपाणेकर यांचं, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम.

चौवट वाजता लखलख चंदेरी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील 10 वाजेपर्यंत. आरोग्य दर्पण यामध्ये फिजिओथेरपी उपचार पद्धतीचे फायदे याविषयी धाराशिव येथील फिजिओ

थेरपिस्ट डॉक्टर सागर सूर्यवंशी यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज सकाळी ठीक 10 वाजता. 10:30 वाजता गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11 वाजता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये पंडित रोणू मुजुमदार यांनी बासरीवर वाजवलेला राग अहिर भैरव आपण ऐकू शकाल. 11:30 वाजता हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार.

बारा वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. सायंकाळी 5 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 मिश्र संगीत, 6:30 वाजता स्वयंसिद्धा, यामध्ये आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या अनुषंगानं स्त्री न्याय आणि स्वाभिमान याविषयी ॲडव्होकेट छाया मैंदाड यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत आपण ऐकू शकाल.

सव्वा सात वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी साडेसात वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये कृषी संवादिका आपण ऐकू शकाल. विषय, पिकांवरील किडींची चाहूल अगोदरच कशी ओळखावी याविषयी सहभाग पल्लवी निपाणीकर आणि अश्विनी पवार यांचा. त्यानंतर आरोग्य सल्ला आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा उद्या शुक्रवार दिनांक 17 जुलैचा हवामान अंदाज आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं. 7:15 वाजता लोकरंग, यामध्ये बिरुदेव विठ्ठल एडके आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकू शकाल. 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील 10 वाजेपर्यंत आणि रात्री 10 वाजता हिंदी पत्रगीत या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. याशिवाय आमच्या नेहमीच्याच वेळेवर दिल्या जाणाऱ्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: मंडळी, आता ऐकूयात कृषीवाणी. यामध्ये सोयाबीन पिकासाठी सद्यस्थितीसाठी कृषी सल्ला, संकलन निवेदन दौलत निपाणीकर यांचं.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आज आपण कृषीवाणी कार्यक्रमात सोयाबीन पिकाच्या सध्याच्या अवस्थेबद्दल आणि या काळात आपण सोयाबीनची कोणती काळजी घ्यावी याविषयी थोडासा संवाद साधूया. बघा, मागच्या काही दिवसात अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे साहजिकच त्या भागात सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण जाणवतोय. अशा वेळी घाबरून जायचं नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी शक्यतो स्प्रिंकलर किंवा हलकं पाणी

त्यामुळं पिकाला ताजेतवानेपणा येईल आणि पिकांची वाढ चालू राहील. आता एक महत्त्वाची गोष्ट, पिकावर पाण्याचा ताण आला की झाडांची वाढ मंदावते, उत्पादन घटू शकतं. अशा वेळी झाडांना थोडं बळ मिळावं म्हणून 19-19-19 हे विद्राव्य खत 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी केली तर अधिक चांगला फायदा होतो. शेतकरी बांधवांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवसात शेतात तणही जोमानं वाढतं. तणामुळं पिकांचं अन्न, पाणी आणि खत यावरचं हक्काचं वाटप कमी होतं. त्यामुळं वेळेवर तण काढणं आणि योग्य पद्धतीनं तणाचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपण सोयाबीनवर पडणाऱ्या

0: महत्त्वाचं आहे. यानंतर आपण सोयाबीनवर पडणाऱ्या अळ्यांच्याबद्दल जाणून घेऊ. सध्या काही भागात स्पोडोप्टेरा, उंटअळी, केसाळअळी आणि घाटेअळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळं आपल्याला शेतात रोज फेरफटका मारावा लागणार आहे. पानं कुरतडलेली दिसत असतील, अळ्या दिसत असतील किंवा झाडांचं नुकसान होताना दिसत असेल तर लगेच उपाय करावे लागतील. यामध्ये आपण क्विनॉल फॉस 25% EC हे 20 मिली औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकतो. किंवा आणखी 2 औषध आहेत ज्यामध्ये लॅम्बडा साय हॅलोथ्रीन 4.9% CS किंवा क्लोरॅन्ट्रिनिलीप्रोल 18.5% SC 3 मिली. दोन्हीपैकी 1 औषध 10 लिटर पाण्यात मिसळून आपण त्याची फवारणी करू शकतो. फवारणी करताना काही गोष्टी नक्की पाळा. फवारणी स्वच्छ आणि शांत वातावरणात म्हणजेच जोराचा वारा किंवा पाऊस नसताना करा. औषधांचं प्रमाण शिफारशीनुसारच घ्या. जास्त औषधं म्हणजे जास्त फायदा असा समज अजिबात करून घेऊ नका, उलट पिकांचं नुकसान होऊ शकतं. आणखी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे प्रत्येक वेळी एकच कीटकनाशक वापरण्याऐवजी गरजेनुसार वेगवेगळ्या गटातील औषधांचे फेरपालट करा. त्यामुळे अळ्यामध्ये औषधाला प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही आणि नियंत्रणही चांगलं मिळतं. आणि हो, फक्त कुणीतरी सांगितलं किंवा शेजाऱ्यानं फवारणी केली म्हणून आपण फवारणी करू नका. अगोदर शेताची पाहणी करा. अळ्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तेव्हाच फवारणी करा. त्यामुळं खर्चही वाचेल आणि पर्यावरणाचं संरक्षणही होईल. शेतकरी बांधवांनो, या दिवसात पिकांची पाहणी नियमित व्हायला पाहिजे. वेळेवर तण नियंत्रण करायला पाहिजे. गरजेनुसार पाणी आणि योग्य प्रमाणात खत तसंच कीटकनाशकांचा वापर केला तर सोयाबीनचं पीक नक्कीच निरोगी राहील आणि आपल्या उत्पादनातही चांगली वाढ होईल.
1: सोयाबीन पिकासाठी सद्यस्थितीसाठी कृषी सल्ला आताच आपण ऐकलात कृषीवाणी या कार्यक्रमातून. संकलन निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं.

आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. सकाळची 6:44 झाली आहेत. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स ऍक्ने हे काय असतं. ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नावं आहेत. कोणी ऍक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोड म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षानंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात. पण हे जे पिंपल्स असतात, ऍक्ने असतात, याचे वेगवेगळे कारण असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कोणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या. स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालं आहे की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे, हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य

0: काय हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल. प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऍक्नी हे येतात कशामुळे, तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. पीसीओडीमुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला पीसीओडी आहे म्हणून मला पिंपल्स येतात, तर पीसीओडीचे पिंपल्स हे जनरली नसतात. याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ऍक्नी हा प्रकार जनरली पीसीओडीमध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षानंतर येतात आणि मुलींमध्ये जेव्हा पहिली पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की एक 35 नंतर तुमच्या हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार, पण त्याचे जे मार्क झाले ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला त्याला खड्डा झाला तर तो भरून कसा येणार. तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमने कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला. कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ॲडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा घरचे किंवा मेडिकलच्या क्रीमचे त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 त्याला पस्ता होणे की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत, योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या. तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांना.
1: श्रोतय वाद्याचं आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकला. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही माहिती.
3: नमस्कार श्रोते हो. कडक उन्हाच्या दहानंतर मनाला पावसाच्या सरींनी थंडगार करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशी 3 ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या, नाले प्रभावित होतात. धरणं, ओहळ, धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेत शिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु पक्षी आणि इथल्या सर्व जड जीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगर दऱ्यातून हरिण, सांबर, ससा, वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून

0: मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी, पोवाडा, भारूड, ओवी, अभंग आणि कोळीगीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे चरायला निघतात तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी, अगाध सृष्टी जीवनदानी, तृप्त करीतसे रानो राणी न मने हीन. हा थोर संत तसेच संत तुकाराम महाराजसुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, आपल्या दैवे पिके भूमी. प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंधणी. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, किंवा राजा ललकारी दे असी साथ दिली साध मला दे, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात. पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली सुखदुःख झेलत जगतो. आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात. सर्व सृष्टी हिरवा शालू नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते, त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. सादरकर्ते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातील जगदीश खेवडकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. चित्रपट होता श्रीमंत मेहुना पाहिजे.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातील आपली माणसं या चित्रपटातील राम लक्ष्मण यांचं गीत आपण ऐकलं.

महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील अपराध या चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर साठीच्या पाणी पुरवठा योजनेचं काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याचा निर्णय. भारत युके यांच्यातला व्यापार आर्थिक करार लागू. मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण तसंच सेमिकॉनचा पुढचा टप्पाही मंजूर. आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं नीरास्नान तर संतश्री गजानन महाराजांची पालखी आज तुळजापूरमध्ये. आता सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगरसाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचं काम गतीनं पूर्ण करून शहरवासियांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार डॉ भागवत कराड यावेळी उपस्थित होते. कंत्राटदाराने आणि संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जुन्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या रेस्टोरेशनचं कार्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं करावं, या कामामुळे खोदलेले रस्ते आणि खड्ड्यांची दुरुस्ती करावी, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात कुठेही खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या योजनेअंतर्गत

0: पाणी वितरणासाठी शहरात 59 टाक्या बांधण्यात येणार असून त्यापैकी 29 पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात 1,911 किलोमीटर पाणी पुरवठा वितरण प्रणालीपैकी 1,291 किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यात आलं असून 46,500 नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या विजेचं शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मुंबईत काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
1: आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय.
0: आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. समुद्रात वाहून जाणारं पावसाचं पाणी गोदावरी तापी खोऱ्यात यावं यासाठी वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येतील आणि सुमारे 24 नवी धरणे आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. तसंच दरवर्षी पुरामुळे वाहून जाणारं 200 टीएमसी पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार कालपासून लागू झाला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्या उपस्थितीत मुंबईत या व्यापार कराराअंतर्गत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात करण्यात आली. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून याअंतर्गत देशात मोबाईल फोनच्या निर्मितीसाठी पात्र विक्रीवर 2.25% ते 5% सवलत दिली जाईल. मोबाईलच्या स्वदेशी भागांची खरेदी केल्यास 1.5% अतिरिक्त सवलत दिली जाईल. या योजनेच्या कालावधीत अंदाजे 39,00,000 कोटी रुपयांच्या मोबाईल फोनचं उत्पादन होण्याची अपेक्षा असून 60,000 जणांना थेट रोजगार मिळणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग इसमें 62,500 करोड़ रुपीज का लेआउट हुआ है. आप सब जानते हैं कि इन 10 वर्षों में मैसिव चेंज आया इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग में. 7 गुना मैन्युफैक्चरिंग बढ़ी, प्रोडक्शन बढ़ा और 11 गुना एक्सपोर्ट बढ़ा 2014 के कंपैरिजन में. और भारत जो मोबाइल फोन इम्पोर्टर था आज नेट एक्सपोर्टर बन गया है और सेकेंड लार्जेस्ट मैन्युफैक्चरर बन गया है भारत मोबाइल फोन का.
0: भारताच्या सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी मंत्रिमंडळानं सेमीकॉन 2.0 मंजुरी दिली असून त्यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद आहे. आपल्या देशाला जगाच्या सेमीकंडक्टर नकाशावर स्थान देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आत्मनिर्भर भारतासाठी मंत्रिमंडळानं युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण 2026 मंजूर केलं. देशात गॅस आधारित युरिया उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी युरिया क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं हे धोरण असून आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना काल नीरा नदीत विधिवत स्नान घालण्यात आलं. याआधी सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत

0: भव्य आणि भक्तिमय स्वागत करण्यात आलं. पुढील 3 दिवस पालखीचा मुक्काम सातारा जिल्ह्यात आहे. आज चांदोबाचा लिंब इथं पालखीचं पहिलं उभं रिंगण होणार आहे. दरम्यान जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. शेगावच्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं काल धाराशिव शहरात आगमन झालं. भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं, तसंच रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत पालखीचं दर्शन घेतलं. आज ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे. संत नामदेव महाराजांच्या पालखीचं काल अंबाजोगाई इथं आगमन झालं. पालखीचा पहिला भव्य अश्वरिंगण सोहळा यावेळी पार पडला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान अबुधाबीसाठी रवाना झालं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. परभणी इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दूध भेसळी विरोधात कारवाई केली. शहरातल्या वसमत रोडवरील काळी कमान आणि शिवशक्ती कॉर्नर परिसरात दुचाकीवरील कॅनमधून तसंच रस्त्यावरील स्टॉलवर किरकोळ दूध विक्री करणाऱ्या 9 विक्रेत्यांकडून घेतलेले दुधाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जालना शहर महानगरपालिकेनं अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार काल मंगळ बाजार आणि भिकारी चौक परिसरातली 52 अनधिकृत अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसंच अतिक्रमण हटवण्याचा खर्चही वसूल केला जाईल असा इशारा महानगरपालिका प्रशासनानं दिला आहे. राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसराला पुरातन स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मृगबहार 2026 फळपीक विमा योजनेत परभणी जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत तब्बल 81,523 विमा अर्जांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा काढून पीक संरक्षित करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपायुक्त वसुधा फड यांनी काल महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी अधिक कल्पकतेनं अध्यापन करावं अशा सूचना त्यांनी केल्या. राज्यात बहुतांश भागात काल पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात मिरज इथं पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात वैजापूर, पैठण, खुलताबाद, दौलताबाद या ठिकाणीही काल संध्याकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरसाठीच्या पाणीपुरवठा योजनेचं काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याचा निर्णय. आणि भारत युके यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार लागू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz वर.
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. FM 101.3 MHz वर. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
4: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, काही न्यू ब्रँड.

0: ब्रँड, त्यामुळे मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
1: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
2: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
2: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
3: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन SUV ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वा क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
2: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: या श्रद्धेच्या प्रवासात प्रत्येक वारकरी निरोगी आणि सुरक्षित राहावा यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अत्यंत व्यापक नियोजनासह सज्ज झाला आहे. भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या संकल्पनेतून शासनाने आरोग्य सेवेला सेवाभावाची जोड दिली आहे. या उपक्रमामागील भूमिका, नियोजन आणि आरोग्य सुविधांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर.
1: नमस्कार.
0: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची, लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या साऱ्या संदर्भात संपूर्ण जी आपली यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, याचं व्यापक जे काम आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
1: सर्वप्रथम मी विठोराय चरणी माझा दंडवत घालतो. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या वारीत श्रद्धेनं सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाही मी दंडवत घालतो. मी जेव्हा केव्हा माझ्या संवर्गाचा विचार करतो, माझा संवर्ग आहे भारतीय प्रशासकीय सेवा, आणि असेच संवर्ग म्हणजे भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी सेवा, असे सेवा हा शब्द असणारे आमचे संवर्ग आहेत. आणि जेव्हा या वारीचा सेवेकरी होण्याचा मला मान मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला या सेवा या शब्दाचा व्यापक खरा अर्थ माझ्या लक्षात आला. आणि म्हणूनच मी त्या अर्थानं जे ज्या सेवेसाठी मला मोबदला मिळतो पण कदाचित तो सेवाभाव माझ्या कामात येतो किंवा येत नाही याचं मोजमाप करण्याचा कुठला मापदंड नाही, पण विना मोबदला विठोराच्या सेवा करण्यासाठी, त्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावी जागोजागी जेव्हा श्रद्धेनं लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की आरोग्य विभागानं, जो या व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे, की यानं सेवाभावानं जर या लोकांना सेवा दिली तर काय होऊ शकतं. आणि ही जी काय परंपरा आहे, जी वारीची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.
0: अगदी.
1: वारीला जर मी एका नजरेतून, आणखीन वेगळ्या नजरेतून पाहतो, आमच्या सेवेमध्ये हायरार्की आहे, एक रचना आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे बॉटमला समजा आमचा जर आरोग्य विभाग पकडला तर PSC आहेत, वर ग्रामीण रुग्णालय, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट रुग्णालय आणि राज्यस्तरावरचे काही रुग्णालय, आणि हे मॅनेज करणारी एक सिस्टम आहे. पण वारीकडे मी जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे वारीकडे पाहतो तेव्हा मला काय जाणवतं की वारीमध्ये कोणी प्रमुख नाही, कोणी छोटा नाही, कोण मोठा नाही, कधी एकत्र यायचं, काय एकत्र यायचं, याचे कुठले सर्क्युलर परिपत्रक निघत नाही, शासन निर्णय निघत नाहीत, कोणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागू नये, याचे कुठलेही मापदंड निश्चित नाहीत. परंतु शेकडो वर्ष लाखो नागरिक, लाखो वारकरी एका श्रद्धेनं एकत्र येतात, विठू नामाचा गजर घेऊन पुढं जातात, आणि सर्वात महत्त्वाचं मला त्यातलं जाणवतं काय, की त्यांच्या एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय आहे? ती श्रद्धा ही आहे की मी या वारीला जाईल, विठुरायाच्या चरणी लीन होईल, आणि हे होत असताना या प्रवासामध्ये मला जे अडथळे येतील, मग अडथळे कोणते असू शकतात, ऊन असू शकते, वारा असू शकतो, मान्सून असल्यामुळे पाऊस असू शकतो, या सर्वापासून विठुराया माझं संरक्षण करेल, ही श्रद्धा. आणि सर्वात शेवटी, कारण मी ही दोनदा वारीत सहभागी झालोय आणि दोनदा आषाढी एकादशीला गेलेलो आहे, तर मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं की एवढा दिवस प्रवास करूनही शेवटच्या दिवशी खूप सारे लोक कळसाचं दर्शन किंवा पायरीचं दर्शन घेऊन समाधानानं परत जातात. तर मानवी आयुष्यामध्ये मला असं वाटतं की श्रद्धा आणि समाधान जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वारीकडे पाहिलं पाहिजे, मॅनेजमेंटच्या अँगलनं पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल या सगळ्या वारीबद्दल की ज्या पद्धतीनं आज तरुण यात सहभागी होतो आहे, म्हणजे एक सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधला एक महत्त्वाचा घटक जो ही परंपरा पुढे चालणार आहे तोही या वारीमध्ये सहभागी होतो आहे. आणि या सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनं सज्ज आहे. 8 मानाच्या दिंड्या आहेत.
0: बरोबर.
1: या आठही मार्गावर आमचे उपसंचालक, आमचे सिव्हिल सर्जन, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्याच्या अधीनस्थ असलेले डॉक्टर्स, परिचारिका, ॲम्ब्युलन्स, या माध्यमातून या 8ही मार्गावर आम्ही अव्याहतपणे सेवा

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि समतेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.

0: देतोय. ही सेवा देत असताना, ही सेवा देत असताना मला एक गोष्ट फार स्ट्रॉंगली जाणवली, याचं रिपोर्टिंग पण फार प्रॉपर चालू आहे आमचं.
1: बरं.
0: आणि ही सेवा देणाऱ्याची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं मला, तर आमचे 363 तात्पुरते दवाखाने आहेत, आमचे 43 ICU आरोग्य कक्षा आहेत.
1: बरं.
0: आमच्या 215 मोबाईल व्हॅन्स आहेत ज्यामध्ये आमचे डॉक्टर्स बसून आहेत. 353 रुग्णवाहिका आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत. आणि 4343 स्टाफ आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, अन्य स्टाफ आहे.
1: मला सर्व सेवा वारीच्या मार्गावर,
0: वारीच्या मार्गावर फक्त वारकऱ्यांसाठी,
1: विशेष त्यासाठीच या सेवा केलेल्या आहेत,
0: विशेष त्यासाठीच केलेल्या आहेत.
1: अगदीच. वारीला निघणारा जो माणूस असतो त्याला मोहाची काहीच हाव नसते आणि मागचं सारं काही बाजूला सारून तो पुढे चाललेला असतो, कारण त्याच्यासोबत असतो त्याचा सहवारकरी, त्यांचा संवादच त्यांना बळ देत असतो. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना, हा एक संवाद उपक्रम शासनाच्या वतीने सुद्धा आता राबवण्यात येतोय, यामागची काय संकल्पना आहे?
0: मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माऊली हा जो शब्द आहे ना, हा अतिशय आदरार्थी शब्द आहे.
1: अगदी.
0: आणि सहज बोलण्यात माणसं रोजच्या जगण्यात, प्रवासात, वारीमध्ये माऊली नमस्कार, माऊली रामराम, माऊली बरं आहे का. मग शासन म्हणून मी फक्त प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे का? तर मला असं वाटतं की मी प्रमाण भाषेत कायम नाही बोललं पाहिजे.
1: बरोबर.
0: मला वाटतं की लोकांना जी भाषा लोकांच्या मनाला हृदयाला भिडते त्या भाषेत मी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच कसं काय माऊली बरं आहे का, बरं या अर्थ याचा अर्थ असा आहे की सगळ्या अर्थानं बरं आहे का, कुटुंब बरं आहे का, तुम्ही बरे आहात का, आरोग्य बरं आहे का. आणि विचारणारा कोण आहे, तर विचारणारा माझा एक आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी आहे. मी असं म्हणलं की तो आरोग्य सेवक आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळेच मग आम्ही लोकांशी कनेक्ट होत असताना, लोकांशी जोडल्या जात असताना कसं काय माऊली बरं आहे का ही संकल्पना घेऊन आमचा विभाग काम करतो.
1: बरं. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करतायत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
0: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
1: बरोबर.
0: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या एन्क्वायरीत दडलेलं आहे.
1: बरं.
0: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, याला आम्ही आता भारत विस्तार करू.
1: बरं.
0: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे, नंबर एक. त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे, नंबर दोन. आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का, दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहीत धरलंय की 10 एक तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
1: हे बरोबर आहे.
0: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडे आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
1: त्यांना याबद्दल सांगायचं,
0: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
1: बरं.
0: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
1: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यशसुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल.
2: श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेलं जे नियोजन आहे, भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेची आणि वारकऱ्यांची

साठी उभारण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती आयुक्त श्री संजय काटकर सर यांच्याकडून जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता ही चर्चा पुढील भागात देखील अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: FM 101.3 MHz वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 7:40 झाली आहे. आता वेळ आहे भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाशी. तत्पूर्वी
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळं मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली, सोलापूर.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आशा भोसले यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं. सकाळची 7:55 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत ठीक 8 वाजता.

सुनिधी चौहान आणि सहकारी यांच्या स्वरातील धूम टू या चित्रपटातील या गीताबरोबरच लगलग चंदेरी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. रसिक हो, या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. ठीक 8:30.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू. पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार कालपासून अंमलात आला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. जागतिक स्तरावर एकात्मिक लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. कराराच्या पहिल्या दिवशी भारतातून युकेमध्ये $14 कोटी किमतीच्या मालाची खेप मुंबईतील न्हावाशेवा इथून करण्यात आली. औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला. हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग

मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमीकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉप्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्रीमंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं. होर्मुझ समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएक्स गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत.
हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून

0: असून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एक दिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं तर गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण तर नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय बातमीपत्रानंतर आकाशवाणी धाराशिव केंद्रातील प्रसारण सभेत आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूयात भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम.
2: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली, सोलापूर.

अरुंधते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पोडवाल यांचं. याबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत 10 वाजेपर्यंत.

0: तरंग।
1: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। श्रोते हो, थोड्याच वेळात आपण ऐकूयात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम। तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा।
2: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का। साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते। मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय। आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
3: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
2: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू।
3: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 2526 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट।
2: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन, बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तार सौंदाने रोड, बार्शी। मोबाईल 90 490 76 781।
4: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय।
5: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त।
4: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन। टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक।
5: अटी लागू।
2: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव।
1: श्रोते हो, आता ऐकूयात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम। यामध्ये फिजिओथेरपी उपचार पद्धतीचे फायदे याविषयी धाराशिव येथील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सागर सूर्यवंशी यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।
6: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, वेदना या आपली सत्व परीक्षा पाहतात, मग त्या मानसिक असो किंवा शारीरिक असो। या वेदनेपासून मुक्तता मिळविण्यासाठी आपण दवाखान्याच्या चकरा मारतो। मानसिक वेदना असेल तर कुठंतरी बोलून मोकळे होतो, परंतु काही वेदना अशा असतात सहनी होत नाहीत, फारसं कुणी गांभीर्याने घेत नाही, परंतु भोगाव्या लागतात हे नक्की। जसं की पाय मुरगळला। आता पाय मुरगळणे, मान आखडणे, करक भरणे या ज्या आपल्या रोजच्या आयुष्यातले शब्द आपण ऐकतो, अनुभव घेतलेले असतात आणि त्यावर मग सर्रासपणे आपल्याला सांगितलं जातं चोळून घे, जात्याची पाळी फिरवा, बेलनं फिरवा। हे जे जात्याची पाळी फिरवणं आहे, बेलनं फिरवणं आहे किंवा चोळून घेणं आहे, हे काय आहे? हे त्या वेदनेपासून थोडासा आराम मिळविण्यासाठी पूर्वापार पद्धतीनं चालत आलेले प्रकार आहेत। आता याला वैज्ञानिक अधिष्ठान किती हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो, परंतु याच्यातून एक सत्य मात्र नक्की बाहेर पडतं की मसाज हा जो प्रकार आहे किंवा वैज्ञानिक पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला आराम देण्यासाठी केलेली शारीरिक कृती जी आहे तिला मात्र वैज्ञानिक अधिष्ठान आहे आणि याची एक स्वतंत्र उपचार पद्धती आहे जिला विज्ञानाच्या भाषेमध्ये फिजिओथेरपी।

0: असं म्हणतो. आजच्या आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपण याच फिजिओथेरपीच्या अनेक अंगाविषयी जाणून घेणार आहोत, याच्या उपयुक्ततेबद्दल माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती करून देण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे धाराशिव येथील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सागर रमेश सूर्यवंशी यांना. डॉक्टर सागर सूर्यवंशी हे गेल्या अनेक महिन्यांपासून धाराशिव शहर आणि परिसरातील रुग्णांची सेवा करत आहेत, त्यांना वेदनेपासून आराम मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. डॉक्टर सागर सर, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या या आरोग्यविषयक कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर सागर सर, फिजिओथेरपीची व्याख्या मला जी जाणवली ती मी श्रोत्यांना सांगितली प्रस्तावनेत, परंतु आता तुम्ही या शाखेचे विद्यार्थी आहात, या शाखेत निपुण आहात आणि आता स्वतंत्र रुग्णसेवा करत आहात, फिजिओथेरपीची विस्तृत व्याख्या काय सांगता येईल?
1: फिजिओथेरपी एक मेडिकल फील्ड आहे ज्याच्यामध्ये रुग्णांवर उपचार पद्धती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, जसं काही व्यायाम थ्रू असते, पुन्हा मॅन्युअल थेरपी असते, इलेक्ट्रोथेरपी पण त्यात असते. रुग्णाला वेदना कशा आहेत त्याच्यानुसार ते ट्रीटमेंट पुढे ठरली जाते. बऱ्याच ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून थोडे थोडे हलके व्यायाम चालू केले जाते, ज्यांना वेदना सहन होत नाही त्यांच्याला इलेक्ट्रोथेरपी असते, ज्यामध्ये वेगवेगळे मशीन्स असतात, ज्यांना पण नंतर मॅन्युअल थेरपी असते त्याच्यामध्ये वेगळे सेटिंग्स असतात, असे वेगवेगळे उपचार पद्धती फिजिओथेरपीमध्ये समाविष्ट आहेत.
0: साधारणतः फिजिओथेरपी म्हटलं की मसाज किंवा चोळणे आणि वेगवेगळ्या मशीनच्या साह्याने उपचार करून घेणे असा समज आहे, हा इतकाच मर्यादित आहे की याही पुढे याची मोठी व्याख्या सांगता येते?
1: फिजिओथेरपीमध्ये शक्यतो आता सामान्य माणसाला असं वाटतं की फिजिओथेरपीमध्ये मसाज आहे, पण ते तसं नसून त्यामध्ये वेगवेगळे व्यायाम पद्धती असतात. जसं की आता मान दुखते, मानेसाठी वेग व्यायाम असतात, कंबर दुखते, कंबरेसाठी वेग व्यायाम असतात, पुन्हा एक्झरसाईज गुडघ्यासाठी वेगळे एक्झरसाईज असतात, असे प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे एक्झरसाईज ते ठरलेले असतात. आणि वेदना किती आहे त्याच्यानुसार इलेक्ट्रोथेरपी मशीन्सचा वापर कसा करायचा त्याच्यानुसार ते ठरलेलं असतं.
0: बरं, आता सगळ्यात लोकांना परिचित फिजिओथेरपी अर्धांगवायूच्या झटक्यानंतर लकवा होऊन गेल्यानंतर जेव्हा पेशंटला ट्रीटमेंट चालू होते आणि पुढं काही दिवसांनी तो पेशंट शारीरिक हालचालीसाठी थोडा सक्षम बनतो तेव्हा तुमच्याकडे पाठवला जातो आणि तुम्ही त्या लकवाग्रस्त व्यक्तीकडून जे व्यायाम करून घेता ती फिजिओथेरपी सर्वांना ठाऊक आहे, त्याच्याबद्दल सांगा ना.
1: त्याच्यामध्ये कसं असतं, आता पॅरालिसिस झाला, स्ट्रोक आला, त्याच्यामध्ये पेशंटचा एक हात जातो किंवा पाय जातो, पॅरालिसिस होतो, त्यांना हालचाल करायला अवघड जातं. मग त्याच्यामध्ये कसं, सुरुवातीपासून हलके हलके व्यायाम घेत घेत त्या स्नायूला जे त्यांचे मेमरी विसरलेली आहे, मसल मेमरी जी लॉस झालेली आहे, ते त्यांच्याकडून रेपिटेशन मुवमेंट करून करून करून त्या स्नायूला चालना भेटते की आपली अशी अशी हालचाल आहे. मग ते प्रेशर जसं जसं मसलला टोन भेटत जातो तर त्यांची हालचाल पूर्ववत होऊन जाते हळूहळू हळू, स्टेप बाय स्टेप, त्याला टाइम लागतो पण ते होऊन जातं.
0: आता अर्धांगवायूमध्ये उजवी बाजू किंवा डावी बाजू लोळी पडते तेव्हा ही थेरपी वापरता, पण अर्धांगवायू फक्त हातापायापुरताच मर्यादित नाही, तो चेहऱ्यात पण येतो.
1: चेहऱ्यात पण येतो
0: तेव्हा
1: त्यावेळेस त्याच्यामध्ये मसल स्टिम्युलेशन असते, मसल फेशियल एक्सप्रेशनच्या वेगवेगळ्या एक्झरसाईज असतात त्याच्यामध्ये, बलून थेरपी असते, पुन्हा हनी टीप थेरपी असते, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये थेरपी केली जाते.
0: आता काही रुग्णांच्या मध्ये बोटांच्या हालचालीला मर्यादा येतात तेव्हा फिजिओथेरपी कामाला येते.
1: त्याच्यामध्ये रोबोटिक हँड नावाचे एक आधुनिक मशीन आलेले आहे सध्या, त्याच्यामध्ये त्यांच्या बोटांची हालचाल करून घेतली जाते आणि ते सारखं सारखं सातत्याने केल्यानंतर ऑटोमॅटिक हात हालायला चालू होते. मिरर थेरपी पण त्याच्यामध्ये असते.
0: आता डॉक्टर सागर सूर्यवंशी सर, हे जग तंत्रज्ञानाचं आहे, मोबाईल फोन हा त्याचा एक आविष्कार आहे आणि त्याचं व्यसन ही एक सामाजिक समस्या होऊन बसली आहे. तासन तास लोक मोबाईल वापरतात, मोबाईलच्या वापरामुळं एखाद्या व्यक्तीला फिजिओथेरपीचे उपचार घ्यावे लागले असं उदाहरण आहे का तुमच्याकडे?
1: बरेच उदाहरणं आहेत, तसे मानेचा त्रास असेल, कंबरेचा त्रास असेल, त्याच्यामुळेच होते. मान कंटिन्यू सतत मोबाईल बघत बसल्यामुळे मानेवर जो प्रेशर पडतो त्याला टेक्नेक सिंड्रोम म्हणतात, त्याच्यामुळे मानेला ताण पडतो आणि बऱ्याच लोकांची नस दबली जाते किंवा स्पॉन्डिलिसिसचा त्रास होतो, रॅडिक्युलोपॅथी होते, हाताला पायाला मुंग्या येतात, जागेवर फक्त कंबर आकलल्यासारखी वाटते, मान आकलल्यासारखी वाटते.
0: याचे गंभीर दुष्परिणाम काय होतात जर उपचार नाही घेतले तर?
1: उपचार नाही घेतले तर जे नर्ववर जे प्रेशर आहे डिस्क ते हळूहळू वाढत जाऊ शकतं आणि वाढत गेल्यानंतर त्याला पॅरालिसिस पण होऊ शकतो, पण जर प्रेशर जास्त वाढत गेलं तर, त्यामुळे वेळेत उपचार करणं त्याला महत्त्वाचं आहे.
0: कोणते उपचार करता तुम्ही अशा रुग्णांच्यावर?
1: त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या मशीन

0: असतात, एक जसेच असतात. तर मशीनमध्ये बघायला गेलं तर डिस्क जे बाहेर आलेले असते त्याच्यामध्ये त्यांना हे करण्यासाठी अल्ट्रासाऊंड असतं, स्पायनल डिकॉम्प्रेशन असते, टेन्स, IFT, हॉट पॅक, SWD, शॉक वेव थेरपी, स्ट्रीचर थेरपी, असे वेगवेगळे थेरपीज असतात त्याच्यामध्ये. आणि त्या वेदनेनुसार त्यांना ते कोणते मशीन वापरायचे आणि कोणते एक्सरसाइज सांगायचे ते पेशंटवर डिपेंड असते त्यांच्या वेदना किती आहेत.
1: आणखीन असं कोणकोणत्या आजारामध्ये फिजिओथेरपी खूप महत्वाची ठरते?
0: फिजिओथेरपी अपघातीच्या ह्याच्यामध्ये, किंवा CP चाइल्ड असतील जन्मताच, जे मुलांना अपंग पण आलेलं असतं, CP म्हणतात त्याला, सेरिब्रल पाल्सी, त्याच्यामध्ये पण उपयुक्त ठरते. पण जे एल्डरली, जे ओल्ड एज पर्सन असतात, त्यांच्यामध्ये पण हे ठरते, उपयुक्त ठरते, त्यांच्या मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी.
1: अपघातानंतर कसं काम करता?
0: अपघातानंतर समजा फक्त मसल स्प्रेन असेल तर त्याच्यामध्ये त्यांना सुरुवातीला स्टार्टिंगमध्ये आयसिंग असते, अल्ट्रासाऊंड असते, हे करून नंतर मग स्नायूला जे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणण्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइज दिले जातात. अपघातानंतर जरी फ्रॅक्चर झालं त्याच्यामध्ये रॉड स्क्रू जर टाकलेले असेल तर त्यानंतर पण हळूहळू जे वेदनेनुसार व्यायाम पद्धती ठरलेल्या असतात.
1: आता सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा येतो की शेक घेणं हा एक प्रकार आहे. आता बऱ्याचदा डॉक्टर मंडळी म्हणतात बर्फाचा शेक घ्या, आयुर्वेदामध्ये वाफेचा शेक असतो. इथं द्विधा मनस्थिती होते, कन्फ्युजन आहे इथं की शेक घ्यावा कोणता, आणि फिजिओथेरपिस्ट पण दोन्ही पद्धतीचे शेक वापरतात, हे कसं ठरवता तुम्ही?
0: समजा आता आपला त्वरित लागलेला आहे, सध्याचा काय लगेच लागलेला आहे, मुक्का मार लागलेला आहे, आपण पडलो तर त्यावेळेस सूज आलेली आहे. आत्ता लागलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण आयसिंग करायचं, म्हणजे बर्फाचा शेक घ्यायचा आहे. म्हणजे जुनाट आजार आहेत, म्हणजे गुडघेदुखी झालं, मानदुखी झालं, कंबरदुखी खूप पूर्वीपासून दुखते, त्यासाठी गरम शेक घ्यायचा.
1: फिजिओथेरपिस्ट औषधं देतात का?
0: नाही, फिजिओथेरपीमध्ये औषध गोळी इंजेक्शन नसतात.
1: आता आपल्याकडे पूर्वीच्या तुलनेत आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं प्रमाण खूप झालं, त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला, साहजिकच त्याच्यामुळे येणारे आजार देखील वाढले, जसे खांद्याचे आजार असतील, मानेचे आजार असतील. मानेच्या आजाराबद्दल तुम्ही सांगितलं, कंबरदुखी हा जो आजार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: कंबरदुखी साधारणपणे एका जागेवर जास्त वेळ बसल्यामुळे, किंवा प्रवास करताना जे हादरे हे बसतात, किंवा आपलं पोश्चर कसं आहे, तू जड वस्तू उचलताना आपलं पोश्चर कसं आहे, बसताना आपल्या बॉडीचं पोश्चर कसं आहे, अलाइनमेंट कसे आहे, बॉडी अलाइनमेंट कसे आहे, ह्या सगळ्यावर ते ठरलं जातं.
1: फिजिओथेरपीत जेव्हा एखाद्या रुग्णावर तुम्ही उपचार करत असता तेव्हा तुमच्या क्लिनिकच्या बाहेर बऱ्याचदा विव्हळण्याचे, ओरडण्याचे ध्वनी बाहेर पडतात रुग्णाकडून. हे विव्हळणं असेल, ओरडणं असेल, हे तात्पुरतं असतं की खरंच खूप वेदनादायी असते फिजिओथेरपी?
0: फिजिओथेरपी तशी वेदनादायी नसते, पण आता रॉड टाकलेला आहे किंवा स्क्रू टाकलेला आहे, आपल्याला त्या जॉईंटला पूर्ववत करायचं आहे, तर आपण जर त्याला थोडी अजून चालना दिली किंवा व्यायाम करून घेताना त्रास होऊ शकतो, पण तो त्रास पुढील ह्यासाठी चांगला ठरतो, कारण ते जॉईंटची हालचाल वाढवण्यासाठी आपण ते व्यायाम करून घेतला जातो.
1: डॉक्टर सागर सर, अनेक रुग्णांच्या मध्ये एक प्रकार पाहायला मिळतो डॉक्टर बदलण्याचा. एखादे ऑर्थोपेडिक सर्जन असतात, ते सांगतात की ऑपरेशन करावं लागेल किंवा आणखीन थोडासा वेगळा उपचार करावा लागेल, आणि त्याचवेळी ते तुमच्याकडे सुद्धा येऊ शकतात किंवा दुसऱ्या कोणाकडे तरी जाऊ शकतात. चोळून घेणे हा प्रकार आहे. तर माझा प्रश्न असा आहे की फिजिओथेरपीमुळं पुढच्या शस्त्रक्रिया टाळता येतात का?
0: हां, टाळता येतात, पण त्याच्या सेव्हिरिटीवर ते डिपेंड असतं की पेनची सेव्हिरिटी किती आहे. अ पर्सन एक्झाम्पल, किंवा आपण बॅक पेन आहे त्याच्यामध्ये डिस्क बल्ज झालेला आहे, सायटिकेचा त्रास आहे त्यांना पेशंटला, मग त्या नर्वचं प्रेश डिस्कचं प्रेशर नर्ववर किती आहे त्याच्यावर ते ठरवलं जातं. प्रेशर जर जास्त असेल, म्हणजे हातपाय कामच करत नाहीत किंवा कंट्रोलच नाही राहिला, त्यावेळेस त्यांना शस्त्रक्रिया करावीच लागेल. पण डिस्क बल्ज झालेली आहे, नॉर्मल सूज आलेली आहे गादीला, किंवा नॉर्मल मुंग्या येतात, ह्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट करू शकतो. फिजिओथेरपीचे तीव्रते वेदनेच्या तीव्रतेवर डिपेंड राहतं.
1: डॉक्टर सागर सर, एखाद्या रुग्णाला फिजिओथेरपी तुम्ही देता तेव्हा त्याच्या कोणकोणत्या गोष्टींचा विचार करता? त्याचं वय किंवा त्याचा आजार, की सगळ्यांसाठी एकच? म्हणजे असं विचारायचं आहे मला की एखाद्याचं पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि बरेच दिवस तो स्ट्रेट सरळ प्लास्टरमध्ये आहे, आता तो फोल्ड होत नाही आणि तुमच्याकडे तो आलेला आहे, आता त्याचं वय पाहून तुम्ही उपचार देणार? कारण आजार सेम आहे, एक वयस्कर आहे, एक लहान मुलगा आहे, एक मध्यमवयीन मुलगा आहे, व्यक्ती आहे. तर तुमची उपचार पद्धती तिघांसाठी सारखी असणार का?
0: उपचार पद्धती तिघांसाठी बदलली जाते, कारण एल्डरली पर्सन

0: असतात त्यांच्यामध्ये हिलिंगची प्रोसेस कमी असते, म्हणजे जे ओल्डर पर्सन असतात त्याच्यामध्ये हिलिंगची प्रोसेस कमी असते, आणि जे आता मुलं असतात त्यांच्यामध्ये हिलिंग फास्ट होते, त्याच्यानुसार ती ट्रीटमेंट बदलली जाते, तीव्रता एक्झरसाईजची बदलली जाते, रिपिटेशन चेंज होते एक्झरसाईजचे.
1: थोडक्यात फिजिओथेरपिस्टी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यासाठीच आहे.
0: हो, फिजिओथेरपी सगळ्यांमध्ये केली जाते लहानांपासून वृद्धांपर्यंत.
1: आत्ताची जी जीवनशैली आहे याच्यात तुम्हाला कुठं कुठं दोष दिसतो लोकांच्या वागण्यामध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, त्यांच्या जॉबमध्ये, की या लोकांना फिजिओथेरपीची लवकर गरज पडेल असं तुम्हाला वाटतं?
0: तसं बघायला तर बसून जे कामं असतात, संगणकावर असतील, कॉम्प्युटर जॉब जे असतात, डेस्क जॉब जे असतात एका जागेवर बसून, त्याच्यामध्ये फिजिओथेरपीची गरज पडू शकते. मानेच्यासाठी किंवा कमरेसाठी, ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना ऑस्टिओ आर्थरायटिस ऑफ नी, गुडघ्याची झीज, गादीची झीज होणे, त्याच्यामुळे त्यांना गरज पडू शकते.
1: डॉक्टर सागर सर, आता एक महत्वाचा प्रश्न आणि तो सध्या लोकप्रिय कामाशी संबंधित आहे, तो म्हणजे जिम मधला व्यायाम. जिम मध्ये जाऊन व्यायाम करणाऱ्या मुलांची, अगदी आता प्रौढांची, वृद्धांची, स्त्रियांची संख्या झपाट्यानं वाढत आहे, आणि जिम मध्ये व्यायाम करताना योग्य पद्धतीनं व्यायाम न केल्यामुळं पुढे त्यांना अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. अशा लोकांना काय सल्ला द्याल?
0: जिम मध्ये कसं असतं, आता आपण जर ओव्हरवेट मारत गेलो तर ते मसल इंजुरी त्याला होणारच. त्याच्यामध्ये योग्य वेट घेऊन रिपिटेशन सेट व्यवस्थित मारणे, पोश्चर आपण अलाइनमेंट बरोबर असणे बॉडीचं, ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये वेट कमी असणं हे महत्वाचं आहे, ओव्हरवेट मारणं महत्वाचं नाही. त्याच्यामुळे जिम झाल्यानंतर फक्त स्ट्रेंथनिंगवर लक्ष न देता स्ट्रेचिंगवर पण लक्ष दिलं पाहिजे. जिम झाल्यानंतर समजा बायसेपचे, आपण आज बायसेपचा सेट मारलेला आहे, तर ते बाय झाल्यानंतर बायसेपची स्ट्रेचिंग पण तेवढीच केली पाहिजे. मसल जेवढी फ्लेक्झिबल राहील तेवढी मसल हेल्दी राहील.
1: जर स्ट्रेचिंग नाही झालं तर
0: बॉडी स्टिफनेस वाढली जाते, मसल वीक होतो. मसल जेव्हा टाईट होईल तेवढं मसलमध्ये वीकनेस तेवढी जास्त येईल, मसल जेवढी फ्लेक्झिबल राहील तेवढी मसलची स्ट्रेंथ वाढत जाईल.
1: आत्ता आपल्याकडे स्त्रियांच्या मध्ये, वृद्धांच्या मध्ये गुडघेदुखीची समस्या खूप जास्त आहे. गुडघेदुखीमध्ये ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडेचे उपचार योग्य राहतील की फिजिओथेरपीचे व्यायाम योग्य राहतील, की दोन्हींचा समन्वय साधावा लागेल?
0: तीव्रतेवर डिपेंड राहील. ते तीव्रता जर जास्त असेल तर ऑर्थोपेडिक सर्जनकडे त्यांचं मेडिसिन प्लस फिजिओथेरपी हे त्यांना चालू ठेवावं लागेल. जर ग्रेड फर्स्ट आहे, सेकंड आहे, तर फिजिओथेरपीमध्ये पण आहे नी डिकॉम्प्रेशन थेरपी आता नवीन आलेली आहे, त्याच्यामध्ये पण त्यांना करता येऊ शकतं. ग्रेडवर डिपेंड राहते, वेदनेवर डिपेंड राहते की ट्रीटमेंट कशी राहणार.
1: आपल्याकडे क्रिकेट खूप लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेटच्या संघ निवडीमध्ये जेव्हा एखाद्या खेळाडूच्या अनफिटपणाबद्दल बोललं जातं तेव्हा सांगितलं जातं की फिजिओथेरपिस्टचा सल्ला खूप महत्वाचा आहे त्या खेळाडूच्या निवडीमध्ये. यावरून एक लक्षात येते की खेळ कोणताही असो, फिजिओथेरपिस्टांचा सल्ला किंवा त्यांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं वाटतं.
0: प्रत्येक खेळामध्ये कसं आता इंजुरी तर ठरलेली असते, कारण खेळामध्ये धावपळ असते, पळापळीचं असतं, त्याच्यामुळे कसं पडण्याचे चान्सेस जास्त असतात, इंजुरी होऊ शकते. त्याच्यामुळे प्रत्येक स्पोर्ट्समॅनला एक फिजिओथेरपीची गरज लागतेच.
1: स्त्रियांच्या मध्ये एका विशिष्ट वयानंतर, मासिक पाळी बंद झाल्यानंतर त्यांना अनेक समस्या सुरू होतात, विशेषतः सांध्याच्या संदर्भात सुरू होतात, त्या स्त्रियांसाठी काय सल्ला द्याल?
0: त्याच्यामध्ये त्यांना महत्वाचं म्हणजे व्यायाम रेग्युलर करावे लागेल. जोपर्यंत त्रास आहे तेवढाच व्यायाम करणं योग्य नाही, व्यायाम कंटिन्यू डेली झाला पाहिजे, त्यामुळे त्या आजाराला आपण पुढे ढकलू शकतो.
1: कोणता व्यायाम करू शकतात अशा स्त्रिया?
0: विशिष्ट म्हणजे आता गुडघ्यासाठी असतील, गुडघ्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यायाम असते, SLR असते, नी स्ट्रेचिंग असते, स्टॅटिक कोर्स, डायनॅमिक कोर्स, असे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये पद्धती आहेत.
1: आणि आता स्त्रियांचाच विषय आहे तर तोच पुढे विषय घेऊ. गर्भिणी स्त्रिया ज्या असतात त्यांना असं सांगितलं जातं की पायी फिरा. तुम्ही फिजिओथेरपिस्ट आहात, तुम्ही काय सांगाल?
0: जे प्रेग्नंट लेडीज असतात त्यांच्यामध्ये डिलिव्हरी नॉर्मल करण्यासाठी पण एक्झरसाइज असतात, वेगवेगळे एक्झरसाइज असतात त्याच्यामध्ये पण, जेणेकरून त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते. ते एक्झरसाइज जर आपण फर्स्ट प्राईम मिनिस्टर, सेकंड प्राईम मिनिस्टर, थर्ड प्राईम मिनिस्टर मध्ये जर आपण एक्सरसाइज केले तर त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते. पुढे चालून जे बॅकपेनचा त्रास होणार आहे त्यांना तो पण कमी केला जाऊ शकतो. वजन जे वाढणार आहे ते पण त्यावर पण आपण नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं.
1: वाढलेल्या वजनाची समस्या जगात सगळीकडे आहे, तिथं फिजिओथेरपी कसं काम करते हो?
0: त्याच्यामुळे त्यांना फॅट बर्निंग वेगवेगळ्या मशीन असतात, फॅट बर्निंग, स्मेलिंग मशीन्स, असे वेगवेगळ्या मशीन्स असतात. त्याच्यामध्ये
1: काय काम करतात मशीन? त्या
0: फॅट फ्रीजिंग टेक्निक म्हणून आलेली आहे टेक्निक. त्यामध्ये फॅट फ्रीज केलं जातं आणि त्या बर्न केलं जातं फॅट. फॅट फ्रीज झाल्यानंतर बर्न फास्ट होतो.
1: एक पोर्शन आहे की ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी

0: कामाला येते का ते सांगा, मला शंका आली म्हणून विचारतो. जळीत रुग्ण जे असतात, भाजलेले रुग्ण जे असतात, ज्यांचे स्नायूनंतर चिकटून बसतात, त्वचा चिकटून जाते, तर तशा रुग्णामध्ये फिजिओथेरपी काम करू शकते का?
1: तशा रुग्णामध्ये पण फिजिओथेरपी काम करते. बर्न आयसीयू म्हणून एक सेपरेट आयसीयू असतं, बर्न आयसीयू, त्याच्यामध्ये पण फिजिओथेरपी महत्त्वाचा रोल निभावला जातो. त्याचे बर्न झाल्यामध्ये कॉन्ट्रॅक्चर आलेला आहे, म्हणजे हात आकडून बसणार आहे, जाम होऊन बसणार आहे, त्याच्यामध्ये हालचाल राहिल्यामुळं, त्याचे स्ट्रेचिंग केल्यामुळं तेवढं जे कॉन्ट्रॅक्चर येऊन बसत नाही हातामध्ये किंवा पायामध्ये.
0: वृद्धपकाळामध्ये पार्किन्सन्स हा आजार अनेकांना त्रास देतो. हातापायांच्या हालचाली कंट्रोलमध्ये राहत नाहीत, मानेच्या हालचाली कंट्रोलमध्ये राहत नाहीत. अशा वृद्धांसाठी फिजिओथेरपी कितपत उपयुक्त आहे?
1: त्यांच्यामध्ये पण फिजिओथेरपी भरपूर उपयुक्त आहे. त्याने व्यायाम जर योग्य पद्धतीत केला तर त्यांचे जे ट्रिमर्स आहेत, म्हणजे हालचाल सारखे होते हातापायाचे, थरथरी जी आहेत ते कंट्रोलमध्ये येऊ शकते.
0: पण हे सुरू झाल्यानंतरच करता येत असेल?
1: नाही, सुरू व्हायच्या आधीपासून लक्षणं दिसतात ना, त्याची त्या लक्षणं ज्यावेळेस आपल्याला दिसतात त्यावेळेस जर सुरुवात केली तर उत्तम राहते.
0: आता आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला मी थोडंसं ग्रामीण भागातल्या एक दोन उदाहरणांचा उल्लेख केला होता की पाय मुरगळल्यानंतर जात्याची पाळू, त्याचं एक चाक जे आहे दगडी, ते पायावर फिरवलं जातं, किंवा पूर्वी मानेवर बेलनं फिरवलं जायचं. हे जे प्रकार होते पूर्वी, आत्ताही काही ठिकाणी आहेत, तर पाय मुरगळणे याच्यावर खरंच या अशा गोष्टींचा फायदा होतो का? कारण झालेला अनेक जण सांगतात.
1: त्याच्यामध्ये काय होतं, समजा आपण त्याच्यावर जातं फिरवलं किंवा बेलनं फिरवलं, तर त्याच्यामध्ये फिरवल्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं. समजा मसलला जर नॉर्मल डॅमेज झालेला असेल तर ते त्यामध्ये रिकव्हर होऊ शकतं, पण मेजर जर डॅमेज झाला असेल लिगामेंटला किंवा टेंडनला तर ते होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. मग ज्यांना फक्त नॉर्मल मसल स्प्रेन आलेला आहे त्याच्यामुळे ते उपयुक्त ठरतं.
0: डॉक्टर सागर सर, आपण फिजिओथेरपीबद्दल लोकांना सांगत आहोत, परंतु लोकांच्या मनामध्ये या उपचार पद्धतीबद्दल जशा चांगल्या संकल्पना आहेत, जशा चांगल्या गोष्टी लक्षात आहेत, तसे काही गैरसमज पण आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: अनेक लोकांना असं वाटतं की फिजिओथेरपी म्हणजे फक्त मशीन लावणे तेवढाच उपचार आहे. तर मशीन लावले हा फक्त एक तात्पुरता इलाज आहे, तात्पुरतं तुमचे ते पेन कमी केलं जातं, पण तेच तुम्हाला टिकून जर ठेवायचं असेल तर त्यासाठी नियमित व्यायाम करावाच लागेल. बऱ्याच लोकांना वाटतं की फिजिओथेरपी म्हणजे फक्त मसाज आहे, तर फिजिओथेरपीमध्ये फक्त मसाज नसून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मॅन्युअल थेरपी सुद्धा आहेत.
0: एक महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीनं आणि तुम्ही तो श्रोत्यांना सांगावा असं मलाही वाटतं की एखाद्या व्यक्तीला फिजिओथेरपी सुचविल्यानंतर तुम्ही त्याला काही दिवसांचा कोर्स सांगता, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, आणि काही रुग्ण हा कोर्स पूर्ण न करता अर्धवट सोडून देतात, तर अशा रुग्णांचं भविष्यात किती नुकसान होऊ शकतं?
1: आता बरेच पेशंट कसं सांगतात करतात की समजा त्यांचं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि त्यांना फिजिओथेरपी सांगितलेली आहे ऑपरेशन नंतर, मग बरेच लोक ते जो ट्रीटमेंटचा कालावधी असतो तो पूर्ण करत नाहीत, अर्धा कालावधी करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं की पुढं चालून त्यांचं जे जॉईंट असेल किंवा समजा एक्झाम्पल गुडघ्याचं असेल त्यांचं झालेलं ऑपरेट आणि त्यानंतर त्यांनी फिजिओथेरपी अर्ध्यात सोडली, मग ते पुढं चालून कालांतरानं काय होतं, 1-2 वर्षानंतर ते जॉईंट स्टीफ होऊन बसतात आणि पुन्हा नंतर 1-2 वर्षानंतर त्याचे आपण मुवमेंट होऊ शकत नाही. कसं गाडग जोपर्यंत कच्चा येतो पर्यंत त्याला आकार द्यायला येतो, एकदा पक्क झालं की नंतर त्याला हे करता येत नाही.
0: थोडक्यात, ज्या रुग्णाला फिजिओथेरपी घ्यायला सांगितली आहे त्या रुग्णाने फिजिओथेरपीचा तो उपचार डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवसापर्यंत घेतला तरच त्याला फायदा होईल, अन्यथा अर्धवट उपचार राहतील आणि उपचाराचा फायदाही अर्धवटच मिळेल. डॉक्टर सागर सूर्यवंशी सर, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि फिजिओथेरपी उपचार पद्धतीबद्दल सांगितलं, त्या दिलेल्या माहितीसाठी मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या वतीनं आपलं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: फिजिओथेरपी उपचार पद्धतीचे फायदे याविषयी धाराशिव येथील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सागर सूर्यवंशी यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत आरोग्य दर्पण या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात 101.3 MHz वरून, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

अरुंधाते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. करूयात सुरुवात.

आशा भोसले यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट देव माणूस.

आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातील मोलकरीण या चित्रपटातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं.

उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातील जवळ ये लाजू नको या चित्रपटातील एम डी देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. श्रोते हो, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळची 10:50 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील अरे संसार संसार या चित्रपटातील विठ्ठल वाघ यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची ठीक 11 वाजले आहेत. श्रोते हो, आता थोड्याच वेळात आपण ऐकूयात शास्त्रीय संगीत हा कार्यक्रम.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो, नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित रुणू मुजुमदार यांनी बासरीवर वाजवलेला राग अहिर भैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित रोनू मुझुमदार यांनी बासरीवर वाजवलेला राग अहिर भैरव आत्ताच ऐकलात.

0: याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. आता वेळ आहे आपल्या आवडत्या बहारदार अशा गीत बहार या कार्यक्रमाची.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

विनोद राठोड, कुमार सानू आणि सहकारी यांच्या सुरातील दिवाना या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. रसिक हो गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 11:42 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

सोनू निगम, हेमा सरदेसाई आणि शंकर महादेवन यांच्या स्वरातील परदेस या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

उदित नारायण यांच्या सुरातील डर या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीत होतं शिवहरी यांचं. श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरातील दिल तो पागल है या चित्रपटातील या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. रसिक हो, या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

रसिको हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात 101.3 MHz वरून, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. स्वागत करते मी तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता अर्धा जुलै महिना संपला देखील. प्रत्येक ऋतू, येणारे महिने आणि सण उत्सव आपल्या आनंदात भर घालतात. आषाढ महिना म्हणजे निसर्गाच्या मनात उमटलेली हिरवी स्वप्नच जणू. उन्हाळ्याच्या तळपत्या झळा मागे पडतात आणि काळे भोर ढग आकाशात दाटू लागतात. पावसाच्या सरी आणि मातीचा दरवळ मनाला नव्या आशेचा सुगंध देऊन जातो. सगळीकडे कशी लगबग सुरू होते बघा. घरात पदार्थांची वेगळीच लिस्ट तयार होते. बाजार हिरव्यागार भाज्यांनी फुलू लागतो. निसर्ग आपलं पावसाचं रूप दाखवतो तर इकडे शेतकरी शेतीच्या कामांना लागतो. पावसाच्या धारा आपल्याला जुन्या नव्या आठवणीत घेऊन जातात. पावसाच्या प्रत्येक थेंबात कष्ट, आशा आणि समृद्धीची चाहूल दडलेली असते. ही सगळी जादू असते आषाढ महिन्याची. बैलांच्या टापांचा आवाज आणि शेतात सुरू झालेली पेरणी हे ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्र उभं करते बघा. मैत्रिणींनो, आषाढ भक्तीचा महिना. या काळात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. भक्ती, समता, प्रेम, सेवाभाव याचा संदेश देणारी वारी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच. पावसाच्या सरींनी धुतलेली झाडांची पानं, मोरांचा नृत्याविष्कार, धुक्याने वेढलेले डोंगर, हे सारं आषाढाचं सौंदर्य मनाला भरवून टाकतं बघा. आणि लेखकाच्या लेखणीलाही नवी दिशा मिळते. चला, आषाढावर इतकं छान बोललोय, ऐकूया छानसं गीत.

मैत्रिणींनो, मुक्ता या चित्रपटातील हे सुंदर संगीत आपण ऐकलत. आता वळूया आपल्या मालिकेकडे. आरोग्य संवाद ही एक महत्त्वपूर्ण मालिका, आरोग्याशी संबंधित वेगवेगळे

0: या विषयांवर तज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आजचा विषय देखील खूप महत्वाचा. आपलं मन बघा कसं चंचल असतं. आपल्या सोबत दुसऱ्यांचं मन बोलून वागून जर जिंकता आलं तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता मिळणार. मैत्रिणींनो, विषय घेतला आहे मन जिंका जग जिंका, आणि याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अर्चना नासरे यांच्याकडून. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मन जिंका जग जिंका. मैत्रिणींनो, जीवन जगताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण आपल्या मनाचाच विचार कधी करत नाही. आणि खर तर आपल्या आयुष्यातलं यश अपयश हे ठरत असतं ते आपल्या मनातूनच. कारण मनात तुम्ही एखादी गोष्ट पक्की ठरवली की ती प्रत्यक्षात नक्कीच आणता येते. आपल्याला यशाकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपल्या मनाला जिंकणं, त्यात त्या गोष्टी पक्क्या करणं हे महत्वाचं असतं. तर आज याच छानशा विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया अर्चना नासरे यांच्याकडून. तर अर्चना नासरे, आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल.
1: अर्चना ताई, आजचा जो आपला विषय आहे मन जिंका जग जिंका, हा खरंच खूप छान विषय आहे. कारण आपल्या स्वतःच्या मनावर जर आपण प्रेम करू तरच स्वतःसाठी इतरांसाठी काही चांगलं करू शकू. कारण आपण आनंदी असू तर आज मन जिंका जग जिंका हा जो आपला विषय आहे याचा अर्थ नेमका काय सांगता येईल.
2: खरं तर आपण बाहेर जी परिस्थिती आपण हाताळतो ती परिस्थिती जेव्हा हाताळत असतो तेव्हा आपलं मन कसं त्या परिस्थितीला बघतो, त्या परिस्थितीला कसं समोर जातो. कारण मन हे आपल्या जीवनाचं संचालन करणारं केंद्र आहे. आपण काय विचार करतो, आपण कसे अनुभव करतो आणि मग त्या अनुभवानुसार आपण कसं वागतो याप्रमाणे आपल्या मनाची भूमिका होत असते. बाहेर जी परिस्थिती आहे ती नेमकी आपल्या नियंत्रणात नसते पण त्या परिस्थितीवर आपल्याला कशी मात करायची आहे हे कोण ठरवतं, तर हे मन ठरवतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मन सुदृढ असेल तर आपण त्या मनाच्या सुदृढतेनुसार बाहेरची परिस्थिती हँडल करू शकतो, बाहेरच्या परिस्थितीवरती मात करू शकतो.
1: अगदी बरोबर. म्हणजे आपल्या स्वतःच्या यशामागे मनाचा खूप मोठा हात असतो हे मात्र नक्की खरं आहे.
2: कारण मनावर प्रभुत्व जर मिळवलं तर आपल्या जीवनावरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो.
1: खरंच आहे. पण बरेचदा काय होतं ना की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, काय घालावं त्याचा विचार करतो, आपल्याला काय हवं आहे याचा विचार करतो पण आपल्या मनाला काय हवं आहे नेमकं याचाच विचार आपण कधी करत नाही.
2: अगदी हो
1: ना. तर नेमकं मन म्हणजे काय सांगता येईल अर्चना ताई, आणि ते जिंकणं म्हणजे नेमकं काय?
2: बघा, आपण मोबाईल वापरतो तो झाला हार्डवेअर आणि त्याच्यामध्ये जे ऍप्स काम करतात तो म्हणजे सॉफ्टवेअर. सेम तसंच आपल्या शरीराबद्दल, आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आहे. मग या शरीराला कोण चालवतं, तर या शरीराला चालवतं मन. मन म्हणजे आपल्या शरीराचं सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर जर आपण अपडेट नाही केलं तर आपला मोबाईल हँग होतो. तसंच असतं मनाचं. जर आपण मनाला अपडेट केलं तर आपण परिस्थिती, कारण परिस्थिती ही बदलत असते, काळानुसार बदलते. आधी जशा सवयी होत्या, आधी जसं वागणूक होती, आता ती बदललेली आहे कारण आता डिजिटल युग आलेलं आहे. मग आपण आपल्या मनाला अपडेट केलाय का, या सॉफ्टवेअरला अपडेट केलं का? तर मन म्हणजे आपलं सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअरनुसार आपलं जीवन हे चालत असतं, आपल्या शरीराची हालचाल होत असते, आपल्या विचारांची हालचाल होत असते. तर मन जर आपलं शांत असेल तर आपण निर्णय योग्य घेऊ शकतो आणि जर ते अस्थिर असेल तर मात्र छोट्या छोट्या समस्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्याला कसं हँडल करायचं, त्या समस्यांना कसं ओव्हरकम करायचं हे सुद्धा आपल्याला कठीण होतं. आणि परिस्थितीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. म्हणून मनाला अपडेट करत राहणं हे खूप जरुरी आहे.
1: खरंच. तसंच अर्चना ताई, आता तुम्ही म्हणालाय की मनाला अपडेट करत राहणं हे खूप गरजेचं आहे. तर मन जिंकण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी आपलं मन कुठली कौशल्य असू शकतात यासाठी, आपलं मन जिंकण्यासाठी स्वतःचं?
2: अगदी बरोबर. तर बघा, आपल्या भावना असतात, त्या भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवायला लागलो तर आपण आपल्या मनाला जिंकू शकतो. मनावरती नियंत्रण कसा ठेवायचा? जर आपण प्रेझेंट मोमेंट म्हणजे अगदी या क्षणाला राहिलो तर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. समजा आत्ता आपल्याला एखादं कुणीतरी बोललं, कुणीतरी एखादी चापट मारली, तर आपण लगेच भावना व्यक्त करा, या सॉफ्टवेअरला अपडेट केलं का? तर मन म्हणजे आपलं सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअरनुसार आपलं जीवन हे चालत असतं, आपल्या शरीराची हालचाल होत असते, आपल्या विचारांची हालचाल होत असते, तर मन

0: जर आपलं शांत असेल तर आपण निर्णय योग्य घेऊ शकतो, आणि जर ते अस्थिर असेल तर मात्र छोट्या छोट्या समस्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्याला कसं हॅन्डल करायचं, त्या समस्यांना कसं ओव्हरकम करायचं हे सुद्धा आपल्याला कठीण होतं. आणि परिस्थितीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. म्हणून मनाला अपडेट करत राहणं हे खूप जरुरी आहे.
1: खरंच. तसंच अर्चनाताई, आता तुम्ही म्हणालाय की मनाला अपडेट करत राहणं हे खूप गरजेचं आहे, तर मन जिंकण्यासाठी म्हणजे आपलं मन कुठली कौशल्य असू शकतात यासाठी, आपलं मन जिंकण्यासाठी स्वतःच?
0: अगदी बरोबर. तर बघा, आपल्या भावना असतात, त्या भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवायला लागलो तर आपण आपल्या मनाला जिंकू शकतो. मनावरती नियंत्रण कसा ठेवायचा? जर आपण प्रेझेंट मोमेंट म्हणजे अगदी या क्षणाला राहिलो तर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. समजा आता आपल्याला एखादं कुणीतरी बोललं, कुणीतरी एखादी

0: समजा एखाद्याला आपण बघतो ना की कुणाचा हात ऍक्सिडेंट मध्ये जातो, पण तो जर रडत बसला की नाही मला हात नाही आणि त्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये तो जगला, तर तो त्याचं आयुष्य खराब करेल. पण जर तो म्हणेल की ठीक आहे मला एक हात नाही आहे पण एक हात आहे, दोन पाय आहे, डोळे आहे, तर त्याच्यानुसार मी काय करू शकतो, म्हणजे तो परिस्थितीवरती विजय मिळवणे झाले. त्यानंतर स्वतःला समजून घेणे की मी काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, माझी स्वप्न काय आहे. दुसऱ्यांची तुलना न करता स्वतःची, स्वतःला समजून घेऊन काहीतरी करायचं, त्याला पण आपण मन जिंकण्याची एक प्रक्रिया म्हणू. आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेणे, कारण योग्य निर्णय हा खूप जरुरी असतो. परिस्थिती वाईट आहे, चांगली आहे, त्यात तुम्ही काय निर्णय घेता. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती एखाद्या गड्ड्यामध्ये पडली, आता तिथनं त्याला रडत बसायचंय की कोणीतरी येईल मला बाहेर काढेल, की आपल्याला स्वतः प्रयत्न करून निघण्याचा निर्णय घ्यायचा. हे जर आपण केलं तर आपण आपल्या मनावरती, मनाला जिंकू शकतो, मनावरती कंट्रोल करू शकतो.
1: खरंच खूप छान सांगितलं अर्चना ते तुम्ही, आणि मला असं वाटतं हे सगळ्यांच्याच कामाचं आहे. म्हणजे प्रत्येकाने या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात नक्की आणायला पाहिजे, हो ना?
0: अगदी बरोबर.
1: तर अर्चना ताई, आयुष्य जगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मनाची स्थिती ही बदलत असते आणि त्यानुसार आपल्याला कसं वागायचं हे पण तुम्ही आता सांगितलं, तर मन मजबूत करण्यासाठी व्यवहारिक उपाय कुठले असू शकतात?
0: हा, हे अगदी बरोबर. कारण जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षणाला जर आपण काही उपाय केले तर आपण आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतो, मनाला जिंकू शकतो. मग त्यासाठी काय करायचं, तर तुम्ही रोज स्वतःसाठी वेळ द्या. आपण सगळ्या कामाला वेळ देतो, मुलांकडे लक्ष देतो, परिवाराकडे देतो, आपली जर जॉब असेल तिथे पण देतो, पण कधी आपण स्वतःकडे लक्ष देतो का, स्वतःला चार्ज करतो का आपण? मग काय करायचं, तर रोज सकाळी 10 मिनिट श्वासांवर लक्ष ठेवणे, म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान, आणि सोबतच आपली श्वसन क्रिया कशी आहे यावरती लक्ष देणे अतिशय जरुरी आहे.
1: कारण म्हणजे आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडे
0: बघत राहायचं.
1: अच्छा, डोळे बंद करून.
0: डोळे बंद करून त्यामुळे काय होतं की आपली अवेअरनेस, आपली जागरूकता त्याकडे होते. आपला ब्रीदिंग पॅटर्न, जो आपला श्वास येतो जातोय, तुम्ही बघा ना, तुम्ही धावपळ करत येता तेव्हा तुमचा श्वास बघा कसा फुललेला असतो आणि अगदी छोटा झालेला असतो. आता हा मेसेज काय करतो, ब्रेनला जातो की ही व्यक्ती तणावामध्ये आहे. बघा तुम्ही तणावात असलं की आपला श्वास कसा खूप जोराचा होतो, खूप फास्ट ब्रीदिंग वाढतो. तर तुम्ही जर श्वासाकडे लक्ष ठेवलं तर आपोआप मन शांत व्हायला लागतं. श्वास आपला अगदी बेली ब्रीदिंग ज्याला म्हणतात, नाभीपासून जो श्वास आहे तो यायला लागतो, यालाच आपण दीर्घ श्वसन प्रक्रिया सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जर आपण उपाय बघितला तर तो आहे कृतज्ञता. अगदी मी माझी जीवनाची सकाळ या कृतज्ञतेपासून करते, म्हणजे धन्यवादची शक्ती की आपल्याकडे काय आहे. पण जर आपल्याकडे काय आहे याकडे जर लक्ष ठेवलं आणि तो सराव केला, जीवनात जर तो सराव केला, तर आपलं मन मजबूत करायला खूप काही मदत होते. आता ही कृतज्ञता करायची कशी, बरेच जण म्हणतात की माझ्याकडे गाडी नाही, घर नाही. आपल्याला श्वास मिळालेला आहे, हा श्वासाची किंमत किती आहे ही केव्हा कळेल आपल्याला, जेव्हा आयसीयू मध्ये एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल, त्याला ऑक्सिजन लागलेलं असेल, तेव्हा त्याची किंमत कळते. पण निसर्गाने आपल्याला हा श्वास मोफत दिलेला आहे, याची किंमत आपण करत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की धन्यवाद मला हा श्वास दिल्याबद्दल, या निसर्गाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, आपले एवढे सुंदर डोळे दिलेले आहे. आज जर एखादी व्यक्ती म्हणतील की करोडो रुपये देतो तुम्ही मला तुमचा डोळा द्या, आपण देऊ का? नाही. मग ह्या डोळ्यांची किती किंमत आहे, पण आपण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही. आपले हात, आपलं हृदय, आपली किडनी, कितीतरी अशा वस्तू आहे की जे आपण कृतज्ञता आपण त्यासाठी करू शकतो. सर्वच शरीरातले अवयव झाले, प्रत्येक क्षण तुम्हाला जेवायला मिळतंय, दोन वेळेसच जेवण मिळतंय, डोक्यावरती छत आहे तुमच्या, पाणी मिळतंय. शेतकरी एवढं धान्य पिकवतो ते आपल्यापर्यंत यायला कितीतरी प्रक्रियेमधनं जावं लागतं, पण आपल्याला ते अगदी साधं आणि सोपं मिळतं, अगदी सहज मिळतं. पण आपण कृतज्ञ राहत नाही, ती कृतज्ञता ठेवायला पाहिजे. आज मी देखील खूप कृतज्ञ आहे की या माध्यमातनं मला श्रोत्यांपर्यंत माझा आवाज जाण्याची संधी मला मिळाली. तर ही कृतज्ञता आपण अगदी प्रत्येक क्षणाला बाळगू शकतो. मी माझ्या जीवनात याचा सराव सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत की मला झोप छान दिली. कारण कितीतरी लोक असतात की जे रात्री झोपतात आणि सकाळी उठतच नाही. आपल्याला दुसरा दिवस बघायला मिळतो, तो सूर्य अगदी सतत आपल्याला ऊर्जा देत असतो. खूप गोष्टी आहेत कृतज्ञतेच्या. त्यानंतर आपल्या शरीराची काळजी घेणे, याला आपण सेल्फ लव्ह पण म्हणू. स्वतःवरती प्रेम करणे. कधी स्वतःला आपण आय लव्ह यू म्हटलंय का? म्हणायला पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतः

0: साठी सजायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला जातो आपण सजतो, पण घरी कधी बघतो का की माझे गाल किती छान आहे, माझे डोळे किती छान आहे. तर स्वतःकडे जर आपण लक्ष दिलं तरी आपण आपलं मन मजबूत करू शकतो.
1: खरंच एक एक गोष्ट आपल्या स्वार्थातली आपल्याला आवडायला
0: लागते
1: हो ना. हे खूप जास्ती गरजेचं आहे की स्वतःमधल्या प्रत्येक गोष्टी आवडणं आणि आपल्या मनाला त्या चांगल्या आहेत हे भासवून देणं.
0: आणि जेव्हा हे भासवतं तेव्हा मन आनंदी होतं आणि जीवनाचा शेवटचा जो काही एम आहे तो आहे आपल्याला आनंद, खुश राहणे हाच आहे. त्यानंतर आपल्या मनाशी संवाद करणे, स्वतःशीच बोलणे, त्याला आपण अफर्मेशन सुद्धा म्हणू शकतो की मी खूप छान आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप हेल्दी आहे, माझ्यासोबत सगळं छान होत आहे, अशा गोष्टी मनाला वारंवार बोलणे. कारण जेव्हा आपण वारंवार त्या गोष्टी बोलतो तेव्हा आपले न्यूरॉन्स प्रोग्राम होत जातात. कारण आपण नेहमी बघा माझ्यासोबत हे चांगलं होतच नाही, माझ्या जीवनात नेहमी दुःखच आहे. बघा तुम्ही बरेच लोक स्वतःशी निगेटिव्ह टॉक नकारात्मक संवाद करत असतात, पण जेव्हा आपण हा संवाद सकारात्मकतेकडे वळवतो की मी खूप छान आहे, मी खूप यंग दिसते, मी खूप सुंदर दिसते, माझ्या जीवनात सगळं काही अगदी इझिली मिळतं, अगदी सहज मिळतं, आणि बघा तेव्हा आयुष्य कसं सुंदर होतं, आपलं मन आपल्या ताब्यात यायला लागतं.
1: बरोबर.
0: आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे डिजिटल डिटॉक्स. कारण आजच्या युगामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे की तुम्ही दिवसातला एक तास, दोन तास, आठवड्यातला एक दिवस तुम्ही मोबाईलशी किंवा डिजिटली तुम्ही दूर राहायला पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनावरती कंट्रोल करू शकता, मनाला मजबूत करू शकता आणि हे जग सुद्धा तुम्ही जिंकू शकता.
1: नक्की. म्हणजे माणसाच्या यशामध्ये मनाची भूमिका ही खूप महत्वाची आहे, आता जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर अर्चनाताई, आपले विचार आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण कसं मिळवता येतं?
0: विचार हे एखाद्या, जसं आपण सीड बीज जेव्हा आपण एखाद्या मातीमध्ये टाकतो तेव्हा त्यातनं कुठनं झाड येणार? जे आपण टाकलं, जर आपण एखादं कारल्याचं बी पेरलं, आपण म्हणतो ना की जसं तुम्ही पेराल तसं ते उगवेल, तर जर आपण कारल्याचं बी पेरलं तर त्यातनं कारलेच येणार आणि तो त्याचा स्वाद जो आहे तो कडू आहे, तर तो कडूपणाच देणार. तसंच आपल्या विचारांचं असतं. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादा नकारात्मक विचार टाकतो मग आता त्याचं झाड कुठलं येणार? नकारात्मकतेचं. तसंच आपण जर एखादं सकारात्मकतेचं बीज टाकलं तर आपल्याला सकारात्मकच विचार येणार, त्यापासून त्या भावना तयार होणार आणि मग जशा आपल्या भावना असतील तसं आपलं वर्तन राहील. म्हणजे समजा मी म्हटलं की मी सगळ्यांची मदत करते, हा विचार किंवा हे विचारांचं बीज मी माझ्या मनामध्ये टाकलं, आता काय झालं की माझ्या भावना कशा होतील? तर मी दुसऱ्यांना मदत करते म्हणजे दुसऱ्यांबद्दल प्रेम आदर या भावना माझ्यामध्ये आल्या, मग माझं वर्तन कसं असेल? मी तशाच पद्धतीने माझं वर्तन करेल. म्हणजे विचार हा आपल्या जीवनावर किती प्रमाणात काम करतो हे यातनं आपल्याला लक्षात येतं.
1: बरोबर.
0: जर आपण यशाचा विचार आपल्या मनामध्ये पेरला की मला यश अगदी सहज मिळतं आणि त्यासाठी काय काय करावं लागतं हे सुद्धा मी सहज करू शकते, जेव्हा आपण असं विचारांचं बीज आपल्या मनामध्ये टाकू तर आपल्याला तसंच आपल्या जीवनामध्ये होईल आणि आपल्याला ते यश सुद्धा मिळेल.
1: अर्चनाताई, तुम्ही एक समुपदेशक आहात, तर आपल्या मनाला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मजबूत करायचं असेल, तर समुपदेशकाकडे जाणं हे किती आवश्यक असतं?
0: अतिशय गरजेचं. कारण की आपल्याला ताप आला, सर्दी खोकला झाला, आपण डॉक्टरकडे जातो, पण कधी मन दुखलं म्हणून आपण कधी डॉक्टरकडे जातो का? कारण याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. पण जर आपण मनाचे घाव असेच सहन करत राहिलो मात्र त्यातनं आपल्याला मानसिक आजार व्हायला सुरुवात होते, ज्याला सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतात. त्यामध्ये ताणतणाव म्हणजे स्ट्रेस. आता माझ्याकडे एक 27 वर्षाचा युवक आला, तर त्याला मनावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. इल्युजन डिसऑर्डर हा प्रकार त्याला होता. मग त्यामध्ये काय होतं की मनावरती नियंत्रण ठेवता येत नाही, मन वेगवेगळे विचार तयार करून वेगवेगळे दृश्य तयार करायला लागतो आणि मग ती व्यक्ती त्याच प्रकारे वागायला लागते. तर हे का बरं झालं? तर हे त्याच्या मनावरती त्याचा ताबा नव्हता, कंट्रोल नव्हता, म्हणून झालं. तर तो माझ्याकडे आला समुपदेशनासाठी. मग मी त्याला त्याच्या मनावर कसं कंट्रोल करायचं, त्यांना कसे विचार करायचे, दिवसभर काय अफर्मेशन करायचे हे त्याला मी सांगितलं आणि 8 ते 10 दिवसांमध्ये तो अगदी सुरळीत झाला. तर समुपदेशन हे अगदी गरजेचं असतं आणि हे जर आपण पहिल्या टप्प्यामध्ये घेतलं तर त्याचे फायदे आपल्याला 100% मिळतात. म्हणून कुठलाही मनाची जर अवस्था खराब असेल, मन निगेटिव्ह विचार करत असेल, तर समुपदेशन करणे हे खूप गरजेचे आहे. जसं डॉक्टर औषध देतात तसंच समुपदेशक त्यांना मनाला कसं चालवायचं हे त्यांना शिकवतं.
1: बरोबर.
0: कारण एक असं बोलतात की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीवरून त्यातून तुम्हाला निघायचं आहे, ती त्याच्यावरची परिस्थिती आहे, ती

0: तुम्ही जाऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: तिथे जायसाठी तुम्हाला ती समोरची परिस्थिती ज्याच्याकडे तो समजू शकतो त्याच्याकडेच तुम्हाला जावं लागेल.
1: खरंच खरंच. आणि खरंच या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला निघायला एक समुपदेशक अगदी योग्य पद्धतीने आपल्याला मदत करू शकतो ना.
0: बरोबर.
1: तर अर्चना, ती तुम्ही बऱ्याच दिवसांपासून या क्षेत्रात काम करताय, काउन्सिलर म्हणून काम करताय, तर तुम्हाला पण आलेले काही अनुभव असतील की आपल्या आजच्या या विषयाप्रमाणे मन जिंका जग जिंका, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यातले.
0: माझ्या तर अतिशय आहे, कारण मी खूप ओव्हर थिंकिंग करायची सुरुवातीला. काही प्रसंग काही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या, पण मी जेव्हा याचा अभ्यास सुरू केला मन कसं जिंकायचं, कारण मन जिंकल्याशिवाय त्या कमजोर मनाने आपण काहीच करू शकत नाही. मी माझ्या मनावरती काम केलं आणि मनाला इतकं स्ट्रॉंग केलं. आधी तर मी विचार कसे बदलवायचे, जसं मी मगाशी बोलले ना की सीड, जेव्हा आपण एखादं बीज रोवतो, मी सुरुवातीला ते बीज रोवण्याचं काम केलं आणि मग मी या क्षेत्राकडे वळले, मनाला स्ट्रॉंग करून माझं मन इतकं पक्क झालेलं आहे की मी दुसऱ्यांच्या मनाला सावरण्याचं काम करत आहे. त्या परिस्थितीला मला कसं समोर जायचं आहे, त्यातनं मला काय शिकायचं आहे आणि कसे अनुभव घ्यायचे आहे की जे अनुभव मला दुसऱ्यांना सुद्धा देता येईल. तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की याच अनुभवातून निघून मी माझं एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे.
1: अच्छा.
0: त्याचं नाव आहे द हिलिंग सोल आणि त्याच्यामध्ये आहे की स्वतःला भेटण्याची यात्रा, असं त्याचा अर्थ आहे. आणि ते आपल्या मनाकडे कसं वळायचं, मनाला कसं भेटायचं, अगदी सुंदर पद्धतीने त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मी स्वतःला ओळखण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो म्हणजे मन जिंकण्याचा आणि मग जग जिंकण्याचा. तर मनाला जिंका, तुम्ही जगाला नक्की जिंकू शकाल.
1: खरंच खूप छान. अर्चना ताई, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगता येतील का?
0: हो, माझ्याकडे असे बरेच क्लायंट येतात की जे मनाने कमकुवत असतात. तर त्यामध्ये एक 26 वर्षांचा एक मुलगा ज्याची जॉब गेलेली होती, परत त्याच्याकडे काही असं परिस्थिती होती घरी, पैशांचे काही इश्यूज चालू होते, तो डिप्रेशन मध्ये गेला होता आणि बस मला जीवन संपवायचं आहे या मनस्थितीमध्ये होता. आणि एक प्रसंग असा झाला होता की अगदी ते टोकाला पोहोचलेलं होतं आणि तसंच मग मला त्याच्या आईने कॉल केला की अशी अशी कंडिशन आहे, तर तुम्ही आता सांभाळा. तर मग मी त्या मुलाशी बोलले, त्याला सांगितलं की जीवनात असे प्रसंग घडणारच, आज एक घडला उद्या दुसरा घडेल, मग जर तू असे मार्ग शोधशील तर ते तुझ्या जीवनाला खराब करणारे असेल. आज तुझं आयुष्य खूप आहे. मग मी त्याच्या मनाला मजबूत करण्यासाठी त्याची काउन्सिलिंग केली, माइंड प्रोग्रामिंग केलं, माझ्याकडे काही थेरपीज आहेत त्या मी त्याच्यावरती केल्या आणि सुरुवातीला त्याला मी मनाला मजबूत करणं शिकवलं. त्याचे वारंवार सेशन झाले आणि आज तो मुलगा चांगल्या कंपनीमध्ये जॉब वरती आहे. शिवाय त्याचे त्याच्या आईशी आणि बहिणीशी अतिशय संबंध खराब झालेले होते. अगदी भांडणं व्हायची, म्हणजे आपण म्हणतो ना ब्लेम गेम खेळणं, बस त्या प्रकारे की तुझ्यामुळे असं झालं, मग तुझ्यामुळे असं झालं. तर यातनं तो निघाला. आज त्याच्या आईशी त्याचे संबंध सुधारले, त्याच्या बहिणीशी त्याचं चांगलं नातं झालं, चांगल्या जॉब वरती पण आहे, शिवाय तो खूप आनंदी आहे आणि आता समाजासाठी सुद्धा मला काही करायचंय ही वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे जेव्हा त्यांनी मनावरती ताबा मिळवला तेव्हा तो आज दुसऱ्यांसाठी सुद्धा एक प्रेरणादायी ठरला.
1: खरंच. अर्चना ताई, आता जाता जाता आपल्या मैत्रिणींना आनंदी जीवनाचं रहस्य काय सांगणार?
0: मनाला जिंकायचंय, जीवन आनंदी करायचंय, तर सर्वप्रथम स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात, तुमच्यासोबत जेही होत आहे तुम्ही स्वीकारा. मी सुद्धा हेच केलं. आधी मी स्वतःला स्वीकारलं की मी अशी आहे, कारण जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा सुरुवात होते. त्यानंतर आपण वर्तमान क्षणामध्ये राहणे, जसं मी सुरुवातीला बरंच बोलले या विषयावर की तुम्ही आत्ता या क्षणाला जे सुरू आहे त्याच्यात तुमचा 100% द्या. ना तुम्ही भूतकाळातही राहू नका, भविष्यातही राहू नका, कारण पास्ट बदलता येत नाही, भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य घडणार आहे ते तुमचं या मोमेंटला या क्षणाला राहूनच घडणार आहे. त्यानंतर नाते संबंध जपा, कारण एकटं जगत असताना आणि नाते संबंध कमी जास्त सुरूच असतं, पण त्यातही तुम्ही स्वतःला जपा, तुम्ही जीवन आनंदी ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःची आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या मनाची काळजी घ्या, कृतज्ञ रहा, जसं की मगाशी याबद्दल आपण बरंच काही बोललो की तुम्ही कृतज्ञ रहा, इतरांना मदत करा. आपल्याला वाटतं की मदत फक्त पैशानेच करावी लागते असं नाही. तुम्ही साधी एक स्माईल जरी कोणाला दिली, त्याच्या चेहऱ्यावर आनंद जरी आणला, तरी ती मदतच होते. त्यामुळे इतरांना मदत करा. आनंद हा बाह्य जगापेक्षा आपल्या मनाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतो. तुम्ही मन चांगलं ठेवा, आपोआप बाहेरचं जग चांगलं व्हायला लागतं. जीवना

0: मध्ये सर्व युद्ध ही बाहेर नसतात. अनेक युद्ध हे मनामध्ये चालू असतात. जो स्वतःच्या मनावरती विजय मिळवतो तो खऱ्या अर्थाने जग जिंकतो. म्हणूनच म्हणतात मन जिंका जग जिंका.
1: खरंच तर खूप छान. अर्चना नासरे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मन जिंका जग जिंका याविषयी खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: अर्चना ताई, जाता जाता आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मन उधान वाऱ्याची.

0: आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत मन जिंका जग जिंका याविषयी अर्चना नासरे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकलीत. मैत्रिणींनो, आपली पुढील मालिका देखील अशीच एक महत्वपूर्ण आहे. मालिका आहे जागर आर्थिक साक्षरतेचा. आज या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तेजस्विनी पारळकर. ऐकूया ही मुलाखत.
1: विसरून जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास राहावे.
2: जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक युगात परिस्थिती बदलत चालली आहे. स्त्रिया आता फक्त घर सांभाळण्याच्या व्यक्ती नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि निर्णयक्षम असलेल्या व्यक्ती बनत आहेत. आर्थिक साक्षरता स्त्रियांसाठी केवळ पैशाची बचत किंवा गुंतवणूक करण्याचं कौशल्य नाही तर ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता स्त्रियांना आत्मविश्वास देते, त्यांच्या कुटुंबाचं आणि भविष्याचे निर्णय योग्य रीतीनं घेण्यास त्यांना सक्षम बनवते आणि समाजातील त्यांचा सन्मान वाढतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर स्त्री ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रबळ स्त्रीत्वाचं प्रतीक ठरते, हो ना?

0: तर आज याविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांना. तेजस्विनीताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तेजस्विनीताई, आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय आहे स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण. तर स्मार्ट अर्थकारण याची नेमकी काय व्याख्या करता येईल आणि स्त्रियांच्या दृष्टीनं याचं काय महत्व सांगता येईल?
1: नक्कीच. स्मार्ट अर्थकारण म्हणजेच उत्पन्नाचे नियोजन, नियंत्रण आणि सुज्ञपणे उपयोग करून आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील उद्दिष्ट साध्य करणे होय. हे केवळ कमी खर्च करण्यापुरते मर्यादित नसून योग्य आर्थिक निर्णय क्षमता घेण्याची प्रक्रिया सुद्धा आहे. साधारण सांगायचं झालं तर जसं गृहिणींसाठी स्मार्ट बजेटिंग मध्ये घरगुती खर्च असतो, किराणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो आणि कुटुंबाच्या मासिक उत्पन्नातून बचत करण्याचे नियोजन, या सगळ्यांचा यात समावेश असतो. आणि काही स्त्रिया ज्या वर्किंग वुमन आपण ज्यांना म्हणूया, यांच्यासाठी बजेटिंग मध्ये वैयक्तिक खर्च, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यानंतर बचत, गुंतवणूक, कर्ज परतफेड आणि निवृत्त नियोजन यांचा समतोल साधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: अगदी.
1: आणि कसं आहे की स्मार्ट बजेट मध्ये महिलांना अनावश्यक कर्ज टाळता येतात.
0: अगदी.
1: आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी सुद्धा करता येईल. आपत्कालीन परिस्थिती याला आपण इमर्जन्सी, जे काही आपल्याला फंड वगैरे लागतात ते सुद्धा आपण या तयारी मार्फत करू शकतो. आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतात जर आपण योग्य रीतीने आपण अर्थकारण केलं तर. आर्थिक दृष्ट्या स्त्रीला स्वावलंबी सुद्धा होता येतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक रुपयामध्ये एक उद्देश असला पाहिजे.
0: अगदी बरोबर. तर मग तेजस्विनीताई, प्रत्येक महिलेसाठी, मग ती गृहिणी असो किंवा व्यावसायिक असो, बजेटिंगचं काय महत्व सांगता येईल?
1: बजेटिंग महत्वाचं आहे कारण महिलांची कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात मध्यवर्ती भूमिका असते. बजेटमध्ये महिलांना साधारण उत्पन्न, खर्चाचा मागोवा घेता येतो, त्यानंतर अनावश्यक खर्च ओळखता येतात, नियमित बचत करता येते, आपत्कालीन परिस्थिती आत्मविश्वासाने हाताळता येते, त्यानंतर मुलांचे शिक्षण असो, घर खरेदी असो किंवा निवृत्ती यांसारखी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य सुद्धा करता येतात महिलांना यामार्फत. आणि गृहिणींसाठी बजेटमध्ये घरांचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावीपणे करता येतं. कामकाजी महिलांसाठी बजेटिंगमध्ये वर्तमान जीवनशैली, कशा पद्धतीने महिला आपले वर्तमान जीवन जगते आहे आणि भविष्यातील काही आकांक्षा ज्या असतील यांचा समतोल सुद्धा तिला राखता येतो. मला असं वाटतं की आजची आर्थिक शिस्त उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करते.
0: अगदी बरोबर. मग एखाद्या महिलेला बजेटिंग सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल मग तिने कुठलं उचलावं?
1: पहिले पाऊल म्हणजे उत्पन्नाचे स्रोत जाणून घेणे आणि त्याची सर्व खर्चांची नोंद करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अत्यावश्यक खर्च जे असतात, ज्यामध्ये अन्नधान्य आहे, खरेदी, किराणा खरेदी असतो, वीज बिल, पाणी बिल आणि इतर उपयुक्तता सेवा ज्या आपल्याला हव्या असतात, ज्या आपल्या मासिक, आपण ज्याला खर्च असं म्हणूया, शाळेची फी भरायची असते, मुलांची आरोग्य खर्च असतो आणि प्रवास खर्च असतो, तर ह्या अत्यावश्यक खर्च आपल्याला जसं करणं गरजेचंच असतं. अनावश्यक किंवा वैयक्तिक खर्च जो असतो तर हा जसं ऑनलाईन खरेदी, आजकाल आता जे एक नवीन फॅड जी आलाय मार्केटमध्ये की ऑनलाईन खरेदी करण्याची जी पद्धत जी सुरू झालेली आहे, खूप सारे आपण बघतो की खूप सारे ऍप्स जे आहेत, प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणता येईल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जिथे वेगवेगळ्या आपण वस्तू, चायनीच्या वस्तू आपण जे विकत घेऊ शकतो आणि हे अगदी तुम्हाला वन क्लिकवर जे अवेलेबल आहे तर ते अगदी सहज झालेलं आहे. आणि पेमेंट पण, म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की पैसे पण जे द्यायचे असतात, पेमेंट जे करायचे असतात, ते पण आता इझी, खूप ज्याला आपण सहज जे म्हणतो ते खूप होऊन गेलेलं आहे. वन क्लिकवर आपण पेमेंट केलं की लगेच आपल्याला ती वस्तू आपल्या राहत्या ठिकाणी आपल्याला ती अवेलेबल होते. तर मला असं वाटतं की ऑनलाईन खरेदी आपण जितकी अनावश्यक जी असते टाळता येईल ते आपण प्रयत्न नक्कीच करायला हवेत. दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये जेवण असो, महिन्यातनं दोन वेळा म्हणा, आठवड्यातनं एकदा तरी, असं काही

0: ज्याला आपण म्हणू की फॅमिलीचं असं ठरलेलं राहतं की आपल्याला 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी आपल्याला हॉटेलचं जेवण हवंच, मनोरंजन, मग ते सिनेमा बघणं असो किंवा वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू ज्या आपल्याला हव्या असतात त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनावश्यक किंवा वैकल्पिक ज्याला ऑप्शनल असा एक्सपेन्सेस म्हणतो हे आपण थोडं
1: म्हणजे मुख्य खर्च झाल्यानंतर या खर्चाकडे वळता येईल.
0: आणि कसं आहे, एक समजा तुम्ही एक नियम बघितला, एक तज्ञ जे नेहमी या फील्डमधले जे तज्ञ असतात त्यांचा एक नियम आहे ठरलेला 50-30-20. 50-30-20 हा जो नियम असतो यामध्ये असं असतं की 50% हे तुमचं आवश्यक गरजांसाठी जे राखून ठेवायला हवं किंवा ते तुम्हाला पैसे लागतातच 50%, 30% हे जीवनशैली आणि वैयक्तिक आवडींसाठी आणि 20% हे जे आहे बचत आणि गुंतवणुकीसाठी हे तुम्ही करायलाच हवे. म्हणजे साधारणतः मी तुम्हाला एक सांगायचं झालं, समजा आता कुठल्या महिलेचा 20,000 हा मासिक पगार असेल हो ना, तर यामध्ये तिला जीवनशैली किंवा वैयक्तिक आवडीसाठी 30% म्हणजे 20,000 30% म्हणजे 6,000 आपण ज्याला असं म्हणू, 6,000 ती समजा इन्व्हेस्टमेंट करत राहिली आणि तिला समजा असं तिचं असेल इच्छा की आपल्याला एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे ज्याची किंमत खूप जास्त आहे ना, तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं ना की ती स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून 30% वर्षभरानंतर ती वस्तू ती विकत घेऊ
1: शकते.
0: तर अशा पद्धतीने पण ती स्मार्टली ज्याला आपण म्हणू थोडं इन्व्हेस्टमेंट करून आपल्या चैनीच्या वस्तू पण विकत घेऊ शकते जेणेकरून तिला त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्व समजेल.
1: अगदी
0: अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे गृहिणीला बचतीचं महत्व एकदा कळलं तर ती आपल्या चैनीच्या वस्तूही त्या बचतीतून नक्कीच घेऊ शकते. मग काही ठिकाणी गृहिणीचं जर स्वतःचं उत्पन्न नसतानाही कुटुंबाच्या संपत्ती निर्मितीमध्ये ती कसं योगदान देऊ शकते?
0: बऱ्याच वेळा कसं असतं बघा, गृहिणी अनेक कुटुंबाच्या मुख्य आर्थिक अधिकारी ज्याला आपण इंग्लिशमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर CFO असे म्हणतो त्यांना,
1: अगदी
0: ज्याला होम मिनिस्टर पण आपण बऱ्याच वेळा अशा शब्दाने संबोधतो, कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्या प्रकारे योगदान कसं काय देऊ शकतो आपण हे इथे आता थोडं म्हणजे चर्चा करू या बाबतीत. कुठल्या पण गृहिणीला तिचे जे पुरुष मंडळी जे असतात, समजा ती अविवाहित असेल त्या ठिकाणी तिचे वडील जे आपण तिचे वडील म्हणूया, समजा ती दुसरी कोणी महिला जी विवाहित असेल तिथे तिचे पती हे तिला महिन्याला जे काही एक अमाऊंट ज्याला आपण म्हणतो की फिक्स अमाऊंट किंवा घर खर्चाला जे काही पण पैसे असं म्हणतो ते नक्कीच देत असतील. उदाहरण समजा ते 20,000 तिला देत असतील महिन्याला, तर तिने त्याचं नियोजन योग्य प्रकारे कसं करावं हे तिला अगदी समजायला हवं, ती तशी सक्षम असायला हवी. मला असं वाटतं की सर्वप्रथम तिने समजा तिचा 20,000 महिन्याचा खर्च असेल तर त्यातले त्यात तिने सगळे खर्च न करता सर्वप्रथम तिने त्यातले जितके शक्य होत असल्यास 18-19,000 पर्यंतच तिने तो खर्च करावा. हे सगळं करत असताना तिला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तिला कुठल्या कुठल्या ऑफर सुरू आहे, स्कीम सुरू आहे मार्केटमध्ये, कुठल्या कुठल्या पद्धतीचे वेगवेगळे तिला डिस्काउंट मिळू शकतात का याची जाण असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना तिने त्यातले 18-19,000 समजा खर्च केले फॉर एक्झाम्पल, तर 1,000 तिच्याकडे उरतात. खरंय, तर 1,000 उरल्यानंतर त्याचं तिने मग सेव्हिंग करून त्याचे इन्व्हेस्टमेंट सुरू करता येईल तिला. आणि हे इन्व्हेस्टमेंट अगदी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, मी तुम्हाला सांगू इच्छिते की वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू ज्याला आम्ही म्हणतो ते अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे बघा, साधारण आपण ट्रॅडिशनल पारंपरिक ज्याला इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज म्हणू जसं आहे की बँक FD, फिक्स डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट ज्याला RD असं म्हटलं जातं, म्युच्युअल फंड SIP एक हे सगळ्यात चांगलं उत्तम ज्याला आपण म्हणू ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अशा विविध प्रकारची इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज आहे जेणेकरून महिन्याला 1,000 रुपये जे काही तिने सेव्हिंग केलेलं आहे त्याचं ती इन्व्हेस्टमेंट करून नक्कीच फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्यातनं ती रिटर्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकते.
1: नक्कीच. तर तेजस्विनीताई, महिलांकडे त्यांना खर्चाला जे पैसे दिले जातात किंवा करिअर वुमन असेल तर त्यांचा जो पगार असेल यामध्ये मग त्यांच्याकडे आपत्कालीन असा निधी किती असावा त्यांच्याकडे?
0: हो नक्कीच, प्रत्येक महिलेकडे ना किमान 6-12 महिन्यांचा आवश्यक खर्चा इतका आपत्कालीन निधी असावा. जसं आता साधारण बघा की कुठल्या एका महिलेचा मासिक खर्च जो आहे म्हणजे आपण जो आता

0: नियम आपण जसं डिस्कस केला 50-30-20 50% आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये तिचा हा अत्यावश्यक खर्च आहे, तिला हा खर्च करणंच आहे. ओके, तर आता समजा फॉर एक्झाम्पल तिचा 40,000 हा जर मासिक खर्च असेल जो 50% मध्ये जो येतो, तर आपत्कालीन निधी जो आहे हा 40,000 6 ते 12 महिन्या इतका असावा. म्हणजे साधारण आपण ज्याला असं म्हणू की 4 × 6 = 24 आपण ज्याला असं म्हणू, म्हणजे 2,40,000 ते 12 महिन्यांपर्यंत म्हणजे साधारण पुन्हा 12 × 48 म्हणजे साधारण 6 ते 12 महिने म्हणजे ते झाले 2,40,000 ते 4,80,000 इतका तरी तिच्याकडे ह्या रेंजमध्ये ज्याला आपण म्हणू की इतका निधी तिच्याकडे असावा.
1: म्हणजे उत्पन्नानुसार याची व्याख्या बदलत जाईल. 50-30-20 हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि जसं तुमचं उत्पन्न असेल त्या प्रमाणात तसा खर्च करायचा.
0: आणि या व्यतिरिक्त सुद्धा तिला हा निधी अशा प्रकारे स्वरूपात ठेवता येतो. पहिले म्हणजे बचत खाते, दुसरं आहे फिक्स डिपॉझिट ज्याला आपण मुदत ठेवी पण असं म्हणतो, आणि आहे तिसरं लिक्विड म्युच्युअल फंड.
1: बरेचदा स्त्रिया या गुंतवणूक करण्यासाठी थोड्या संकोच करतात, म्हणजे त्यांची प्रायोरिटी गुंतवणुकीकडे नसते तर घरच्या घरीच पैसे कसे वाचवता येईल याकडे असते. पैशावर पैसा कमवणं हे तेवढंसं त्यांना घरच्या गृहिणींना उमगत नाही, तर त्यांनी मग कोणत्या मूलभूत गुंतवणूक पर्यायांचा प्रामुख्यानं विचार करावा, काय सांगाल?
0: हो नक्कीच, महिलांनी उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता लवकरात लवकर जितक्या लवकर होत असेल शक्य असल्यास गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. इथे गृहिणींसाठी मला एक असा सल्ला द्यावासा वाटतो की त्या बेसिकली आरडी ज्याला आपण आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो, म्हणजे कसं असं साधारण बघा की कुठल्या महिलेकडे एक रकमी अशी ठेवून असेल तिच्याकडे, तिच्याकडे महिन्याला 500 रुपये 1,000 रुपये इतकेच तिच्याकडे काही जे सेव्हिंग मध्ये असतात जमा होतात किंवा जे काही उरतात तिच्याकडे, तर हे ती आवर्ती ठेव ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो या स्वरूपात ती लगेच सुरू करू शकते. तर यामध्ये कसं असतं की यामध्ये रिस्क खूप जी कमी असते, लो रिस्क ज्याला आपण म्हणतो, जेणेकरून तुम्हाला यावर रिटर्न मिळतीलच, तर ह्या पद्धतीने ते करू शकते. दुसरं एक साधारण म्हणायचं तर पारंपरिक पद्धतीचं जे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू जे आहे जे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, यामध्ये पण ती एफडी बनवू शकते. तर ते डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या टाइम पिरियड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. साधारण आपण मार्केटमध्ये बघायला गेलं तर बँक्स जे आहेत, कमर्शियल बँक्स जे असतात, त्या साधारण 7 दिवस ते सुरू करू शकतो. आणि तिसरं म्हणजे गोल्ड ETF ज्याला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असं पण म्हटलं जातं. जसं महिलांचा एक हा मोठा आकर्षणाचा विषय असतो सोने विकत घेणे, पण आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर सोन्याचा भाव हा प्रति तोळा जर आपण बघितलं तर आता हा गगनाला भिडलेला आहे, 1,50,000-52,000 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशा वेळी समजा कुठली स्त्री किंवा कुठली गृहिणी समजा प्लॅन करत असेल की मला कुठला अमका ढमका दागिना विकत घ्यायचा आहे किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायचं आहे, तर या ठिकाणी तिला थोडं डिफिकल्टी जाईल. तर गोल्ड ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड ह्या पर्टिक्युलरली म्हणजे ऍक्च्युली हे गोल्ड पेपर फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट असतं, तर यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. आणि तुम्हाला ऐकून थोडस म्हणजे गंमत पण वाटेल की यामध्ये आपण 60 ते 70 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट गोल्ड ETF मध्ये सुरू करू शकतो. तर एक हे अगदी साधं सोपं असं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू गृहिणींसाठी आहे. म्युच्युअल फंड SIP जे आपण म्हणू सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला असं म्हणतात, हे अगदी जे आजच्या क्षणाला जे आपण म्हणू की खूप जास्त मार्केटमध्ये हाईप आहे किंवा एक चांगलं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू अव्हेलेबल आहे, याच्यामध्ये असं असतं की तुम्ही म्हणजे तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की आपण 10 रुपये समजा आता मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तुमच्याकडे महिन्याला 500 रुपये पण नाही, तर तुम्हाला असं वाटेल की मी आता काय इन्व्हेस्टमेंट करू शकते.
1: हो ना, अगदी बरोबर.
0: मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही अगदी 10 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता.
1: आणि याचीच माहिती स्त्रियांना नसते.
0: येस, खरंच खरं. आणि कसं आहे मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा कंपनीज आहे, तर अशा काही कंपन्या आहेत ज्या नामांकित आहे आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही 10 रुपयांपासून पण SIP सुरू करू शकता. म्हणजे कुठला एक लहान मुलगा पण झाला, समजा तो 15-16 वर्षाचा आहे, त्याला पॉकेट मनी मिळत असेल, मग किती गृहिणी पण असो, तिला महिन्याला तिच्याकडे 100

0: मला असं वाटेल की मी आता काय इन्व्हेस्टमेंट करू शकते.
1: हो ना, अगदी बरोबर.
0: मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की SIP मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही अगदी 10 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता.
1: आणि याचीच माहिती स्त्रियांना नसते.
0: येस, खरंच खरं. आणि कसं आहे, मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा कंपनीज आहे, तर अशा काही कंपन्या आहेत ज्या नामांकित आहे आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही 10 रुपयांपासून पण SIP सुरू करू शकता. म्हणजे कुठला एक लहान मुलगा पण झाला, समजा तो 15-16 वर्षाचा आहे, त्याला पॉकेट मनी मिळत असेल, मग किती गृहिणी पण असो, तिला महिन्याला तिच्याकडे 100 रुपये असतील, 500 रुपये असतील, 1000 रुपये असेल, तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडच्या अंडर सुरू करू शकता.
1: तेजस्विनी ताई, आजकाल बचत गटाच्या माध्यमातूनही अगदी गृहिणी जरी असल्या तरी त्या बऱ्याच त्यांना बचतीचं महत्व पटायला लागलं आहे आणि ग्रुप्स तयार होतात की ज्यामुळे त्या बचत करतात, त्याच्याद्वारे कर्जही मिळवतात आणि आपली कुठलीही अडचण सहज दूर करण्यास प्राधान्य देतात. म्हणजे आता बऱ्याच आयडिया गृहिणींना पण येत चालल्या आहे. पण महिला या साधारणतः कर्जाच्या जाळ्यात अडकणं शक्यतोवर पसंत करत नाही, कारण कुठल्याही महिला या शक्यतोवर स्वतःच्या पैशातूनच खर्च करू इच्छितात. कर्ज काढून खर्च करणं हे त्यांना तितकंसं मान्य नसते. तर मग कर्जाच्या जाळ्यात अडकणं आणि अनावश्यक खर्च त्या कसा टाळू शकतील?
0: डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अनेकदा अचानक आणि अनियोजित खरेदी वाढते. तुम्हाला सांगायचं झालं तर, आणि महिलांनी अशा प्रकारचे जे उपाय जे अवलंबायला हवेत ते आपण आता थोडं म्हणजे चर्चा करूया यावर. मला असं वाटतं की कुठली पण खरेदी करण्यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम यादी तयार करावी,
1: अंदाजपत्रक एक बनवावं,
0: अगदी
1: की आपल्याकडे किती पैसा आहे आणि आपल्याला किती खर्च करून किती वाचवायचं आहे.
0: नक्की, सर्वप्रथम आपला इनकम किती आहे, त्यानंतर आपल्या आवश्यक किती वस्तू आपल्याला लागतील
1: गरजेच्या,
0: आणि त्यानुसार गरजेच्या ज्या आपण वस्तू म्हणू त्या आपल्याला खरंच हव्या आहेत नको आहेत, ह्यानुसार आपण ती यादी तयार करावी, जेणेकरून आपण अनावश्यक जो खर्च तो आपण नक्कीच टाळू शकतो. आणि महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी मला तरी असं वाटतं, म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं ना की मला अमकी ढमकी वस्तू हवी आहे, मला ब्रँडेड पर्स हवी आहे, मला ब्रँडेड स्मार्ट वॉच हवी आहे, किंवा मला ब्रँडेड मोबाईल फोन हवा आहे. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन अवेलेबल आहेत, तर सगळ्यांची इच्छा असते की हा फोन माझ्याकडे पण असावा. पण या चैनीच्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करण्याचा विचार करतो तर आपल्याला नंतर हे रिअलायझेशन होतं किंवा आपल्याला अशी जाणीव होते, अरे हा तर अनावश्यक खर्च आहे, हे तर फीचर्स आपल्याला दुसऱ्या अँड्रॉइड सारख्या मोबाईलमध्ये पण मिळाले असते ना. तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्वप्रथम महिलांनी आपली यादी तयार करून घ्यावी आणि कुठली पण महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी 24 तासांचा विचार कालावधी त्यांना घ्यावा, अगदी महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: आता अजून आपण मार्केटमध्ये बघतो की वेगवेगळ्या बँक्सचे क्रेडिट कार्ड अवेलेबल आहेत, तर याचा पण मर्यादित वापर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे,
1: कारण शेवटी क्रेडिट कार्डचे बिल हे तुम्हालाच द्यायचे आहे,
0: हे आपल्यालाच द्यायचे आहे. क्रेडिट कार्डच्या थ्रू आपल्याला जे काही पेमेंट करायचे असतात ते आपण नक्कीच टाळू शकतो. गरज आणि इच्छा यामधील आपल्याला नक्कीच फरक समजून घ्यायला हवा, ज्याला आपण जसं आम्ही म्हणजे या फील्ड मधले जे आपण म्हणूया तर नीड आणि डिझायर यातला समजा तुम्हाला फरक कळला तर नक्कीच आपण खर्चावर नियंत्रण ठेवू
1: शकतो. खूप छान सांगितलं. तर मग आजच्या काळामध्ये या स्मार्ट बजेटिंग मध्ये डिजिटल आर्थिक साक्षरतेची भूमिका काय आहे?
0: मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला ना आजच्या काळात आता म्हणजे डिजिटल साक्षरता असणं अत्यंत गरजेची झालेली आहे, कारण हा प्रत्येक महिलेच्या म्हणा किंवा एका ह्युमन बिईंगच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. महिलांना अशा प्रकारचे ज्ञान ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे तिच्या दैनंदिन जीवनात, जसं की UPI व्यवहार ती जी करते रेग्युलर बेसिसवर, मोबाईल बँकिंग आजकाल हे खूप जास्त याचं प्रस्थ वाढलेलं आहे, आजकाल हे पण खूप जास्त सोयीचं पण झालेलं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर की बँकेत पैसे विड्रॉ करणे किंवा डिपॉझिट करणे हे जे आता आपण बँकिंग मोबाईलच्या थ्रू करतो हे अगदी सहज आणि सोपं झालेलं आहे.
1: आणि महिलांना पर्स जवळ ठेवायची गरज नसते, एक फोन असला की त्यांचं सगळं बिलिंगचं काम अगदी सहज सोपं होऊन जातं, हे डिजिटल युगाचा फायदाच म्हणावा.
0: खरंय, अगदी खरंय तुमचं, आणि हे सोयीचं झालेलं आहे. तर त्यामुळे काय होतं की वेगळे मोबाईल बँकिंग ऍप्स जे आहे त्याच्या थ्रू आपण मोबाईल बँकिंग करू शकतो, इंटरनेट बँकिंग हा पण एक म्हणजे आपल्याकडे जो ऑप्शन आहे जेणेकरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेमेंट्स करू शकतो, गुंतवणूक

0: ऍप्स पण ज्या मार्केटमध्ये आहे किंवा आपल्याला आपल्या स्मार्टफोन्सच्या थ्रू आपण प्ले स्टोअरच्या अंडर वेगवेगळे आपण गुंतवणूक ऍप्स पण जे अवेलेबल असतात त्याचा पण उपयोग करून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला असं कळू शकतं की आपला किती खर्च होतोय. आपण जी आपली काही नोंद वही जी डायरी आपण जी मेंटेन करतो तर ती आजकाल ऍप्सच्या स्वरूपात मला असं वाटतं की मेंटेन करणं जास्त सोयीचं आणि सुखकारक झालेलं आहे. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स पण असे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक ऍप्स जे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स जे स्मार्टफोन जे कोणी युजर्स असतात, महिला असो पुरुष असो कोणी पण, तर त्यांच्या पण मोबाईलमध्ये स्मार्टफोन्समध्ये खर्च व्यवस्थापन ऍप्समध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपले खर्च होत असतात त्याची आपण नोंद करून ठेवू शकतो, जेणेकरून आपण जे पारंपरिक पद्धतीने डायरी जे काही मेंटेन करायचो पहिले ज्याला आपण खर्च वही जे आपण म्हणतो ते आजकाल आता न करता ऍपच्या स्वरूपात पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सहज झालेलं आहे.
1: नक्कीच तेजस्वीनीताई, अगदी खरं सांगितलं की डिजिटल युगामुळे बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहे आणि अगदी स्त्रिया त्या अगदी सराईतपणे वापरताना आपल्याला दिसतात आहे. मग वर्किंग महिलांनी दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्यासाठी कोणतं नियोजन करणं अगदी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
0: मला असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. वर्किंग वुमननी सर्वप्रथम तिने हे या बाबींवर लक्ष तिला देणे जास्त गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे मुलांचे शिक्षण, म्हणजे तिला आता फ्युचरमध्ये एज्युकेशन लोन जे तिला रिक्वायर्ड राहील त्यासाठी ती आजच्या डेटपासनं किंवा आजच्या तारखेपासनं कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करते आहे हे तिला नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घर खरेदी जे होतं तर घर खरेदीमध्ये पण जे रेग्युलर बेसिसवर ती जे काही ईएमआय पेमेंट करेल तर नक्कीच तिला, जसं आपण म्हणू की इन्कम टॅक्स जे काही स्लॅब्स असतात त्यामध्ये पण तिला त्याचा एक बेनिफिट मिळू शकतं. निवृत्ती नियोजन ती नक्कीच करू शकते. निवृत्ती नियोजनासाठी आता सरकारचे वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे, पेन्शन स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपलं रिटायरमेंट नंतरचं जे आपलं आयुष्य आहे ते आपल्या चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो. तर त्यांनी हे सगळं करत असताना नियमित SIP द्वारे गुंतवणूक करावी मला असं वाटतं वर्किंग वुमननी, हे त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. पुरेसे आरोग्य विमा संरक्षण त्यांनी घ्यावे ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणतो, हे असणं अगदी गरजेचं आहे कुठल्या पण वर्किंग वुमनकडे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा कुठली काही इमर्जन्सी असेल घरामध्ये म्हणा की स्वतःच्या बद्दल पण, तर इमिजिएट बेसिसवर तिला, कारण आपण आता मार्केटमध्ये बघतो बऱ्याचशा लाईफ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, हेल्थ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, बेसिकली हेल्थ इन्शुरन्स की तुम्हाला कुठला आजार पण आलेला आहे इमर्जन्स बेसिसवर शस्त्रक्रियेची गरज पडल्यास अशा वेळी कंपनी तुम्हाला पहिले असं म्हणते की पहिले तुम्ही तुमच्या जवळचे पैसे खर्च करा नंतर आम्ही तुम्हाला पेमेंट करू. तर तुम्ही पहिलेच जी कुठली तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पण घेत असाल तर सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की कॅशलेस पद्धतीच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहे ते तुम्ही घ्यायला हवा, जेणेकरून तुम्ही अशा जेव्हा कुठल्या अडचणीत जेव्हा किंवा कचाट्यात जेव्हा सापडलेलं असता तर नक्कीच तुम्हाला हे हेल्थ इन्शुरन्स नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि त्याही व्यतिरिक्त असं मला वाटतं की तुमचं जेव्हाही किंवा करिअर सुरू होतं तुम्ही ऍज अ वर्किंग वुमन म्हणून, तर तुम्हाला त्या पहिल्या महिन्यापासून जरी आपण म्हटलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं किंवा गुंतवणूक करणं अगदी सुरू करायलाच हवं.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, मग आता स्मार्ट अर्थकारण आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत महिलांसाठी आमच्या तुम्ही काय टिप्स द्याल?
0: प्रत्येक महिला मग ती गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो तिने आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय तिने सहभाग घ्यावाच. महिलांनी विशेषतः कुटुंबाचे उत्पन्न आणि खर्च जाणून घ्यावा. बऱ्याच वेळा असं असतं ना स्त्रियांना माहिती नसतं की आपलं उत्पन्न किती आहे आपल्या पतीचे, किंवा आपण ती सगळी मला असं वाटतं की ही जाण करून घ्यावी. तुमच्यामध्ये दोघांमध्ये म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामध्ये हे तुमचं ज्याला आपण असं म्हणूया की डिस्कशन व्हायला हवं, ह्या सगळ्या बाबी तुम्ही जाणून घ्यायला हवं ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न किंवा खर्च, खर्चाला किती पैसे लागतात, तर तुम्ही पतीला हे सांगायला हवं की हा इतका खर्च आहे तर त्या पद्धतीने ते तुम्हाला तेवढे एक पर्टिक्युलर अमाऊंट घर खर्चाला देतील. स्वतःची बचत राखावी जसं आपण आता जे डिस्कस केलं होतं. त्यानंतर नियमित गुंतवणूक त्यांनी सुरू करायलाच हवी, जसं मी तुम्हाला SIP किंवा RD स्वरूपात जे म्हणाले. आर्थिक ज्ञान सतत ठेवणं ह्या महिलेला, मग ती वर्किंग असो किंवा मग गृहिणी असो, तिला हे खूप महत्व.

0: आता आपण सध्या बघतोय मार्केटमध्ये परिस्थिती काय सुरू आहे, युद्ध सिच्युएशन म्हणजे वॉर सिच्युएशन जी सुरू आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण जे काही गुंतवणूक करतो त्याच्यावर अफेक्ट होतो. तर हे तिला पण कळायला हवं की आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे ते त्याच्यावर किती आपल्याला रिटर्न मिळत आहे किंवा रिटर्न कमी होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची जाण तिला असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर तिचं हे ज्ञानार्जन ज्याला आपण असं म्हणतो हे नक्कीच तिने करणे गरजेचं आहे. कुटुंबासोबत आर्थिक उद्दिष्टांवर तिने नक्कीच चर्चा करायला हवी. घरामध्ये जितकेही म्हणू की फॅमिली मेंबर्स असतील, पती असो किंवा आपले जे काही अपत्य असो, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीमधलं थोडंसं आता ज्ञान म्हणा किंवा मॅच्युरिटी आली आहे, तर मला असं वाटतं की नक्कीच त्यांच्यासमोर ह्या विषयांवर चर्चा तिने करायला हवी. आणि हे नक्की लक्षात ठेवायला हवं की आर्थिक स्वातंत्र्य हे तुम्ही किती कमवता यावर अवलंबून नसेल, तर तुम्ही तुमच्या पैशाचे व्यवस्थापन आणि वृद्धी किती शहाणपणाने करता यावर अवलंबून असते. तर मला असं वाटतं की एकच मला असा संदेश द्यावासा वाटतो की आर्थिक साक्षर महिला ही केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही तर ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया रचते.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. कारण एक स्त्री जर आर्थिकदृष्ट्या साक्षर झाली तर ती सगळ्या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करेल यात शंकाच नाही. प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी आज आपण इथं आलात आणि स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण याविषयी इतकं छान मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांची मुलाखत ऐकलीत आणि मुलाखत घेतली होती कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

वाजवे मराठी बातम्या आणि 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची

0: कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रतिलिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रतिलिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने यह इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथ पुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी होत राहो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलारतीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली. आषाढ शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर काँग्रेस जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28 जून पासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं

वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेना दलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. हुरमुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिम्सटेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या 5व्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथं भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशा प्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन जॉयश्री, चाहत अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्ण पदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदक मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ते हो 1:40 आणि 36 सेकंद झाली आहेत.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,000 शेतकऱ्यांचे विमा अर्ज दाखल. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के. आणि श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे

0: छापे.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
0: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,302 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 3,84,725 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे. सोयाबीन पिकासाठी पीक कापणी प्रयोगावर आधारित बाबींअंतर्गत एकूण 124 कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली आहे. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालं. कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना परभणीसह मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग, महिला बचत गट आणि उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि अकोला इथल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या कामाला गती मिळाली आहे. आतापर्यंत सुमारे 12.5 लाख गणना फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी वितरित केले आहेत. तसंच 3,23,000 फॉर्मचं डिजिटायझेशन तर 3,22,000 फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे. जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्या वतीनं BBF तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. खरीप हंगाम 2026 पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना DAP खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी संरक्षित ठेवण्यात आलेल्या DAP खताच्या साठ्याचं वितरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. एकूण 800 मेट्रिक टन DAP खताचा संरक्षित साठा जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या अधिकृत खत विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असून तो तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीत या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे शिरळी ही गावं तर औंढा तालुक्यातला काकड धाबा या परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पांगरा शिंदे खापरखेडा या भागात जाऊन पाहणी केली. परभणी जिल्ह्यातल्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान अलीकडच्या काळात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच इतर नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना आणि इशारा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पब्लिक ऍड्रेस सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 7/12 नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदतनिधी दिल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यात कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024-25 मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहायकानं 7/12 नाव नसलेल्या व्यक्तींनाही शासकीय मदत मिळवून दिली. अनेकांचं वाढीव क्षेत्र दाखवत शासकीय मदतनिधीचा अपहार केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं देवस्थानजवळील मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापे टाकले. त्यामध्ये औंढा इथल्या 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान चौकशी करण्यात आली. चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवलेला 93 किलो मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला तर काही ठिकाणी खवा आणि पेढा तपासणीसाठी जप्त करण्यात आला. परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशी वारीसाठी श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. हिंगोली इथल्या रामलीला मैदानावर पालखीचं पहिलं अश्वरिंगण उत्साहात पार पडलं. शेगाव इथली संत गजानन महाराजांची पालखी हिंगोलीतील 3 दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. कळमनुरी तालुक्यातल्या शेनोडी गावाची केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून जिल्ह्यातल्या वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ झाला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0-18 वर्ष वयोगटातल्या संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी हिंगोली इथल्या जिल्हा रुग्णालयात इको 2D तपासणी शिबिर घेण्यात आलं.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आधा है, रात आधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी।

आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक दुपारी 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभागातल्या समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दल या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवर

अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रतिलिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रतिलिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध शुल्कांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. देशभरातल्या 120 नवीन ठिकाणांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आज म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या पुढच्या टप्प्याबाबत आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून पुढील दशकात आणखी 100 विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहार्यतेतली तफावत भरून काढण्यासाठीची अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2 टियर आणि 3 टियर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात आल्याचंही नायडू म्हणाले. मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या कोकण विभागातल्या मतदार नोंदणीचं काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत आढावा घेतला, त्यावेळी हे आदेश दिले. आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी आणि संगणकीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे उरले आहेत असं आयोगाने सांगितलं. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या बैठकीला उपस्थित होते. बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. 2024 लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे 9 लाख होती. 2025 ही संख्या घटून 6,79,000 इतकी झाली. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवी कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलं आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. रेल्वे मंत्रालयानं IRCTCच्या वेबसाईटची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/e-ticket/train-search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकीटांची माहिती एकाच वेळी इथं उपलब्ध होते. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येतं. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जात नाहीत, जाहिराती किंवा इतर व्यवधानं येत नाहीत असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. जकार्ता

इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकंद आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदकं मिळवली. दुसरीकडे 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नीतिका चंद, काजल आणि मुस्कान आणि प्रियांका यांनी रौप्य पदकं मिळवली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. यवतमाळ जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून 151 कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यासंदर्भात 832 तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली. या कारवाईत जिल्ह्यातल्या 38 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत, तर 8 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या 4 मुलांपैकी 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आलं असून 2 मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरायला गेलेली 2 जण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडकून पडली होती. त्यांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्वरित कारवाईत वाचवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

पर्दा है पर्दा, पर्दा है पर्दा, पर्दे के पीछे नशीला।

FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेले विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. सायंकाळचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन.

गीत गुंजन या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकलत मजरूह सुलतानपुरी यांचं गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट शागिर्द. श्रोते हो कार्यक्रमामध्ये यानंतर बैराग या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

भोसले यांच्या स्वरात रमेश पंत यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट अधिकार. श्रोतेहो, गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर राजेंद्र क्रिशन यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात. संगीतकार आहेत रवी आणि चित्रपट भरोसा.

बागी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं, संगीत होतं आनंद मिलिंद यांचं आणि गायक कलाकार होते अभिजित आणि सहकारी. श्रोतेहो, गीतगुंजन कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकूया आंधी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेली गुलजार यांची गीतरचना. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युवावाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. तेव्हा सुरुवातीला युवावाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 16 जुलै भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणजे धनराज पिल्ले यांचा आज जन्मदिवस. धनराज पिल्ले आपल्या भारताचे दिग्गज माजी फील्ड हॉकीपटू आणि राष्ट्रीय संघाचे माजी कर्णधार. महाराष्ट्रातील पुणे येथे एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या धनराज पिल्ले यांनी आपल्या जिद्दीनं आणि आक्रमक खेळाच्या जोरावर जागतिक हॉकीमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. 1989 मध्ये भारतीय संघात पदार्पण करून त्यांनी 15 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारतासाठी सुमारे 339 हून अधिक सामने खेळून 170 पेक्षा जास्त गोल केले आहेत आणि मित्रांनो, 4 ऑलिम्पिक, 4 विश्वचषक, 4 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 आशियाई स्पर्धा खेळणारे ते एकमेव भारतीय खेळाडू आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं 1998 बँकॉक आशियाई खेळांमध्ये 32 वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावलं होतं. मित्रांनो, ध्येय गाठायचं असेल तर परिस्थिती कशीही असली तरी मेहनतीला पर्याय नाही आणि याची प्रचिती धनराज पिल्ले यांच्या जीवन प्रवासातूनही येते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या धनराज यांनीही त्यांची हॉकी बद्दलची प्रचंड आवड जपायला आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवायला सर्व अडचणींवर मात करत मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम राखलं आणि जिद्दीनं वाटचाल करत आपल्या खेळात प्राविण्य मिळवलंच. बेताची आर्थिक परिस्थिती असताना सरावासाठी हॉकी साहित्य उपलब्ध न होणं

0: हे तर आलंच, पण यशस्वी व्यक्तीचं वेगळेपण अशाच तर परिस्थितीतून दिसतं. धनराज यांनीही हॉकी साहित्य नसतानाही तुटलेल्या हॉकी स्टिक आणि जुन्या चेंडू सोबतच तासन तास सराव केला, दिवस रात्र कठोर सराव केला. आणि तेव्हाच तर त्यांच्या वेगवान धावण्याची क्षमता, उत्कृष्ट ड्रिबलिंग, चेंडूवरील नियंत्रण आणि गोल करण्याची शैली यामुळे ते लवकरच सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागले. आणि याच संघर्ष मेहनतीच्या जोरावर शेवटी 1989 मध्ये भारतीय हॉकी संघात निवड होण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी साकारलं. आणि त्यानंतर मात्र धनराज पिल्ले यांनी जी अद्वितीय कामगिरी केली ती संपूर्ण ठरली. आणि मित्रांनो, म्हणूनच त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन धनराज पिल्ले यांना गौरवान्वित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि मित्रांनो, निवृत्तीनंतरही ते हॉकीशी जुळलेले आहेत. ते एअर इंडिया स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड मध्ये सहसचिव म्हणून कार्य पाहत आहेत आणि सोबतच गुजरातच्या CAG हॉकी अकॅडमी मधून उत्तम हॉकीपटूही घडवत आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. म्हणूनच तर धनराज पिल्ले यांचं नाव आज भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्या सोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांजवेळ या मालेत मी अंकिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. अगदी प्रामाणिकपणे स्वतःशीच उत्तर द्या बरं का. समजा आठवड्याभराच्या धावपळीनंतर आज संध्याकाळी तुम्हाला घरी शांतपणे पुस्तक वाचत किंवा एखादी छानशी वेबसिरीज पाहत बसायचं असेल आणि अचानक तुमच्या एका मित्राचा फोन येतो आणि तो म्हणतो, चल यार बाहेर जाऊया, खूप बोर होत आहे. तुम्हाला खरं तर जायचं नसतं आणि तुमचा पाय सुद्धा निघत नसतो, पण तरीही तुम्ही काय उत्तर देता? हो चल ना, येतो मी. का करतो आपण असं? मनात प्रचंड नाही असतानाही आपल्या ओठांवर हा हो येतो कुठून? आज याच हो आणि नाहीच्या गोड गुंत्याबद्दल आपण बोलणार आहोत. मी आज आपल्यासाठी विषय घेऊन आलेली आहे द आर्ट ऑफ सेईंग नो, म्हणजेच नाही म्हणण्याची एक सुंदर कला. खरं सांगू का मित्रांनो, लहानपणापासूनच आपल्याला काय शिकवलं जातं? प्रत्येकाला मदत करा, नेहमी सगळ्यांशी जुळून घ्या, उद्धटपणे वागू नका. आणि हे शिकता शिकता आपण एक मोठ्या सापळ्यात अडकतो. ते शिकणं चुकीचं आहे का? तर नाही, तेही तितकंच महत्वाचं आहे. पण पीपल प्लीजिंग म्हणजे समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचा बळी देणं. आपल्याला भीती वाटत असते की जर मी नाही म्हटलं तर माझ्या मित्राला राग येईल का? मला ग्रुपमधून बाहेर काढतील का? माझ्या ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? मला रूढ समजतील का? आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आजकाल आपण म्हणायला गेलो तर फोमो, म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट, की आपण नाही गेलो तर मागे पडू. पण या सगळ्या भीतीच्या पोटी जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत सुटतो ना, तेव्हा नकळत आपण स्वतःवर प्रचंड ताण आणून ठेवतो. आपण एकाच वेळी 10 ठिकाणी असू शकत नाही हे माहिती असूनही आपण सगळ्यांना होकार देतो आणि शेवटी चिडचिड होते ती आपली स्वतःचीच. मित्रांनो, आजच्या या भागात मला तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा त्याच्या कामाला नाही म्हणताना, तेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला, स्वतःच्या आरोग्याला आणि स्वतःच्या मानसिकतेला, मानसिक शांततेला हो म्हणत असता. इट्स नॉट सेल्फिशनेस, इट्स सेल्फ केअर. ही स्वार्थी वृत्ती नाही तर ही स्वतःची काळजी घेण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे दिवसात फक्त 24 तास आहेत ना, आणि तुमची ऊर्जा सुद्धा मर्यादित आहे ना. जर तुम्ही ती ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करत राहिलात ज्या तुम्हाला करायच्याच नाही, तर तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या महत्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे काय उरेल सांगा बरं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही कोणाचा अपमान करत नसता, तर तुम्ही तुमच्या आयुष्याची बाउंड्री, म्हणजेच एक मर्यादा ठरवून देत असता. आणि ज्यांना तुमची किंमत आहे ते तुमच्या या मर्यादेचा आदर नक्कीच करतील. आता तुम्ही मला म्हणाल की अगं मला

0: सगळं पटतंय, पण नाही बोलायचं कसं, समोरच्याला वाईट न वाटता हे सांगायचं कसं? तर याचं काही सोपे आणि स्मार्ट मार्ग आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे वापरू शकता. सगळ्यात आधी म्हणजे बी पोलाइट बट फर्म, म्हणजेच पोलाइटली नकार द्यायचा. आता तो कसा? थँक यू यार, तू मला विचारलंस याबद्दल. मला खरोखरच यायला आवडलं असतं, पण आज ना मला थोडं वैयक्तिक काम आहे, आज मला विश्रांतीची गरज आहे. सो आय एम सॉरी हा, यावेळी नाही जमणार. बघा, यात तुम्ही त्याचा आदरही राखलात आणि स्पष्टपणे नकारही दिला. दुसरं म्हणजे आपण असं करू शकतो की आपण वेळ मागू शकतो, बाय सम टाइम. जर तुम्हाला लगेच नकार द्यायला भीती वाटत असेल तर सांगा, मी माझं शेड्यूल चेक करतो आणि तुला अर्ध्या तासात सांगतो. यामुळे तुम्हाला विचार करायला आणि नकार तयार करायला वेळ मिळतो. आणि तिसरं म्हणजे ऑफर द्या, म्हणजेच त्याला कुठला तरी पर्याय द्या. आज मला सिनेमाला यायला नाही जमणार, पण आपण वीकेंडला कॉफीसाठी नक्की भेटूया. याने समोरच्याला हे समजतं की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे, फक्त त्या वेळेला तुमची अडचण आहे. चौथं म्हणजे कारण देऊ नका, नो नीड टू ओव्हर एक्सप्लेन. बरेचदा आपण नाही म्हटल्यावर 10 खोट्या गोष्टी सांगतो, त्याची खरं तर काहीच गरज नसते. आज मला जमणार नाही हे एक पूर्ण वाक्य आहे, यासाठी स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नसते. तर मित्रांनो, आज आपण स्वतःला एक वचन देऊया, सगळ्यांना खुश ठेवता ठेवता स्वतः सुद्धा खुश राहूया. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकूया. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देत नाही, ज्या गोष्टी तुमचा वेळ वाया घालवतात आणि जिथे तुम्हाला स्वतःला संकोच करावा लागतो, तिथे अगदी हसून शांतपणे नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण नाही म्हणायची ही कला ज्याला जमली, त्याच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्या स्वतःच्या हातात येतो. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण सांज वेळ ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्यासह. आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका. या मालिकेत ऐकूया कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांच्याशी बातचीत करणार आहोत. मृण्मयी कुलकर्णी मागच्या 28 वर्षांपासून कीर्तन करत असून राष्ट्रीय कीर्तन रत्न डॉक्टर दिलीप डबीर यांच्या मार्गदर्शनातून नारदीय कीर्तन परंपरेतील आजवर जवळजवळ 3000 अधिक कीर्तनांचं सादरीकरण त्यांनी केलं. तसंच शृंगेरी येथील कीर्तनकार संमेलनात गत 12 कीर्तनकार म्हणून आमंत्रित केलं जात असून मागच्या 10 त्या कीर्तन शिबिरांचं आयोजन करत आहेत आणि प्रशिक्षण देत आहेत. मृण्मयीताई, तुमचं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: आपल्या गप्पांना सुरुवात करण्याआधी आम्हाला आपल्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल, तर काय सांगाल?
3: तसं तर तुम्ही सगळं सांगितलंच आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला इथे अनुभवाचे बोल या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कीर्तन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कीर्तन आतापर्यंत गुरुकुल पद्धतीने सगळीकडे शिकवलं जातं हे आपल्याला माहिती आहे,
2: बरोबर.
3: पण त्याला थोडासा फाटा देऊन आता सध्या कालिदास युनिव्हर्सिटीनी कीर्तनाचं महाविद्यालय चालवलं आणि ते कीर्तन महाविद्यालय आमच्या वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेनी 25 चालवलं. आता काही कारणास्तव ते महाविद्यालय बंद झालेलं आहे, पण या महाविद्यालयातून BA कीर्तनशास्त्र आणि MA कीर्तनशास्त्र अशा कीर्तनशास्त्राची पदवी आपण दिली आणि अजूनही ही कीर्तनशास्त्राची पदवी कालिदास विद्यापीठातर्फे दिली जाते आणि तिथे सुद्धा मार्गदर्शक म्हणून मला आमंत्रित केलं जातं. आनंद आहे त्यामुळे. आणि कीर्तन क्षेत्रात काम करत असताना टाइम्स ऑफ इंडियानी टाइम्स हिरो हा पुरस्कार प्रदान केला आणि आपल्या नागपुरातले ज्येष्ठ असलेली हस्ती आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मिळाला, याचा विशेष आनंद आहे. आणि आपण केलेल्या कार्याचं कुठेतरी कुणीतरी दखल घेत आहे, ती दखल घेतली गेली पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते, पण ती अपेक्षा नसताना जेव्हा अनपेक्षित अशी दखल,
2: त्याचा
3: आनंद वेगळा असतो.
2: अगदी अगदी.
3: आणि त्यामुळे छान वाटतं करत, आपल्या आवडीचं कार्यक्षेत्र जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपल्याला त्यात काम करताना
2: छानच
3: मिळत असतं.
2: अगदी अगदी. 28 वर्षांपासून ह्या क्षेत्रात तुम्ही आहात, तर सुरुवात कशी झाली?
3: 1998 सालपासून मी कीर्तन करायला सुरुवात केली.

0: आणि तेव्हा मी 10व्या वर्गात होते. कीर्तन शिबिर दरवर्षी राष्ट्रसेविका समितीतर्फे आयोजित केलं जातं रामनगरच्या श्री शक्तीपीठात. आस्था गायक ते शिबिर सातत्याने चालू आहे. आता त्या शिबिरामध्ये मी स्वतःच मार्गदर्शक म्हणून जात असते, कीर्तन शिकवत असते. पण आनंदाची गोष्ट ही की त्याच शिबिरातून माझ्या कीर्तनाला सुरुवात झाली. तिथे मी शिबिरार्थी म्हणून गेले आणि तिथे शिबिर करून घरी आल्यानंतर आई बाबा महाराष्ट्र दर्शनला गेले होते. ते आल्यानंतर त्यांच्या त्या महाराष्ट्र दर्शन यात्रेचं मावंद होतं, त्यानिमित्ताने त्यांनी माझं पहिलं कीर्तन तिथे ठेवलं. आणि तेव्हा मी 16 वर्षांची होते आणि ते पहिलं कीर्तन मी स्वतः संवादिनी वाजवून आणि सच्चिदानंद बाबा कुळकर्णी जे भावार्थ दीपिकेचे लेखक आहेत ज्ञानदेवांचे, तर त्यांचं चरित्र मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कीर्तनातनं सादर केलं. आणि ते ती माझी खूप छान आठवण आहे, कारण तेव्हा मी स्वतः पेटी वाजवून ते कीर्तन केलेलं. आणि ते कीर्तन झाल्यानंतर मग कीर्तनाला कधी मला थांबावं लागलंच नाही, कारण एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं अशी बोलवणी येत गेली आणि कीर्तन पुढे जात गेलं.
1: ते आवड म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू प्रोफेशन मध्ये बदलला असं म्हणता येईल. एक उत्तम कीर्तनकार होण्यासाठी कोणत्या गोष्टींची तयारी असावी लागते?
0: आम्ही कीर्तनाला 1000 गुणांचा खंडोबा म्हणतो. त्याचं कारण असे आहे, कारण कीर्तनकाराला सगळे गुण त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. आणि एकदा कीर्तनकार नारदांच्या गादीवर उभा राहिला की त्याला एकाच वेळेस 9ही रस आपल्या वक्तृत्वातून प्रकट करावे लागतात. मग ते सगळं काही करण्याकरता तुमच्याकडे वक्तृत्व असायला हवं, अभिनयाची कला असायला हवी, संगीत तर यायलाच हवं. आणि हे करत असताना कीर्तनाला लागणारा जो साहित्य प्रकार आहे, म्हणजे त्यात संस्कृत सुभाषिता आली, मोठ्या मोठ्या संतांचे अभंग आलेत, संतांनी सांगितलेले दृष्टांत आलेत, हे सगळं करत असताना हे सगळं एका कीर्तनकाराला त्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असायला हवं. आणि त्याला हे सगळं जेव्हा आत्मसात असतं किंवा त्याला येत असतं तेव्हा त्याचं कीर्तन हे सहज पद्धतीने सहजगत्या ओघवत्या प्रवाहासारखं होतं. म्हणजे ओढून ताणून एखादी गोष्ट मुद्दा मांडली गेली आहे असं व्हायला नको, ती सहज आली पाहिजे. तर असं जर ओघवतं कीर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता कीर्तनकाराला वाचनही भरपूर हवं, त्याचं पाठांतरही भरपूर हवं, स्मरणशक्तीचं चांगलं वरदान त्याला असायला हवं, वक्तृत्व हवं, गाणं हवं, अभिनय हवा. ह्या सगळ्या कला जेव्हा व्यक्तीमध्ये एका ठिकाणी येतात तेव्हा तो एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून श्रोत्यांसमोर उभा राहतो.
1: अष्टपैलू व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे थोडक्यात. मग कीर्तन करत असताना निरूपणासाठी अभंगांची निवड तुम्ही कशा पद्धतीने करता?
0: अभंगांची निवड शक्यतोर, म्हणजे आता कीर्तन हे विषयानुरूप असतं, कधी पुण्यतिथी असते, कधी जयंती असते, कधी आता जसं रामनवमीचं जर कीर्तन असेल किंवा जन्माष्टमीचं जर कीर्तन असेल तर मग त्याचा विषय हा रामजन्म कृष्ण जन्म हा असतो, त्या जन्माची कथा सांगतो. मग त्यानुसार संतांनी लिहिलेला एखादा छान अभंग किंवा जसं गोपालकाल्याचं कीर्तन करताना गोकुळीच्या सुख अंतपार नाही लेखा हा तुकाराम महाराजांचा अभंग की जो सगळ्या गोपगोपिकांचं आणि गोकुळातल्या सुखाचं आणि पर्यायाने कृष्णावरच्या भक्तीचं वर्णन करतो. मग विषयानुरूप आमची अभंगाची निवड असते, जसा विषय तसा अभंग.
1: अच्छा, ओके. तुम्ही जसं आता कीर्तन ह्या क्षेत्रात प्रोफेशनल म्हणून उतरलात, आजच्या युथला समजा कीर्तन हे प्रोफेशन म्हणून निवडायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि काय करायला पाहिजे?
0: छान प्रश्न आहे हा. पण म्हणजे मला सांगायला आवडेल, कारण आता मी गेली 20 वर्ष झाले कीर्तनाचं अध्यापनाचं सुद्धा कार्य करते आहे. आणि ते अध्यापन कार्य करत असताना हे अनुभव बऱ्याच अंशी येतात.
1: आणि तुम्ही शिबिर सुद्धा घेताय, सो त्याचा पण अनुभव येत असेल, सो ते पण सांगाल.
0: तर शिबिरात मुख्यत्वे करून मला तुम्ही जो वर्ग म्हटला की तरुणांकरता किंवा बालांकरता युवांकरता विशेषत्वाने सांगायला आवडेल की कीर्तन शिकत असताना आजच्या परिस्थितीप्रमाणे वातावरणानुसार काळानुसार प्रत्येकाची इच्छा काय असते की पटकन प्रसिद्धी आणि पटकन पैसा हे आज प्रत्येकाला हवाय. त्यात काही चूक नाही, गैरही नाही. पण आपण बघतो की आम्ही आमच्या क्षेत्रात बघतो की अनेक मोठे मोठे कीर्तनकार आहेत ज्यांची 50-50 वर्षांची तपश्चर्या आहे, अभ्यास आहे, व्यासंग आहे. आणि मग इतकं सगळं झाल्यानंतर जे वजन कीर्तनाला प्राप्त होतं, तर आजच्या युगात असं झालंय की आम्हाला एखादं कीर्तन आम्ही शिकलो आणि ते आम्हाला आत्मसात झालं आणि ते आम्ही एखाद्या ठिकाणी केलं की दुसऱ्या ठिकाणी जेव्हा कीर्तन करायची वेळ येते तेव्हा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला नवीनच काहीतरी हवं असतं. पण मला हे तुम्हाला सांगा

0: मला आवडेल की मी जेव्हा कीर्तन शिकले माझ्या गुरूंकडे म्हणजे आदरणीय डॉक्टर दिलीपबुवा डबीर यांच्याकडे, तेव्हा त्यांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलंय की ते मला नेहमी म्हणायचे की मृण्मयी एक पूर्वरंग आणि एक आख्यान आपण जोपर्यंत 100 वेळा किमान आपल्या वाणीतून काढत नाही तोपर्यंत तो सिद्ध होत नाही ते कीर्तन. आणि मग आपल्या वाणीतून कीर्तनाला सिद्ध करायचं असेल तर किमान 100 वेळा एकच आख्यान लावावं. हा जे आज नव्याने बालकीर्तनकार तरुण आणि युवा कीर्तनकार कीर्तनाच्या क्षेत्रात आलेले आहेत ना त्यांच्याकरता माझा हा मुलाचा सल्ला असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये तितिक्षा म्हणजे सहनशीलता ज्याला आपण म्हणतो किंवा पेशन्स म्हणजे धीर हा हवा असतो. जेवढा आपण धीर धरू, जेवढा आपण अगदी नेट लावून अभ्यास करू किंवा जेवढा आपण काय म्हणतात त्याला की धीर प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे. एखादी कला शिकायची म्हटल्यानंतर आज मी एखादं गाणं शिकले तर लगेच मला उद्या स्टेजवर जाऊन ते गाणं म्हणायला मिळावं ही अपेक्षा नसावी आणि ती असून उपयोगाची सुद्धा नाही. म्हणजे कारण उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आहे आपल्याकडे. तर त्या म्हणीप्रमाणे आपण इतकं उथळ व्हायचं की इतकं सखोल व्हायचं की आपल्या सखोलतेतून बाकी येणाऱ्याला सुद्धा आपल्या ज्ञानातून त्यांच्या ज्ञानाच्या घागरी भरून नेता येतील की सखोलता आपल्याकडे असावी कुठल्याही ज्ञानाच्या संदर्भात. तर मला आजच्या विद्यार्थ्यांना नवोदित कीर्तनकारांना हा सल्ला द्यायला आवडेल की घाई करू नका, खूप मिळवण्याची घाई करू नका. जे मिळवलं आहे ते छान अभ्यास करून आत्मसात करा, पूर्णत्वास न्या, सिद्धत्वास न्या आणि आपोआप जशी जशी कला पुढे जात जाते तशी तशी ती प्रगल्भ होत जाते आणि ती प्रगल्भ झाली की आपोआप त्याला वजन प्राप्त.
1: मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठात बीए आणि एमए ह्या पदवी मिळत आहेत कीर्तन ह्या विषय घेऊन. तर ह्या व्यतिरिक्त अजून कुठले महाविद्यालय आहेत का की जिथे कीर्तनाच्या बाबतीतले शिक्षण दिलं जातं, शास्त्रशुद्ध शिक्षण?
0: महाविद्यालय पुष्कळ ठिकाणी आहेत. पुण्याला आहे, औरंगाबादला आहे, अकोल्याला आहे, नागपूरला आतापर्यंत होतं किंवा आता तिरुपती वगैरे त्या भागात सुद्धा कीर्तन महाविद्यालय आणि कीर्तन शिकवण्याकरता सुरुवात झाली आहे विद्यापीठीय स्तरावर. पण ते सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित आहेत. म्हणजे अजून विद्यापीठांनी बाकी दुसऱ्या कुठल्याही कीर्तनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण विद्यापीठीय माध्यमातून सुरू केलेलं नाही संस्कृत विश्वविद्यालयाच्या व्यतिरिक्त.
1: कीर्तन हे असं माध्यम आहे ज्याद्वारे अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन सुद्धा केलं जात आहे. तर आताचा काळ पाहता असे कुठले विषय आहेत जे प्रामुख्याने कीर्तनाद्वारे आपल्याला मांडावेसे वाटतात?
0: आत्ताच्या काळानुसार जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सध्या ज्या ज्वलंत सामाजिक

0: असं समाज प्रबोधन सुद्धा केलं जात आहे. तर आताचा काळ पाहता असे कुठले विषय आहेत जे प्रामुख्याने कीर्तनाद्वारे आपल्याला मांडावेसे वाटतात?
1: आत्ताच्या काळानुसार जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सध्या ज्या ज्वलंत सामाजिक समस्या आपल्याला भेडसावत आहेत, मग त्यामध्ये स्वच्छतेची समस्या असेल किंवा वृक्ष लागवडीची समस्या असेल किंवा पाणी, आजकाल पाण्याची टंचाई आपण बघतो जागोजागी, तर अशा ज्या सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत तर ह्या सगळ्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून ह्याच्यावर कीर्तन सादरीकरण व्हावं. आणि मुख्यत्वे करून ज्यांनी स्वच्छता अभियानासंदर्भात किंवा पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात किंवा वृक्ष लागवडीविषयी असं काही ठोस काम केलेलं आहे अशांची चरित्र ह्या माध्यमातून मांडली जावीत. आता जसं मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये, धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात, त्यांच्या सायन्स कॉन्फरन्समध्ये त्यांनी समारोपाचं कीर्तन ठेवलं होतं माझं. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यांची मागणी अशी होती की एखादं मुलांना आवडेल असं चरित्र द्या. आणि गेले मी तेव्हा त्या सगळ्या तरुण मुला मुलींच्या चेहऱ्यावरचे भाव की आता कीर्तन म्हणजे नेमकं आपल्याला काय ऐकायला कसं, कारण कधीच कोणी ऐकलं नव्हतं. ज्यांनी ऐकलं होतं त्यांना कीर्तन म्हणजे जय जय राम कृष्ण हरी
0: अगदी.
1: पण त्या सगळ्या मुलांसमोर मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं चरित्र ठेवलं आणि त्यांचं सगळं कार्य त्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गायन प्रकार त्यात घेऊन, मग पोवाडा असेल, कटाव असेल कीर्तनातले, तर ते सादर करून तर ते त्यांना इतकं अपील झालं, आवडलं. नंतर सगळ्यांनी, त्यांनी मला पुढची 4 वर्ष सलग तिथे बोलावलं आणि त्यांना आवडलं की म्हणजे ताई कीर्तन अशाही पद्धतीने होऊ शकतं हे आम्ही पहिल्यांदाच.
0: बरोबर.
1: म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपण जे समाजाला हवंय ते दिलं आणि त्यामुळे आताचे जे सामाजिक प्रश्न आहेत, आता समस्या आहेत, त्याच्यावर तोडगा काढणारं एखादं चरित्र जर ठेवलं तर ते विशेषत्वानी भावतं असं मला वाटतं. म्हणून असे सामाजिक विषय, राष्ट्रीय ऐतिहासिक विषय असे कीर्तनातून यायला हवेत.
0: आताचा हा काळ पाहता कीर्तन सादर करताना सादरीकरणात काही बदल अपेक्षित आहेत की पारंपरिक पद्धतीने जे कीर्तन आजवर होत आलं आहे तसंच होणं अपेक्षित आहे? कीर्तनकार म्हणून काय वाटतं तुम्हाला?
1: आता तसं तर जगाचा नियम असा आहे की जग हे बदलत राहणार आहे, जसं जसं ते पुढे पुढे जाणार आहे तसं तसं थोडाफार बदल सगळे. आता आपण हेच बघतो ना की आमच्या पिढीमध्ये आणि माझ्या मुलांच्या पिढीमध्ये याच्यात भरपूर फरक आहे. आत्ताची पिढी ही पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्याच पद्धतीने पुढे गेलेली पिढी आहे. तर असा प्रत्येक पिढ्यानुसार प्रत्येकच गोष्टीत बदल होणार आहे. अगदी प्राचीन म्हणजे जेव्हा देवर्षी नारदांनी किंवा संत तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी, नामदेव महाराजांनी जेव्हा कीर्तनाची सुरुवात केली तेव्हा जी कीर्तनाची पारंपरिक पद्धत होती ती जर आपण आजच्या काळात वापरतो म्हटलं तर तेव्हाचं कीर्तन फक्त एकतारीवर आणि मृदंगावर सादर केलं जाईल.
0: बरोबर.
1: ते आताच्या काळात शक्य नाही, कारण आताच्या काळात एकतारी हे वाद्यच आपल्याला दिसत नाही. मग हळूहळू पुढे जाता जाता त्या कीर्तनामध्ये मृदंगाच्या ऐवजी तबला आला, इकडे संवादिनी आली म्हणजे पेटी आली. मग आताच्या काळात, अलीकडच्या काळात आलो आपण 90-95 नंतर, तर आता कीर्तनात सगळी पाश्चात्य वाद्य सुद्धा यायला लागली आहे. कीबोर्ड वाजवला जातो, ऑक्टोपॅड वाजवला जातो. तर असे पिढीनुसार आणि काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. पण शेवटी असं आहे की जुनं ते संपूर्णपणे आपल्याला टाकूनही देता येत नाही, जुनं ते सोनं. म्हणून जुनं आणि नव्याची योग्य सांगड घालून, योग्य तो बरोबर बदल करून जर ती कला किंवा भक्ती आपण योग्य पद्धतीने पुढे नेली तर ती त्या पिढीला आवडण्याकरता आणि त्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याकरता खूप छान होईल असं मला वाटतं.
0: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
1: आजची तरुण पिढी ही, आता मी बोलले तसं, पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळताना दिसते आपल्याला. आणि त्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की आता विश्वविद्यालयांनी ही जी कीर्तनशास्त्र पदवी किंवा पदविका सुरू केलेली आहे त्या माध्यमातून ती पदविका किंवा ती पदवी प्राप्त केल्यानंतर कीर्तनाच्या क्षेत्रात सुद्धा व्यावसायिक पद्धतीने आपण विचार करू शकतो. त्यामुळे तरुणांना मी हा संदेश नक्की मला द्यायला आवडेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभ्यासक्रमाकडे सुद्धा वळावं आणि विश्वविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा मोठ्या प्रमाणावर त्यांनी लाभ घ्यावा. आणि तरुणांनी, तशीच तरुण पिढी इकडे कमी वळते, कारण आपलं आता आजकाल एक मोठा विषय असा आपल्याला दिसतो डोळ्यांनी की आपलं जे आहे ते सगळं वाईट आहे आणि दुसऱ्या इतरांचं जे आहे ते सगळं चांगलं आहे पण असं नाही आहे म्हणजे जेव्हा की आपली भारतीय

0: संस्कृती ही सगळ्या पद्धतीने गुणात्मक आहे आणि गुणग्राहक आहे असं आपण म्हणतो आणि म्हणायला हवं. त्यामुळे माझा सगळ्या तरुणाईला हा संदेश आहे की त्यांनी कीर्तनाकडे वळावं आणि तरुण पिढी कीर्तनाकडे वळावी ह्याकरता सगळ्या कीर्तनकारांनी सुद्धा प्रयत्नरत व्हावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी कीर्तनकार जर आपल्या पद्धतीने देत राहिला तर तरुणांना त्यांच्या पद्धतीने ते अपील होत नाही आणि जास्तीत जास्त तरुणांचं मत काय होतं की अरे कीर्तन म्हणजे काय जय जयराम कृष्ण हरी आणि तेच म्हणजे पुराण कथा असं. पण कीर्तनातही आपण आधुनिक पद्धतीने आधुनिक पद्धतीचे विषय घेऊन तशी चरित्र घेऊन त्याची मांडणी करून ते शिकू शकतो आणि ते जगासमोर ठेवू शकतो. आजकाल तर कार्पोरेट कीर्तन किंवा मोठ्या म्हणजे आता असे कीर्तनातही अनेक प्रकार आलेले आहेत. मोठे मोठे इंजिनियर झालेले लोक सुद्धा कार्पोरेट कीर्तनाकडे वळतायत आणि पीपीटीच्या माध्यमातून जसं आपण प्रेझेंटेशन आपलं एखाद्या विषयाचं देतो तशी पद्धत आता कीर्तनातही येऊ घातली आहे आलेली आहे आणि ती आजच्या तरुण पिढीला खूप जास्त भावलेली आहे. तर त्यामुळे ह्या इकडे पण तरुणांनी यावं कारण शिवाजी महाराज झाले समर्थ रामदास स्वामी झाले यांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून बिझनेस मॅनेजमेंट सांगितलं कीर्तनाच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं.
1: बिलकुल
0: मग हे सगळं आजच्या तरुण पिढीला जास्त आवश्यक आहे ना. कारण एवढं सगळं करत असताना आपण बघतो की इतकं सगळं हाताशी असून इतके सगळे आपल्याला मार्ग सापडलेले असून मिळालेले असूनही ही तरुण पिढी झपाट्याने नैराश्याकडे किंवा डिप्रेशनकडे चाललेली आहे. एवढ्या तेवढ्या कारणांनी ती आत्महत्या करते एवढ्या तेवढ्या कारणांनी काही घडत आहे एकमेकांचे जीव घेण्यावर लोक उठतायत. तर या काळामध्ये कीर्तन हे माध्यम इतकं प्रभावी आहे की ते सगळ्यात पहिले तर मन सशक्त करतं. एकदा मन सशक्त झालं की आपल्याला बाकी कुठल्या गोष्टी फारशा प्रयत्नपूर्वक कराव्या लागत नाहीत त्या साधल्या जातात. त्यामुळे हा संदेश मी विशेषत्वानं देईन की कीर्तनाकडे वळा कीर्तनाचा अभ्यास करा कीर्तनाचा व्यासंग करा आणि कीर्तनाची आवड जोपासा.
1: क्या बात आहे याहून उत्तम शेवट या मुलाखतीचा होऊ शकत नाही. खूपच छान संदेश तुम्ही जाता जाता आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांना दिला आणि नवीन आणि जुन्या गोष्टींची सांगड घालत तुम्ही जो काही प्रयत्न करताय कीर्तन शिकवण्याचा सादर करण्याचा तर येत्या काही वर्षात युवा पिढी अधिक संख्येने या क्षेत्राकडे वळेल यात काही शंकाच नाही. त्यामुळे तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं कीर्तनाविषयी माहिती दिली त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणी आपले खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेत कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार या आपल्या मैत्रिणीनं घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादर करते होते अतुल साखरकर. मग मित्रांनो भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

0: बगैर कोई विकेट खोए 43 रन बना लिए हैं। और इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: गुड इवनिंग, दिस इज आकाशवाणी द न्यूज रेड बाय साइरा मुज्तबा।
2: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सायंकाळचे 6:05 झाले आहेत। आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा।

श्रोते हो, या रूपरेषेनंतर 6:10 प्रसारित होईल मिश्र संगीत. 6:30 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या अनुषंगानं स्त्री न्याय आणि स्वाभिमान याविषयी ॲडव्होकेट छाया मैंदाड यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत. सादर करते किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 किसानवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये कृषी संवादिका आपण ऐकाल. विषय पिकांवरील किडीची चाहूल अगोदरच कशी ओळखावी. सहभाग पल्लवी निपाणीकर आणि अश्विनी पवार यांचा. त्यानंतर आरोग्य सल्ला. यामध्ये रोजनिवृत्ती याविषयी डॉक्टर स्मिता गवळी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्या दिनांक 17 जुलैचा हवामान अंदाज आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं. सादर करते किशोर पवार. 7:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये बिरुदेव विठ्ठल एडके आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 ऐकू शकाल हिंदी पत्रगीत. श्रोते हो, अशोते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

आता जाणून घेऊया उद्या शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 चे कार्यक्रम. आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:50 6:05 आणि मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 आणि कार्यक्रम कृषीवाणी, यामध्ये उसातील खत व्यवस्थापन याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन पल्लवी निपाणेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 7:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 8:40 पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. निर्मिती सातारा आकाशवाणी केंद्र. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10:00 दर्पण हा हिंदी कार्यक्रम, यामध्ये ऋतुरंग, संकलन आणि निवेदन शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम 10:30. 11:00 ऐकाल कव्वाली. 11:30 गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 1 ते 5 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

श्रोते हो, सायंकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन, 5:30 वाजता युवावाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू, 6:10

आणि मैफिले गझल नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम 6:30 वाजता. यामध्ये संत मायबाप याविषयी श्री गोपालदास धिलोरकर यांचं कीर्तन. 6:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम 7:30 वाजता. 7:15 वाजता लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये कुलस्वामिनी आराधी मंडळ नायगाव पाडोळी यांनी गायलेली देवीची गाणी. 9 ते 10 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10 वाजता कार्यक्रम बॉलिवूड धमाका. याशिवाय दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून मराठीतून आणि इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. श्रोते हो, असे होते आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया मिश्र संगीत.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर सौमित्र यांचं सुगम गीत ऐकूया. स्वर आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

नीलाक्षी जुळेकर यांच्या स्वरात गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं गोविंद पटवर्धन यांचं आणि नाटक मृच्छकटिक. श्रोते हो, मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर अहमद अनीस यांची गझल ऐकूया आशा भोसले आणि गुलाम अली यांच्या स्वरात. संगीतकार आहेत अमीर गुलाम अली

आणि श्रोतेहो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत महिलांसाठीचा कार्यक्रम स्वयंसिद्धा. यामध्ये आज ऐकूया आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या अनुषंगानं स्त्री न्याय आणि स्वाभिमान याविषयी ॲडव्होकेट छाया मैंदाड यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या स्वयंसिद्धच्या भागात तुमच्या सोबत आहे मी तुमची रेडिओ सखी शीतल. ओलांडातील उंबरठा घेतली उंच भरारी,
1: मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी.
0: ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्धा.

0: मजुरनो खरं तर आपण महिला शिक्षण घेताना ठरवत असतो, मला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, मला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, असंच ठरवून आपण आपला पुढचा जीवन प्रवास करत असतो. मैत्रिणींनो, आपण संसाराला हातभार लागावा कदाचित यासाठी किंवा स्वतःला सिद्ध करता यावं यासाठी आपण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत असतो. आणि अशीच आपली एक मैत्रीण जिच्याशी आज आपण स्वयंसिद्धाच्या आजच्या भागामध्ये संवाद साधणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या या सखीशी बातचीत करूया. नमस्कार ताई.
1: नमस्कार.
0: छायाताई, तुम्ही वकिली या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर यासाठी तुमचं शिक्षण किती झालंय बरं?
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट छाया मेंदाड. माझं शिक्षण BA LLB झालेलं आहे. BA ची डिग्री घेतली होती.
0: बरं.
1: नंतर विचार केला की आपण ह्या क्षेत्रात वळायला पाहिजे, वकिली या क्षेत्रात वळायला पाहिजे, त्याच्यामुळे मी LLB स्टार्ट केलं.
0: आणि या दोन्ही डिग्री कुठे घेतली?
1: या दोन्ही डिग्र्या धाराशिव इथे घेतल्या.
0: आणि मग आता या वकिली व्यवसायाची प्रॅक्टिस कुठे करत आहात?
1: मी या वकिली व्यवसायाची प्रॅक्टिस जिल्हा सत्र न्यायालय धाराशिव इथे करत आहे.
0: अच्छा. तर छायाताई, या क्षेत्राकडे कसं वळावं असं वाटलं?
1: या क्षेत्रात वळण्याचा एकच उद्देश होता की सामाजिक बांधिलकी आणि बौद्धिक आव्हान देणारे क्षेत्र आहे हे.
0: अच्छा.
1: तर मी लहानपणापासूनच समाजात चांगल्या किंवा वाईट गोष्टीचे निरीक्षण करत होते. समाजातील गरीब, गरजू, विशेषतः महिला यांना कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे किंवा भीतीपुटे अन्याय सहन करतात. अन्याय हे असे, कायदा हे असे एकमेव क्षेत्र आहे की ज्याच्या मदतीने आपण शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने पीडित व्यक्तीला आपण न्याय मिळवू देऊ शकतो. आणि हे सामर्थ्य फक्त वकिली व्यवसायातच आहे.
0: म्हणजे या क्षेत्राकडे वळण्याचा हेतू तर तुमचा खूपच छान आहे. पण या व्यवसायामध्ये येण्याच्या पूर्वी तुमच्या घरामध्ये कोणी या क्षेत्रामध्ये?
1: नाही मॅडम, या क्षेत्रामध्ये माझ्या घरातील कोणीही नाही. माझ्या घरामध्ये डॉक्टर, इंजिनियर असेच आहेत. मी आमच्या चोराखळी गावामध्ये फर्स्ट वकील महिला आहे, त्याचा मला खूपच अभिमान आहे.
0: अगदी. तो अभिमान तुम्हाला तर असेलच आणि घरातल्या प्रत्येकाला सुद्धा हा अभिमान असेल. कारण पावलावर पाऊल टाकणं वेगळं आणि आपली स्वतःची वेगळी पाऊल वाट तयार करणं हे खूप वेगळं असतं. आणि असंच तुम्ही घरातल्या प्रत्येकापेक्षा वेगळं क्षेत्र निवडलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमची प्रेरणा म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता?
1: या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्यावेळेस TV सिरियल पाहत होते, जे वकील, सरकारी वकील किंवा प्रायव्हेट वकील, जे असं पीडित व्यक्तीच्या बाजूने ज्यावेळेस डिपेंड करत होते, खूप लहान असतानापासूनच मी हे पाहिलेलं आहे. आणि समाजामध्ये असं गल्लीमध्ये किंवा कुठेही बघितलं तरी पोलीस यायचे, मग त्यांना घेऊन पकडून जायचे, मग तिथं एखादा वकील यायचा, मग त्याचं बोलणं, त्याच्याबद्दलचं रिस्पेक्ट. या क्षेत्रात येण्यामागचं आणखीन एक कारण की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ञ म्हणून जगभर ओळखले जातात. त्यांचे कायदेविषयक ज्ञान, अन्यायविरोध लढा हे तरुणांना आकर्षित वकिली करण्याकडे आकर्षित करतं. तसेच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू हे आघाडीचे मूळचे वकील होते. देशाच्या उभारणीत कायदेशीर ज्ञानाचा कसा वापर केला जातो याचे ते उत्तम उदाहरण आहेत. तसेच त्याप्रमाणे राम जेठमलानी हे भारतातील अत्यंत हुशार आणि यशस्वी आणि नामांकित वकील आहेत.
0: बरोबर.
1: आणि त्यांच्याकडे प्रत्येक जण आदरानेच बघतोय. या थोर व्यक्तीचे प्रेरणास्थान मला लाभले, त्यामुळे मी या क्षेत्रात पाऊल टाकले.
0: आपल्या नजरेच्या समोर अशी कुठलीशी प्रेरणा जर आपण ठेवली तर त्यांच्या थोडस तरी जवळ पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो, आपण त्या दृष्टीनं मार्गक्रमण करत असतो. तर छायाताई, तुम्ही तसं पाहिलं तर बराच वेळ कोर्टामध्ये असता, तर असा एखादा प्रसंग की एखाद्या महिलेला न्याय मिळाला, मी तिला काहीतरी मदत करू शकले, असा एखादा प्रसंग सांगाल?
1: हो, नक्की सांगेल. माझ्यामध्ये एखाद्या वकिलाच्या आयुष्यात लढाई जिंकणे हा एक अभिमानाचा क्षण असतो. जेव्हा एखादी स्त्री, पीडित महिला संकटाचा सामना करून न्याय मिळवते, तेव्हा मिळणारे समाधान हे शब्दाच्या पलीकडचे असते. आणि वर्षानुवर्ष अन्याय सहन करणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळतो. सर्वात मोठे समाधान असते ती केस चालवण्यासाठी आपण जो रात्रंदिवस केलेला अभ्यास असतो, आपलं कष्ट असतं, ते सार्थक लागल्याचं जाणीव होती आपल्याला. आणि सत्यमेव जयते या वाक्यावरचा व आपल्या न्यायव्यवस्थेवर आपला अधिक दृढ विश्वास बसतो. कायदा हा फक्त पुस्तकात नसून तो एक

0: एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो हे पाहायला मिळते. एका कुटुंबाचे भविष्य सुरक्षित होते, त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित होते, त्यांना राहते घर मिळते, पोटगी संरक्षण मिळाल्यामुळे ती समाजात मानाने जगू शकते. थोडक्यात सांगायचे तर कोर्टाच्या बाहेर आल्यावर आपण एखाद्या महिलेला न्याय मिळवून दिला, त्या महिलेच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव पाहणे हा कोणत्याही वकिलाचं एक सर्वोच्च पुरस्कारच आहे.
1: नक्की नक्की. छायाते, आपण तरणसिद्धा या खास सखी मैत्रिणींच्या कार्यक्रमामधून बोलतो आहोत, तर घरामध्ये काही महिला अन्याय अगदी मूकपणे सहन करत असतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: ज्या पीडित महिला घरामध्ये अन्याय सहन करतात, सांगायचं झालं तर महिला घरामध्ये राहून शारीरिक मानसिक त्रास सहन करतात, ही आपल्या समाजातील अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी वास्तवता आहे. लोक काय म्हणतील किंवा कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने अनेक महिला वर्षानुवर्ष अन्याय सहन करतात. माझ्या मते सांगायचं झालं तर बदनामीची भीती चुकीची, दोषीवर वचक हवा. बदनामीची भीती ही अन्याय करणाऱ्याला पाहिजे, अन्याय सहन करणाऱ्याला नाही. गप्प राहण्याने गुन्हेगारी वाढते. जेव्हा एखादी पीडित महिला गप्प राहून अन्याय सहन करते तेव्हा त्रास देणाऱ्याची मनोबर वाटते आणि स्वतःचा आधार महत्वाचा. कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेपेक्षा स्वतःचा जीव आणि स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो.
1: बरोबर.
0: मी एक वकील म्हणून त्या सर्व महिलांना सांगू इच्छिते की अन्यायाविरुद्ध गप्प बसणे हा उपाय नाही. कायदा हा तुमच्या संरक्षणासाठी आणि हक्काचे रक्षण करण्याकरता बनवलेला आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करू शकता, जसे की घरगुती हिंसाचार कायदा 2005. या कायद्यानुसार शारीरिक मानसिक किंवा लैंगिक छळापासून महिलांना संरक्षण मिळते. पोटगीचा अधिकार, CRP 125 प्रमाणे स्वतःचा किंवा मुलांचा खर्च भागवण्यासाठी ती पतीकडून पोटगी मागू शकते. राहण्याचा अधिकार, सासरच्या घरातून तुम्हाला कोणीही हा बाहेर काढू शकत नाही, तो तुमचा कायदेशीर अधिकार आहे. हुंड्यासाठी किंवा इतर कारणासाठी जर शारीरिक मानसिक छळ करत असतील तर पोलिसात गुन्हा नोंदवता येतो.
1: बरोबर.
0: किंवा महिला समुपदेशन मध्ये पण तक्रार दाखल करू शकतो. त्यासाठी तुम्ही काय पीडित महिलांनी काय करायला पाहिजे, मारहाण झाली असल्यास सरकारी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. धमकीचे मॅसेज किंवा रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ जपून ठेवावा आणि तात्काळ मदतीसाठी 1091 हेल्पलाईनला किंवा 112 कॉल करता येतो. किंवा जवळच्याच नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार द्या किंवा तुम्ही महिला आयोगाकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार करू शकता.
1: बरोबर. खूप छान माहिती सांगितली तुम्ही. बऱ्याचशा महिला निर्विकारपणे सहन करत असतात, रोजचं रुटीन करत असतात. कायदे तर बरेच महिलांच्या बाजूचे आहेत, पण महिलांची देखील काहीतरी जबाबदारी आहे हे कायदे पाळण्यासाठी, त्याबद्दल काय सांगा?
0: ह्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही मांडलेला विचार अतिशय महत्वाचा आहे आणि विचार करायला लावणार आहे. कायद्याचा मुख्य उद्देश हा समाजात समतोल आणि ज्ञान टिकवून ठेवणे असतो. महिलांना सुरक्षा आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे रक्षण, हुंडा प्रतिबंधक कायदा हे कायदे आहेत. त्या कायद्याचा गैरवापर होता कामा नये. कायद्यांचा आधार घेऊन कोणाविरुद्ध सूड उगवण्या शस्त्र बनवू नये, अन्याय करू नये, खोट्या तक्रारी करू नये. थोडक्यात सांगायचं झालं तर हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महिलांना मिळालेल्या कायद्यांचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा, त्याचा गैरवापर करू नये. कायद्याचा केवळ न्यायासाठी वापर केला जावा, जेणेकरून न्याय व्यवस्थेवर समाजाचा अधिक दृढ विश्वास राहिला पाहिजे.
1: हे खूप महत्वाचं आहे छायाते. कायद्याचा दुरुपयोग आपल्याकडून होता कामा नये याची काळजी मात्र प्रत्येक स्त्रियांनी घ्यायला पाहिजे. आता कोर्टामध्ये जर गेलं तर बऱ्याचशा आपल्या सखी मैत्रिणी प्रॅक्टिस करताना दिसतात आणि ते पाहिल्यानंतर एक मनाला आनंद होतो, वेगळंच समाधान सुद्धा मिळतं, कारण हे वेगळं क्षेत्र आणि यामध्ये अगदी ठामपणे ते आपला ठसा उमटत आहेत. पण आणखी काही मैत्रिणी आहेत, त्यांच्या मनाची द्विधा अवस्था आहे की या क्षेत्रामध्ये पाऊल टाकू की नको, डिग्री तर घेतली आहे मी पण मग प्रॅक्टिस करू की नको, तर यांच्यासाठी काय सल्ला द्या?
0: माझं जे नवीन या क्षेत्रामध्ये जे नवीन ज्युनियर वकील आलेले आहेत त्यांना एवढेच सांगेल की सुरुवातीला 1-2 वर्ष पैसे कमवण्यापेक्षा नवीन काहीतरी शिकायला मिळते का, त्याला महत्व द्या. चांगल्या सिनियर वकिलाकडे काम करा, जे तुम्हाला कोर्टात कसं काम करायचं, ड्राफ्टिंग, प्लीडिंग, आर्ग्युमेंट कशी करायची ते बारकाईने शिकवतील. सुरुवातीला फोकस ऑन लर्निंग, कोर्ट ऑब्झर्वेशन, केसेसचा सखोल अभ्यास. जेव्हा कोर्टात तुमच्या केसेस नसतात त्यावेळेस दुसऱ्या सिनियर वकिलांचे युक्तिवाद ऐकणे, न्यायाधीश कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारतात आणि ज्येष्ठ विधीज्ञ कशी उत्तरे देतात याचे बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. कोणत्या केसेसमध्ये घाईने जाऊ नये. नवीन ज्युनियर

0: वकिलांना मी एवढेच सांगू शकते की कोणत्या केसमध्ये घाईने जाऊ नये. त्या फाईलमध्ये प्रत्येक कागद, तारीख आणि पुरावा तुम्हाला माहीत असला पाहिजे. कोर्टापुढे जाण्या अगोदर त्या केसचा सखोल अभ्यास किंवा तयारी केली पाहिजे.
1: बरोबर.
0: नुकतेच देशात लागू झालेले नवीन कायदे त्याचा अभ्यास करावा. भारतीय नागरिक सुरक्षा कायदा BNSS आणि भारतीय साक्ष अधिनियम BSA याचा सखोल अभ्यास करावा. वकिली व्यवसायात पैसा यश मिळायला थोडा वेळ लागतो. त्या काळात संयम गमावू नये, पेशन्स ठेवा, पक्षकाराशी प्रामाणिक राहा, त्यांना खोटे आश्वासन देऊ नका. रेप्युटेशन हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि स्टँड होणं महत्वाचं आहे.
1: छायाताई, तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्ष झालं काम करता?
0: मी या क्षेत्रामध्ये 22 वर्ष करते.
1: तर या 22 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एखादं असं प्रकरण ज्याने तुमच्या मनावर खोल प्रभाव टाकला?
0: मी ज्यावेळेस वकिली क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं त्यावेळेस असं वकील म्हणजे आता रोज यायचं, सिनियरनी एखादं काम सांगायचं, ते काम करायचं. 5-6 महिने झाले होते माझ्या वकिली व्यवसाय सुरू करून. ज्यावेळेस एक स्त्री आमच्या ऑफिसला आली त्यावेळेस सिनियर अब्सेंट होते आमचे, त्यावेळेस मी तिची माहिती घेतली. तिने तिची माहिती अशी सांगितली की त्यामुळं म्हणजे मी खूप डिस्टर्ब झाले. तिने सांगितलं की ज्यावेळेस तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलेलं होतं, म्हणजे 1-2 महिने तिला चांगलं नांदवलं सासरच्यानी, मग नंतर डिमांड करायला चालू केली पैशाची डिमांड. तिच्या माहेरची परिस्थिती खूप चांगली होती आणि पण ती मुलगी खूप सुस्वभावी होती, म्हणजे मागणाऱ्यातली नव्हती. मग तिनं सांगायला तिची सुरुवात केली की असं झालं, घरचे रोज त्रास द्यायला लागले, तर मी नवऱ्याचा पण त्रास सहन केला, माहेरून हे आण, गाडी आण, पैसे आण. मग ते जाजुलम सुरू झाल्यानंतर ती नवऱ्याचं दुर्लक्ष केलं कारण घरातले बाकीचे व्यवस्थित हे ट्रीट करत होते तिला. पण नंतर काही दिवसांनी काय झालं की दुसऱ्या तिच्या दिराचे लग्न झालं. तिच्या दिराच्या लग्नामध्ये
1: तिच्याकडून जास्त आलं
0: हुंडा वगैरे असं काही जास्त आलं असेल. तेव्हापासून ती जाऊ आल्यानंतर तिला इतका त्रास द्यायला चालू केला घरच्यांनी, सासू सासरे दीर टोमणी मारायचे, घालून पाडून बोलायचे, शारीरिक मानसिक त्रास द्यायला सुरुवात केला. आणि तिनं सहन केलं, ते होते तोपर्यंत सहन केलं आणि नवऱ्याचं तर प्रत्यक्षात सहन करत होती. त्याच्या तर शारीरिक मानसिक आणि त्याचं कसं होतं, बायको ही नावाला होती त्याची, त्याचं बाहेरच कुठंतरी अफेअर होत. तर यायचा 1-2 दिवसाला यायचा घरी, पण तिनं पण ती घरच्यांना काही सांगितलं नाही तिच्या माहेरी का, तर ती एकुलती एक होती. भांडण वगैरे होतील त्याच्यामुळे तिनं काहीच बोलत नव्हती, घरच्यांना सांगत नव्हती. कसं होईल प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर सासू सासरे प्लस नवरा. आणि ज्यावेळेस तिनं प्रेग्नेंट राहिली त्यावेळेस तिचं मिसकॅरेज झालं आणि ते पण ह्यांच्यामुळेच झालं. चुकीच्या गोळ्या दिल्या ह्यानी आणि तिला जेवायला देत नव्हते. मग शेवटी तिनं त्रास सहन होईना गेल्यानंतर तिनं कोर्टाची मदत घेतली. ज्यावेळेस तिनं माझ्याकडे आलती त्यावेळेस ती म्हणली, मॅडम फीस किती तुमची, काय किती? मग म्हणलं माझी फीस देण्यापेक्षा तुला एक पर्याय सांगते म्हणलं, तिथं पैसेही लागत नाहीत म्हटलं. आपल्या कोर्टाच्या आवारामध्ये म्हणलं विधी सेवा प्राधिकरणाचं एक ऑफिस आहे म्हटलं, गरजू महिला असतील म्हणलं, वकिलांना पैसे देऊन केसेस चालवण्याची ऐपत नाही त्यांच्यासाठी ते आहे म्हटलं ऑफिस, त्या ऑफिसमध्ये मी तुला नेते म्हटलं. त्या स्त्रीला मी विधी सेवा प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये नेलं. मग तिथं तिची ओळख करून दिली, एक अर्ज दे म्हटलं आणि अक्षरशः तिथं एक मोफत वकील मिळवून दिला. आणि नंतर ज्या ज्या वेळेस ती स्त्री कोर्टात येत होती त्यावेळेस माझी भेट घेतल्याशिवाय जात नव्हते, मॅडम तुमच्यामुळे मला 1 रुपयाही लागला नाही म्हणायची. आणि ज्यावेळेस तिला न्याय मिळाला, केस फाईल झाली तिची आणि ज्यावेळेस तिच्या सासरकडच्या घरी नोटिसा गेल्या त्यावेळेस सगळेच दुसऱ्याच तारखेत आले आणि तिला व्यवस्थित नांदवतो म्हणून त्यांनी लिहून दिलं. आणि ती आताही स्त्री खूप चांगल्या आनंदात राहते. आणि ज्या ज्या वेळेस मला तिला बोलायची इच्छा होईल किंवा तिला मला बोलायची इच्छा होईल त्यावेळेस तिनं हक्कानं फोन करून मला बोलते.
1: घटस्फोट मिळवून दिल्यानंतर एक थोडीशी दुःखाची लकेर मनामध्ये असते, काही त्या महिलेला त्रास होत असेल त्यामुळे तो घटस्फोट घेतलेला असेल, कारण अनेक असतील. पण असं एखादं प्रकरण की ज्या प्रकरणामध्ये पुन्हा ती सुखानं नांदू लागली, खरंच खूप मनाला सुखद आनंद देणारी ही घटना आहे. तर तुम्ही बोलता बोलता हे पण सांगितलं की विधी प्राधिकरणाचं ऑफिस असतं कोर्टामध्ये, त्या ऑफिसमध्ये जर आपण गेलो तर निशुल्क आपल्याला फाईल करता येतं, केस फाईल करता येते आणि आपल्याला न्याय सुद्धा मिळू शकतो. खूप मोलाची माहिती तुम्ही मैत्रिणींना दिलेली आहे, नक्कीच त्याचा लाभ आपल्या काही मैत्रिणी घेतील, विशेषतः महिलांना आणि तरुणींना. स्वतःचं रक्षण करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या?
0: ज्या तरुण महिला आहेत आणि सगळ्याच महिला, तरुण असो किंवा हे ज्येष्ठ असो, त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाचं स्वतःच संरक्षण करायलाच पाहिजे. स्वतःचा स्वाभिमान जपायला पाहिजे, कुणापुढेही नतमस्तक व्हायला नाही पाहिजे.

0: जर तिची चूक नसेल तर तिनं अजिबात झोकायला नाही पाहिजे, आणि जर चुकली असेल तर ती सांगू शकते असं की माझं चुकलं. तिची जर चूक नसेल तर तिनं अजिबात कोणासमोर झोकायचं नाही, स्वाभिमानानं राहायचं.
1: कसं आहे, एक वेळेस माफ करणं, दोन वेळेस माफ करणं हे ठीक आहे, पण वेळोवेळी जर अन्याय लागला,
0: जाणून बुजून जर कोण त्रास जर देत असेल तर त्याला बिलकुल माफ करायचं
1: नाही.
0: आणि स्त्रियांनी एवढंही सक्षम व्हायला पाहिजे की तिनं स्वतःची रक्षण

0: क्षेत्रामध्ये काम करताय, म्हणजे खूप मोठी मजल आहे.
1: हो
0: छायाती, अगदी मोलाची माहिती तुम्ही आजच्या भागातून दिलेली आहे, आणि तुमच्या इतक्या बिझी शेड्यूलमध्ये वेळात वेळ काढून तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
1: मी सगळ्या तुमचे मनपूर्वक आभार मानते.
0: छायाती, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: मला गाईड फिल्म मधील आज फिर जीने की तमन्ना आहे, आज फिर जीने का इरादा आहे, हे गाणे ऐकायला मला खूप आवडेल.
0: तर छायाताई, तुमच्यासाठी आणि स्वयंसिद्ध ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांसाठी आणि मैत्रिणींसाठी ऐकूया हे गाईड सिनेमातील सदाबहार असं गीत.

0: मैत्रिणींनो, आजच्या स्वयंसिद्धाच्या भागामध्ये आज आपली वकील मैत्रीण छाया मेंदाड यांच्याशी बातचीत केली. तर मैत्रिणींनो, याबरोबरच आता निरोप घेण्याची वेळ आली. भेटूया पुढच्या स्वयंसिद्धाच्या भागात. तोपर्यंत मी शीतल तुम्हा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.
1: आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या अनुषंगानं स्त्री न्याय आणि स्वाभिमान याविषयी अॅडव्होकेट छाया मैंदाड यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
2: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान जाहिरात प्रसारण सेवा मुंबई केंद्रावरून

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची एमपीएससीला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं

नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे, मात्र पाऊस नाही, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हंगामात राज्यातल्या सरासरी 1,57,00,000 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजे केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र 60% जातं. खरीपात भाताची 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37,60,00,000 टन अन्नधान्य आणि 37,70,00,000 टन फलोत्पादन केल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. खेत बचाओ अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यातल्या 94% जाती हवामान बदलाला तोंड द्यायला सक्षम आहेत आणि 29 जाती पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला केली आहे. सातत्यानं विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. त्यात टप्प्याटप्प्यानं सुधारणा राबवल्या जाव्यात यावर त्यांनी भर दिला. यानंतर काँग्रेसनं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं तरी एमपीएससीच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीनंच व्हाव्यात या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. राज्यातल्या लोकायुक्तांमध्ये गेल्या वर्षाखेर 4,080 प्रकरणं प्रलंबित आहेत. 2025 एकूण 8,965 4,885 प्रकरणं निकाली काढल्याचा अहवाल लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना नुकताच सादर केला. वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 8,547 नवीन तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी 3,869 तक्रारी विविध कारणांमुळे नोंदवल्या नाहीत असंही अहवालात नमूद केलं आहे. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातला डेटा किती कालावधीसाठी जतन केला जातो याचा अहवाल सादर करण्यासाठी तथ्यशोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. एका फौजदारी रीट याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. याचिकाकर्त्यानं घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली होती, मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ चित्रण ठेवत नसल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. राज्याच्या मुख्य सचिवांनी यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची क्षमता वाढवण्याविषयी हमी दिली होती असं नमूद करत या विषयाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुस समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGMA नं एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे.
होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मुंबासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना

0: सरकारनं दिले आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते. त्यातल्या एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्याची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGMA सांगितलं आहे. वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये काल झालेल्या वादामुळे 3 जण जखमी झाले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार झाला. या तिघांना सायन रुग्णालयात दाखल केलं असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव गाडीची झडक बसून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा काल रात्री बारामतीत मृत्यू झाला. कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गावरची दुसरी मार्गिका पूर्ववत झाल्यामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा पूर्ववत झाली असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. त्यामुळे डेक्कन इंटरसिटी या गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील तर सिद्धेश्वर उद्यान महालक्ष्मी या गाड्या उद्यापासून सुरू होतील. आषाढी यात्रेसाठी यंदा पंढरपूर आणि पालखी मार्गात 5G वॉकीटॉकी QR कोड कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन कॅमेरे यांची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाविकांची संख्या मोजली जाणार आहे. यामुळे गर्दीचं अचूक व्यवस्थापन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करायला मदत होईल. ड्रोन कॅमेरे वॉच टॉवर बॉम्बशोधक आणि नाशक पथकं तसंच सुमारे 350 CCTV कॅमेरे सतत परिस्थितीवर नजर ठेवतील. यंदा प्रथमच तात्पुरती बसस्थानकं वाहनतळ आणि महत्वाच्या ठिकाणी QR कोड लावण्यात येणार आहेत. या कोडद्वारे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर चंद्रभागा नदी 65 एकर दर्शन परिसर वाहनतळ दर्शन रांग आणि इतर महत्वाच्या सुविधांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नातेपुते इथं आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजमध्ये दाखल झाल्यापासून संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. पंढरपूरकडे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्यापासून शहरात येणाऱ्या जड वाहनांवर तात्पुरती बंदी घातली जाईल. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 21व्या षटकात 3 बाद 111 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 31, रोहित शर्मा 26 आणि ईशान किशन 1 धाव काढून बाद झाले. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत काल गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. 2 गटांमधल्या जुन्या वादाचं हिंसेत रुपांतर झाल्यानं हा वाद झाला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे तर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं कांदिवली इथल्या 12 खोल्यांमधून 558 लिटर भेसळयुक्त दूध काल जप्त केलं. तपासादरम्यान 2 नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये दूषित पाणी मिसळलं जात असल्याचं तसंच ते दूध ग्राहकांना पुरवलं जात असल्याचं उघड झालं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची MPSCला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुस समुद्र झुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30.
2: श्रोते हो रविवारी 19 जुलैला 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने यापूर्वीच्या अनेक अटीही शिथिल केल्या आहेत. या अंतर्गत याआधीची 50,000 रुपयांच्या लाभाच्या मर्यादेची अट शिथिल करून 2,00,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. सरकारच्या या सुधारित निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56,00,000 शेतकरी बांधवांना 36,585 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. त्या अनुषंगानेच या योजनेचं अटी शिथिल केल्यानंतरचं स्वरूप आणि अंमलबजावणीविषयी अधिक सांगतायत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे.
1: महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे आणि नुकतंच 2 जूनच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परत फेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000 आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात 2,00,000 कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत वाटप झालेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर झालेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000 असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. परंतु या योजनेची रक्कम 2,00,000 जास्त असेल तर त्या 2,00,000 वर्षी रक्कम संबंधित शेतकऱ्याने भरल्यानंतर 2,00,000 लाभ त्यांना या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेर पुनर्गठन यांची थकलेल्या हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम अगोदर फक्त 50,000 पर्यंत आपण लाभ देत होतो ती रक्कम 2,00,000 रुपयापर्यंत वाढवलेली आहे. जवळजवळ 11.58 लाख शेतकऱ्यांना असा लाभ होणार आहे आणि यामुळे शासनावरती 4,683 कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला जवळजवळ 56,00,000 शेतकऱ्यांना मिळून 36,585 कोटी रुपये तरतूद लागणार होती ती आता वाढून 4,643 कोटी रुपये वाढीव रक्कम लागणार आहेत आणि ती रक्कम 36,585 कोटीवरनं 41,268 कोटी रुपये होणार आहे. तर यामुळे अधिकच्या 11.58 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ जो अगोदर फक्त 50,000 रुपयापर्यंत देणार होतो तो लाभ त्यांना आता 2,00,000 रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफी 2017-2019 नंतर ही 2026 ची खूप मोठी कर्जमाफीची योजना आहे आणि यामुळे मला वाटतं की सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल आणि अधिकतम शेतकऱ्यांचा 7/12 पुरा होण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये ओटीएस योजनेचा देखील अंतर्भाव आहे. 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे एक किंवा अनेक बँक सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम 2,00,000 जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2,00,000 जास्त असलेल्या थकीत रकमेची बँकेस पब्लिक संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल आणि ही परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळचा समझोता म्हणून 2,00,000 रकमेचा लाभ या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये देण्यात येणार आहे.
0: श्रोते हो, या ऐतिहासिक योजनेअंतर्गत अटी शिथिल केल्यामुळे यापूर्वी पात्र नसलेले अनेक शेतकरीही कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरीही त्याचा समांतरपणे लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी होणारच आहे. या कर्जमाफीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आपला शेती व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी थेट हातभार लागणार असून बँकांकडून नव्याने संस्थात्मक पीक कर्ज मिळण्याचे मार्गही मोकळे होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या सर्वात मोठ्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा आणि योजनेच्या अंमलबजावणीविषयीच्या अपेक्षांबद्दल बोलताहेत कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील.
2: राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. काही

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, लाभ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेनं अपेक्षित उपाययोजनांशी संबंधित

0: लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमधनं मागणी होत होती की या कर्जमाफीचे जे काही अटी आणि शर्ती निकष जे आहेत त्यामध्ये शिथिलता आणावी. याच्यामध्ये एक मुख्य अट होती अशी की 2019 राज्य सरकारने महात्मा गांधी कर्जमुक्ती योजना आणली होती. तर या योजनेमध्ये सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली होती. त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्जमाफी द्यायची आहे की नाही याच्यामध्ये बराच खल झाला आणि त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारनं निर्णय घेतला होता. मात्र खरं तर तेच शेतकरी होते जे शेतकरी आताही थकबाकीदार आहेत. मग या शेतकऱ्यांच्यावर अन्याय का असं झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पावसाळ्या अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं. आणि त्या संदर्भातला कालच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला की या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ. खरं तर हा दिलासादायक निर्णय आहे कारण बहुतांश शेतकरी जे 2017 पात्र होते ते 2019 कर्जमाफीमध्येही पात्र झाले आणि आता जे शेतकरी थकबाकीदार आहेत ते सुद्धा 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेच होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी या कक्षेच्या बाहेर जात होते. राज्य सरकारने घेतलेला हा जो निर्णय आहे तो उत्तम आहे जेणेकरून याच्यामध्ये बहुतांश शेतकरी समाविष्ट केले जातील. खरं तर या दोन्ही योजनांमध्ये साधारणतः 20 ते 22 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे प्रत्येकी. मात्र या योजनेमध्ये राज्य सरकारने घोषित केले आहे की 37,000 कोटींची आणि 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी किंवा लाभ देणारी ही योजना आहे. मला वाटतं की आतापर्यंतची सर्वात मोठी योजना आहे आणि राज्य सरकारची सुद्धा कसोटी आहे. राज्य सरकारनं ही जी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना जी आणलेली आहे राज्याच्या पातळीवरची, याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तर ते कर्ज त्यांनी वरची रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर त्यांना 2 लाखाचा लाभ देणार आहे. आता या कर्जमाफीची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकांची आहे तशी सहकार खात्याची आहे आणि ज्या बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा करणार आहेत त्या बँकांची खरी कसोटी आता सुरू झालेली आहे. कारण आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांसाठी पैसे लागतात. तर हे पैसे उपलब्ध होण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं आणि हे कर्जाची प्रक्रिया आता सुरू करणं हे बँकांसमोरचं मोठं आव्हान आहे. खरं तर जुलै एंड पर्यंत ही कर्जमाफी इम्प्लिमेंट होईल असं दिसतंय आणि बँकांनी गरजू शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची नीट यादी म्हणजे याच्यामध्ये 2-3 योजना आहेत. एक आहे ओटीएस जे 2 लाखाच्या वरचे कर्जदार आहेत त्या कर्जदारांना त्यांची वरची रक्कम भरून घेणं आणि त्यांना लाभ देणं. दुसरं आहे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जे 2 लाखाच्या आतमध्ये कर्जदार शेतकरी आहेत त्यांना त्याचा लाभ देणं आणि दुसरं जे नियमित परतफेड करतात त्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मागील वर्षी खरीपामध्ये जे घेतलेलं कर्ज होतं ते भरण्याची अट राज्य सरकारनं आधीच्या निर्णयामध्ये घातली होती. मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीही अट शिथिल केलेली आहे. त्यामुळं प्रोत्साहनपर लाभ जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल असं दिसतंय. प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की तुम्ही कर्ज भरता. म्हणजे एकीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करता आणि आम्ही नियमित कर्ज भरतो तर आमची काय चूक आहे असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी की तुमची कोणतीही चूक नाही, तुम्ही नियमित भरता तर तुम्हाला प्रोत्साहन राज्य सरकारकडून हे देण्यात येत आहे म्हणून ही योजना दिलेली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये घेतलेलं कर्ज भरण्याची जी अट घालण्यात आली होती ती अट म्हणजे मागील कोणत्याही म्हणजे 3 पैकी 2 वर्षांमध्ये जर कर्ज नियमित भरला असेल तर त्याला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आणि या 2 घोषणांच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेच्या कक्षेत येईल आणि त्यामुळं राज्य सरकारने सांगितलेला 56 लाखांचा आकडा वास्तविक राज्य सरकारचे आकडे सांगतात तिथपर्यंत पोहोचणं कठीण असतं पण कदाचित या 2 घोषणांच्यामुळे हा आकडा साध्य करणं सरकारला सोपं जाईल असं वाटतंय.
1: श्रोते हो, केवळ तात्पुरती कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना थकित कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत त्यांच्या कर्जमुक्तीसाठी पावलं उचलणं तितकंच गरजेचं आहे. या दृष्टीनंच शेतकऱ्यांची थकित वीज बिलं माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा एक सकारात्मक पाऊल ठरलं आहे. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून पूर्ण मुक्ती करण्याकरताही सक्षम पीक विमा व्यवस्था, हमी भाव आणि खरेदीची हमी, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता आणि कृषी पतपुरवठा संस्थांचं सक्षमीकरण अशा व्यापक पातळीवरच्या उपाययोजनांची गरजही आहेच. त्याचविषयी कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेलं मत आता ऐकूया.
0: शेतकरी कर्जबाजारी का होतो याची छोटी छोटी छोटी कारणं असतात. म्हणजे जसा एखादा नोकरदार आपलं घर चालवण्यासाठी त्याच्या पगारावरती अवलंबून असतो तसा शेतकरी त्याचं घर चालवण्यासाठी त्याच्या शेतीवर अवलंबून असतो. आणि शेती हा व्यवसाय असा आहे की त्याच्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला उत्पादन मिळेलच असं नाही. तर अशा वेळी आपल्याला शाश्वत शेती हा एकमेव उपाय आहे. तुम्हाला जे लागतं ते तुमच्या शेतीमध्ये पिकलं पाहिजे म्हणजे तुमचं बाजारपेठेवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे जास्त खर्चिक शेती होण्यापाठी मग शेतकऱ्याची शेती आहे.

0: खर्च कोण्या वाढण्याचं कारण असं आहे की सध्या यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला परवडत असं नाही. आपल्याकडे लँड होल्डिंग म्हणजे जमिनीची धारण क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या आपल्या राज्यामध्ये 90% वर आहे आणि एवढी छोटी छोटी शेती असल्यानंतर त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण करता येत नाही आणि अलीकडे मांगमेहनतीची कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा आहे आणि हा तुटवडा असल्यामुळं शेतीमध्ये प्रचंड खर्च वाढलेला आहे. असं जरी असलं तरी शेती पिकते, शेतकरी पिकवत असतो आणि अशा शेतकऱ्यांना शाश्वत शेती त्यांना जरी केली तरी त्याच्या शेतीला शाश्वत हमी भाव जो म्हणतो तो दिला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आपल्याकडे नाफेड कापूस खरेदी करतं, नाफेड सोयाबीन खरेदी करतं, नाफेड हरभरा खरेदी करतं, तूर खरेदी करतं, मात्र या खरेदीमध्ये बाजार भाव आणि नाफेडचा हमी भाव याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. ही सगळी यंत्रणा व्यापाऱ्यांच्या ताब्यात असते आणि सरकारनं जर आपल्यावरचा दबाव कमी करायचा असेल तर पहिल्यांदा ही जी चाकळी आहे हे मोडून काढलं पाहिजे. सध्या आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. ही पीक विमा योजना काय आहे तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास त्याला विमा मिळेल. मात्र राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना आणली, त्याच्यामध्ये केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आपण त्याला भरपाई देतो. वास्तविक आपल्याकडे हवामान बदलाचा इतका मोठा फटका बसतोय शेतकऱ्यांना आणि यावर आधारित काही जे ट्रिगर आहेत ते राज्य सरकारनं लागू केले तर राज्य सरकारवरचा दबाव कमी होईल, शेतकऱ्याला पीक विमा कंपन्या भरपाई देतील. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना नीट पतपुरवठा झाला पाहिजे. आपल्याकडे 2022 ते 2026 या काळांमध्ये सहकारी राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण विकास बँकांच्या कर्ज देणारे कर्जदार शेतकरी होते त्यांच्यामध्ये 18 लाखाची घट झालेली आहे. तर ही घट अतिशय चिंताजनक आहे. हे शेतकरी कर्ज घेत होते परंतु ते सध्या आपल्या बँकिंग प्रणालीमध्ये नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ ते कुठं वळलेत, हे वळलेले आहेत सावकारांच्याकडे आणि सावकारी पास त्यांच्या भोवती पडलेला आहे आणि या व्यक्तींना कायद्यानं चालणारी बँकिंग प्रणाली आहे त्या बँकिंग प्रणालीमध्ये त्यांना आणण्याची गरज आहे आणि ही बँकिंग प्रणाली सक्षम करण्यासाठी आपल्याला शेतकरी नियमित पतपुरवठा करणं, त्याची वसुली नीट होणं आणि ही वसुली नीट होण्यासाठी मूळ मुद्दा आहे की त्याच्या शेतमालाला नीट भाव मिळणं आणि ही व्यवस्था जो आपण बळकट करणार नाही तोपर्यंत बँकिंग प्रणाली बळकट होणार नाही आणि तसा शेतकरी सुद्धा बळकट होणार नाही. आणि हे बळकट करायचं असेल तर आपल्याला कृषी सहकार पणन जलसंपदा विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभाग या विभागांची मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एका कार्यक्रमामध्ये मुंबईला सांगितलं की जुनी वीज बिलं जी आहेत ती आपण माफ करू. खरं तर वीज बिलं माफ करण्याचा हा त्यांचा निर्णय स्तुत्य आहे आणि कौतुकास्पद आहे. याआधी त्यांनी 7.5 हॉर्स पॉवरच्या आतमध्ये ज्यांची मोटर्स आहेत किंवा त्यांची लोड आहे तर त्याची वीज बिलं आता सध्या माफ केली जातात आणि दिवसा वीज देण्यासाठी त्यांनी सौर ऊर्जीकरणाचा मोठे प्रकल्प राज्यामध्ये हाती घेतलेले आहेत आणि ऊर्जा खातं स्वतः त्यांच्याकडे आहे त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वेगाने सुरू आहे. काही फिडर हे वळवलेले आहेत, दिवसा काही ठिकाणी मिळते वीज आणि दिवसा वीज मिळणं हे शेतकऱ्यांची गरज आहे. खरं तर म्हणजे पूर्वी जसं रात्री आणि दिवसा बदली वीज असायची तर त्याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना व्हायचा आणि सरकारनं या काही बाबतीत म्हणजे दिवसा शेतीला वीज मिळाली तर आपण शेतीमध्ये काही प्रयोग पण करू शकतो आणि ते शक्य होतं. त्यामुळे सरकारनं सुरू केलेला जो उपक्रम आहे तो स्तुत्य आहे, त्याची अंमलबजावणी लवकर केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि आपण जी शाश्वत शेती म्हणतो त्या शाश्वत शेतीकडे वळत असताना शेतकऱ्यांनी ह्याच्यातले बदल हे 2-3 टप्प्यांच्यावरती आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःमध्ये बदल करून घेणं, जो शाश्वत शेती आपल्याला जेवढं गरजेचं आहे जे गरजेचं आहे ते शेतीमध्ये टिकवणं, दुसरी गोष्ट आहे नगदी पिकं जी आहेत त्याच्या संदर्भात आधुनिक शेतीकडे वळणं, आधुनिक शेतीमध्ये अतिशय खर्चिक शेती न करणं, सरकारच्या पातळीवरती सुसूत्रीकरण करणं आणि ज्या योजना आहेत राज्य सरकारच्या ज्याचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं अशा पातळीवरती जर आपण काम केलं तर खरंच शेतकरी बळकट होऊ शकतो असं मला वाटतं.
1: श्रोते हो, सरते शेवटी कोणतीही योजना असो ती आकडेवारी पुरती मर्यादित राहू नये आणि बळीराजा कर्जमुक्त व्हावा हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.

प्रसारित करीत आहोत शेतीविषयक कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, किसान वाणी या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 25 आषाढ शके 1948, अर्थात 16 जुलै 2026.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
2: पर हम तो सब यही डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत, पिकावरील किडींची चाहूल अगोदरच कशी ओळखावी याविषयीची संवादिका. सहभाग आहे पल्लवी निपाणीकर आणि अश्विनी पाटेकर यांचा.
4: अगं ये शांते, जरा थांब की ग, कुठे चाललीस एवढ्या लगबगीनं?
5: अगं मालू, घाई आहे, जरा शेताकडे जायचंय. ये की, काय म्हणतेस?
4: काय सांगू ग तुला, गावभर तुझ्या शेताची चर्चा चालू आहे. बघ, पीक भारी आलंय म्हणे तुझं. तुझ्या शेतात किडींचा तर पत्त्याच नाही. बघ, कसं काय जमलं ग तुला हे?
5: अगं त्यात काय एवढं, आपण महिला कृषी गटात जातो ना, तिथं शिकवतात की हे सगळं, आणि तेच मी शेतात वापरते. बघ,
4: म्हणजे नुसती औषधी मारून काम होत नाही?
5: नक्कीच. अगं औषध तर कधीही शेवटचा उपाय असतो. बघ, अगोदर कीड येणार आहे याची चाहूल आपल्याला लागली पाहिजे, त्याला तर खरा शेतकरी म्हणतात.
4: अरे बापरे, कीड येणार हे आधीच कळतं?
5: मग काही पिकं आपल्याला अगोदरच इशारा देतात.
4: असं म्हण की उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला.
5: नक्की.
4: पण हे ओळखायचं कसं ग?
5: काय की अगोदर कीड कशी येणार आहे ते?
4: हा,
5: हे बघ, मोहरी आपण रब्बीच्या वेळेस मोहरी टाकतो ना शेतात, किंवा बडीशोप असते, करडई सुद्धा रब्बीच्या वेळेसच असते, तर त्यावर थोडा मावा जर दिसला तर आपण समजायचं की आपल्या दुसऱ्या पिकावर सुद्धा मावा पडणार आहे, अशी कीड ओळखायची असते.
4: म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की बा, पहिले जर आपण मोहरी किंवा करडई लावली, त्यावर जर मावा पडला असेल तर पिकावर मावा येण्याची शक्यता आहे.
5: बरोबर. आणि तू आणखीन एक खबरदारी घेत जा. बघ, शेपूची भाजी जर पांढरा तिचा शेंडा दिसला ना, तर समजायचं की बुरशी येते. शेपू सोबतच बघ, मेथीच्या भाजीवर कधी कधी पांढरे टिपके दिसतात.
4: हो ग,
5: मग तेव्हा ओळखायचं की बुरशी हा आजार येणार आहे पिकांसाठी.
4: हो का ग, मी तर हे कधी पाहिलंच नव्हतं. बघ,
5: कशी पाहशील, तू दररोज शेताकडे चक्कर जर मारत नाही. अगं शेतकरी म्हटलं की रोज एक तरी चक्कर आपल्या शेताकडं पिकाकडं झाली पाहिजे. तू जातीस का सांग बर?
4: नाही ग, पण आता तू म्हणतेस ना, तर रोज चक्कर मारत जाईन. बघ,
5: सकाळी सकाळी नाही मारणं झाली ना तुला घरच्या कामामुळं, तर दुपारी जाऊन यायचं, काय फरक पडते एक चक्कर झाली शेताकडे तर.
4: हो ग, तुझं बरोबर आहे, आता मी नक्की मारत जाईल.
5: हा,
4: आणि ग, तुझ्या कांद्याच्या बांध्यावर मला

0: मग त्याच्या ओळी दिसल्या बघ.
1: हो ती लावलेतच ग. काय होतं, मका जर बांधावर असेल तर त्यावर मित्र कीटक तयार होतात आणि पांढरा पिवळा मावा अगोदर मक्याकडे जातो आणि कांद्याला त्याचा फायदा होतो. म्हणून मी मक्याची झाडं लावलीत बघ.
0: वा ग वा, हे तर भारीच कल्पना दिली बघ तू.
1: आणि मका दिसला तुला माझ्या शेतात झेंडू पाहिलास का? शेतभर झेंडू लावलाय बघ मी.
0: हो ग, काय शेत दिसते बघ तुझं, सुंदर. शोभेसाठी लावलाय का ग?
1: मला वाटलंच तुला शोभेसाठी लावलाय असं वाटेल म्हणून. नाही ग, काय होतं बघ, झेंडूच्या झाडावर अगोदर लाल कोळी येतो आणि शिवाय सूत्रकृमी सुद्धा झेंडूलाच येतात, त्यामुळं झेंडूचा उपयोग सूत्रकृमी कमी करायलाही होतो. म्हणून मी झेंडू लावलाय बघ सगळीकडं.
0: आणि आपल्याला फुलं पण?
1: हो, फुलं विकताही येतात अगं दसऱ्याला दिवाळीला. झेंडूच्या फुलाला किती भाव असतो.
0: हो ग, मला वाटलं तू विकायसाठीच लावलंय की काय.
1: मी दोन्ही कामासाठी लावलाय बघ.
0: हो का, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की बा झेंडू हा आपल्या शेताचा बॉडी गार्ड आहे.
1: हो नक्कीच.
0: बरं आहे बाई तुझं, एका दगडात दोन पक्षी.
1: मग शेतकऱ्याला तसंच राहावं लागतं.
0: बरं, काळा मावा आला तर काय करायचं ग?
1: हे बघ, गोमूत्र घ्यायचं, त्यात मीठ टाकून थोडं ढवळून घ्यायचं आणि त्याची फवारणी करून घ्यायची. नक्कीच फायदा होतो.
0: हो का? बरं, मग करडईवर मावा आला तर काय करायचं ग?
1: हो, मी मगाशीच तुला सांगितलं, करडईवर मावा आला तर काळजी घ्यायची. मग काय करायचं, ज्या पानावर मावा दिसतो ना करडीच्या, ती पानं खुडायची आणि पाणी आणि थोडं रॉकेल असलेल्या भांड्यात टाकायची. मग मावा त्यातला संपून जातो बघ.
0: बरं, हे सांगितलं तुम्हाला करडईवरील मावासाठी, पण जर अळी आली तर काय करायचं?
1: घरगुती उपाय करताना हिरवी मिरची लसूण आणि चिमूटभर मीठ घालून त्याचा काढा करायचा आणि फवारताना मात्र आपल्या तोंडाला रुमाल बांधायचा. बरं का?
0: म्हणजे ते औषध आपल्या नाका तोंडात आणि चेहऱ्यावर उडणार नाही. बरोबर ना?
1: बरोबर.
0: बरं, मला तर वाटलं पहिले तू त्या मिरचीचा ठेसाच करते की काय.
1: नाही ग.
0: अजून एक विचारायचं होतं ग तुला.
1: विचार ना. नक्की विचार.
0: आपल्या दारात आपण तुळस लावतो, आता म्हणे ती शेतात पण लावली पाहिजे का ग?
1: हो, एका एकरात बघ कमीत कमी 8-10 तुळशीची झाड लावली तर त्यांच्या वासानं ना काही शत्रू किडी पिकाकडे कमी फिरकतात असा मला सुद्धा अनुभव आहे. बर का?
0: हो का, मला तर माहीतच नव्हतं. पण तुळस तशी पण बहुगुणी आहे म्हणतात, पण शेतीसाठी उपयोगी आहे हे माहीत नव्हतं बघ मला.
1: मी जाते ना कृषी गटात, त्यामुळं मला माहीत झालं ते तुळशीचं महत्व शेतासाठी. जसं आपल्या अंगणाच्या शोभेसाठी आहे तसं शेतासाठी सुद्धा आहे.
0: हो का ग, ते बरं झालं तुम्हाला सांगितलंस. बरं, एक विचारायचं होतं अजून.
1: विचार ना.
0: मी ना काल माझ्या शेतात गेले होते. माझ्या शेताच्या वाटेने तुझं शेत पण लागतं.
1: हो.
0: मला एक दिसलं, तुझ्या शेतात पिवळे कागद लटकलेले होते बघ.
1: अगं, ती ना चिकट सापळेत रस शोषणाऱ्या किडी असतात ना, त्या पिवळ्या कागदाला जाऊन चिकटतात. फळमाशीसाठी त्यावर गंध रसायन लावलेलं असतं, ती सरळ त्यात अडकते बघ. म्हणून मी ती पिवळे चिकट सापळे लटकावलेले.
0: खरंच की काय? शांते, आज तू खरंच मला लय भारी माहिती दिली बघ. मला वाटायचं कीड आली की औषध आणायचं आणि मारायचं बघ, पण कीड येण्याआधीच तिची चाहूल घ्यायची हे कळलं नव्हतं मला.
1: म्हणूनच म्हणते ग, मी थोडं शेतीसाठी माहिती घेत जा आणि रोज शेतात फिरत जा, पिकाकडे नीट लक्ष देऊन बघत जा आणि सोबतच कृषी गटात पण येत जा. आणि त्यामुळं काय होईल की तुझ्या पिकावर वेळच्या वेळी उपाय केले जातील, खर्च कमी होईल आणि उत्पादन जास्त येईल.
0: झालं मग, आता पक्क ठरलं बघ माझं.
1: काय?
0: यापुढे मी बी तुझ्यासोबत कृषी गटात येणार.
1: यायचं, कारण शेती म्हटलं की शेतीत जे काही करायचंय त्याला आपण वेळेला महत्व दिलं पाहिजे बघ. वेळेच्या अगोदर पण करणं योग्य नाही, नंतर पण करणं योग्य नाही.
0: अगदी बरोबर आहे बघ.
1: आणि मी तुला कृषी गटात सोबत घेऊन पण जाणार. आपणही ही माहिती घेऊया आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही देऊया. बघ, संत तुकाराम महाराजांनी पण सांगितले, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.
0: चला तर मग शिकूया, कष्ट करूया आणि आपल्या शेतात भरघोस पीक घेऊया.
2: मंडळी, कार्यक्रमात आता

आपण ऐकलीत पिकावरील किडींची चाहूल अगोदरच कशी ओळखावी याविषयीची संवादिका. सहभाग होता पल्लवी निपाणीकर आणि अश्विनी पाटेकर यांचा.

0: आपण ऐकत आहात किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज आपण ऐकूयात रोजो निवृत्ती याविषयीच्या माहितीचा भाग पहिला, आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर स्मिता गवळी.
1: स्त्रियांच्या आयुष्यामध्ये तीन महत्वाचे टप्पे असतात, किशोरवयीन अवस्था, मातृत्वाची अवस्था आणि मेनोपॉजची अर्थात रजोनिवृत्तीची अवस्था. या तिन्ही अवस्थांवरती स्त्रियांना अनेक प्रश्नांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आज आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत उस्मानाबाद येथील स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ डॉक्टर स्मिता गवळी. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार.
1: आणि सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, आपण आज जो विषय निवडलेला आहे हा स्त्रियांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे असं म्हणता येईल की स्त्रियांना रजोनिवृत्तीची चाहूल खूपच लवकर लागते, आणि स्त्रियांचे मूड्स जेव्हा ऑफ व्हायला किंवा मूड चेंजेस व्हायला सुरुवात होते तेव्हा लक्षात येतं की काहीतरी बिनसलंय. तर या दृष्टीने कुठलं आदर्श वय किंवा कुठून ह्याची सुरुवात होते असं तुम्ही सांगाल?
2: आदर्श वय म्हटलं रजोनिवृत्तीचं तर 40 ते 45 हा पिरियड पेरीमिनोपॉझल पिरियड म्हणजे रजोनिवृत्तीच्या आधीचा काळ म्हणून समजला जातो. तर 40 वयानंतर बहुतांश महिलांमध्ये चिडचिडेपणा येणं, अतिशय डोकेदुखी होणे, पुन्हा मूड स्विंग्स येणे, अचानक रात्री उठणे, धाप लागणे, धडधडणे असे लक्षणं दिसण्यास चालू होतात. तर हा जो काळ आहे 40 नंतर, तर 40 ते 50 ह्या पिरियडमध्ये महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे लक्षणं लक्षात येतात.
1: रजोनिवृत्ती नेमकं कशाला म्हणता येईल? कारण बऱ्याच वेळा असं होतं की मासिक पाळी एकदम थांबत नाही, थांबते, पुन्हा सुरू होते, काही दिवसांचा कालावधी जातो, आणि हे लक्षणं जी आहेत ती प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी जाणवतात. तर तुमच्या दृष्टीने त्याची आदर्श व्याख्या आपण कशाला म्हणूया?
2: रजोनिवृत्ती म्हणजे एखाद्या महिलेची मासिक पाळी कमीत कमी 6 महिने थांबणे. कम्प्लीट 6 महिने पाळी आली नाही तर तिला आपल्याला रजोनिवृत्ती झाली, महिलेची रजोनिवृत्ती झाली असं म्हणता येईल. आणि त्या पिरियड नंतर जर 1 वर्ष पूर्णतः पाळी आली नाही तर त्या महिलेला पोस्ट मेनोपॉजल असे संबोधले जाते.
1: अच्छा, म्हणजे जी अवस्था आहे ती 6 महिने ऍटलीस्ट नाही आली पाळी तर आपण समजू शकतो की त्याकडे वाटचाल स्त्रियांची सुरू झालेली आहे, आणि पुढे 1 वर्ष नाही आली तर ती पोस्ट मेनोपॉज असं आपण समजू शकतो. तर जसं मी म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला लक्षणं पण वेगवेगळी जाणवत असतील, तर तुमच्या दृष्टीने कुठली मुख्य लक्षणं जाणवतात रजोनिवृत्तीच्या काळामध्ये? आधी सुरुवातीला काय जाणवतात आणि त्या दरम्यान काय जाणवतात?
2: सुरुवातीचे लक्षणं म्हणजे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस, मानसिक जे लक्षणं असतात की अचानक महिलांमध्ये मूड चेंजेस येणं, अतिशय चिडचिडेपणा येणं, छोटीशी गोष्ट झाली तर अचानक राग येणे, अचानक डोकेदुखी होणे, रात्री झोप न लागणे ही सुरुवातीची लक्षणं आहेत. त्याच्यानंतर जे येतात ते शारीरिक लक्षणं म्हणजे फिजिकल लक्षणं यायला चालू होतात. फिजिकल लक्षणांमध्ये मुख्यतः त्वचा आहे, त्वचेवर रिंकल्स येणे, पुन्हा केस जाणे, पुन्हा अचानक शरीराच्या अवयवांवरती भागांवरती केस येणे, जसं आपले अप्पर लिप्स असतात किंवा चीन असते ह्याच्यावर अननेसेसरी हेअर ग्रोथ होते, तर ही जी लक्षणे असतात ही पोस्ट मेनोपॉजल महिलेंची लक्षणे असतात. आणि गुडघेदुखी, सांधेदुखी हे सुद्धा वरचेवर जाणवायला लागतात. सुरुवातीला सायकोलॉजिकल चेंजेस येणं, नंतर फिजिकल, आणि पुन्हा मग सिस्टेमिक चेंजेस. सिस्टेमिक चेंजेसमध्ये सुद्धा काही महिलांमध्ये लिपिड चं प्रमाण, फॅट्सचं प्रमाण जर जास्त असेल तर अशा महिलांना हार्ट अटॅक येणं किंवा बीपी जास्त वाढणे हे असे आजारही पुढे चालून म्हणजे प्रोग्रेसिव्ह जर राहिलं जास्त तर हे येऊ शकतात.
1: अच्छा, म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी हे स्त्रियांचं संरक्षण आहे असं म्हणता येईल का? काय सांगाल या बाबतीत?
2: हो, मासिक पाळी ही स्त्रियांचं एक संरक्षण कवचच म्हणता येईल. कारण ह्याच्यामुळे शरीरातील हार्मोन्स महिलांचे जे महत्वाचे हार्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्यांचं हार्मोनचं संतुलन राहणं हे खूप आवश्यक आहे. ह्या हार्मोन्समध्ये जर बदल झाले तर जेवढ्या शारीरिक अवयवांच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याचा परिणाम, या हार्मोन्सचा परिणाम त्या

0: अवयवांवर होत असतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे हे सिस्टीम सगळी बिघडल्या जाते या हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की हे एक संरक्षण कवचच आहे.
1: प्रत्येक स्त्रीला ती देणगीच आहे. थोडीशी कटकट वाटते पण खरं
0: ती एक देणगी आहे आणि एक खूप महत्वाचं तो एक दैविक जो म्हणतात ना आपण तो एक वारसा आहे.
1: परंपरा आपली पुढे चालण्यासाठी ते आवश्यक पण आहे. म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीच्या येण्याने तरी मातृत्व देणगी मिळालेली आहे आणि स्त्रीत्व पण त्याच्यामध्येच आहे. तर स्त्रियांनी त्याचा खरं तरी अगदी आनंदाने स्वीकार करायला पाहिजे.
0: मासिक पाळी हे एक वरदान आहे.
1: वरदान
0: आणि त्या मासिक पाळीकडे एक चांगल्या भावनेने आपण बघण्याचं आवश्यकता आहे.

0: मंडळी, आरोग्य बळीराजा या सदरांतर्गत आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयीच्या माहितीचा भाग पहिला ऐकलात आणि ही माहिती आपल्याला सांगत होत्या डॉक्टर स्मिता गवळी.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 17 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 6 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या आकाशाची स्थिती ढगाळ असेल. उद्या सकाळची सापेक्ष आर्द्रता 69% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 61% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 20 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 17 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूयात हे भक्तिगीत.

बरेत्र मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार आणि सादरकर्ते होते किशोर पवार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत.

धाराशिव लोकसभा मतदार संघाचा ढाण्या वाघ लोकप्रिय खासदार माननीय श्री ओम प्रकाश राजे निंबाळकर अर्थात सर्वांचे लाडके ओम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीयुत बालाजी बप्पा जाधवर, माजी जिल्हा परिषद सदस्य धाराशिव।

दूधसारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0242-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0242-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

0: धाराशिव लोकसभा मतदार संघाचा ढाण्या वाघ लोकप्रिय खासदार माननीय श्री ओम प्रकाश राजेनिंबाळकर अर्थात सर्वांचे लाडके ओम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीयुत बालाजी बप्पा जाधवर, माजी जिल्हा परिषद सदस्य धाराशिव।
1: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। रात्रीचे 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी. हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37 कोटी 60 लाख टन अन्नधान्य आणि 37 कोटी 70 लाख टन फलोत्पादनाची नोंद केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली. खेत बचाव अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून

0: ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले.
1: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में, जिनमें से 94 क्लाइमेट रिजिलिएंट है, 29 बायो फोर्टिफाइड है, ये विकसित की है. बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजनाएं बनाई है.
0: हायड्रोजन वर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. सुधारित उडान योजनेचं लक्ष पुढच्या 10 वर्षात 120 नवीन शहरांना हवाई सेवेनं जोडणं आणि 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची संधी देणं हे आहे, असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं. नवी दिल्ली इथं उडान योजनेच्या पुढच्या टप्प्यातल्या कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारनं या पुढच्या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून याद्वारे आगामी दशकात 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट विकसित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. देशात विविध कल्याणकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळालेल्यांची संख्या आता 1 अब्जापेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. 2015 केवळ 19% लोकसंख्येला या योजनांचा लाभ मिळत होता, तो आता 2026 68.4% लोकसंख्येपर्यंत विस्तारला आहे. राज्याच्या विविध भागात नशामुक्ती केंद्र उघडावीत. सर्व मोठी रुग्णालयं आणि शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. याशिवाय 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरचा धडा समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी देखरेख वाढवावी, यासंदर्भातली माहिती देणाऱ्या सामान्य नागरिकांना बक्षीस आणि पोलिसांना आगाऊ वेतनवाढ देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गेल्या 5 वर्षात 7,500 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अंमली पदार्थ जप्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात 17,500 अधिक प्रकरणात 56,000 किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ जप्त झाले. त्याची किंमत सुमारे 1,350 कोटी रुपये असून या प्रकरणात सुमारे 16,000 आरोपींना अटक झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक राज्यसभा सदस्य कोयल मल्लिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्या यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. राजीनामा देणाऱ्या त्या तृणमूल काँग्रेसच्या 4थ्या राज्यसभा सदस्य आहेत. यापूर्वी सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबारीक या 3 राज्यसभा सदस्यांनी राजीनामे दिले, त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येते. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओडिशामध्ये पुरी इथं आज भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे. या यात्रेत विस्तृत धार्मिक विधी करण्यात येत आहेत. रथयात्रेच्या मुख्य मार्गावर भाविकांची गर्दी उसळली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तसंच भगवान सुदर्शन रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत. दरम्यान यात्रेत उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला.

असून काही जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरातल्या रथयात्रेलाही आज सुरुवात झाली. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात पोलीस दलाच्या एका वाहनाबरोबर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, मात्र त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGM एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मोम्बासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते, त्यातला एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGM सांगितलं. अमेरिकेनं इराणवर पुन्हा सुरू केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 35 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे इराणच्या उत्तर भागातल्या महत्वाच्या तळांवर अमेरिकेनं जोरदार बॉम्बवर्षाव केला. यासोबतच इराणची सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकन नौदलानं गोळीबार केला. अमेरिकेच्या या कारवाईला इराणनं प्रत्युत्तर दिलं असून क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं अमेरिकेच्या आखातातल्या मित्र देशांना लक्ष्य केलं आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स जवळ अनाथालयाला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले. 5 मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ संथ फलंदाजी करत आहे. कार्डिफमध्ये सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 34 षटकात 5 बाद 188 धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरनं नाबाद अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली 65 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. त्याआधी
1: धाराशिव लोकसभा मतदार संघाचा ढाण्या वाघ लोकप्रिय खासदार माननीय श्री ओम प्रकाश राजेनिंबाळकर अर्थात सर्वांचे लाडके ओम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत बालाजी बप्पा जाधवर, माजी जिल्हा परिषद सदस्य धाराशिव.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षा

0: हेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्या पर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
1: बीटेक आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन, बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
3: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: श्रोते हो, प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया बिरुदेव विठ्ठल एडके आणि सहकार्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.

0: एका खेडे गावात दोघ जण मित्र राहत होती त्यावेळेला. एकाच नाव हैबती
1: आणि दुसऱ्याच नाव मैपती बर का.
0: आणि खरोखर वया मनानं दोघ जण खरोखर व्यसना मध्ये गुतली होती त्यावेळेला. एकूणमेकाला काय बोलत आहे.
1: काय मैपती.
0: काय रे हैबती.
1: हो
0: अरे आता किती वर्षे झाली पण माझा लग्नाचा पता नाही.
1: अरे बाबा हे बघ माझं सुद्धा तसंच झालंय बर का.
0: ए मैपती.
1: हो
0: पुरे 45 वर्षे झाली मला.
1: हो
0: पण कुठला पाहुणा नाही आता कारण मी दारूच्या व्यसनामध्ये गुतलं म्हणून पाहुणा अजिबात माझ्याकडे नाही बर का.
1: अरे बाबा माझं सुद्धा पण तसंच आहे बर का.
0: तुझं कसं आहे.
1: अरे मी सुद्धा दररोज मला दारू पिल्याशिवाय काय खटत नाही.
0: आता वय तुझं किती.
1: अरे वय झालं असेल की 46 आता.
0: 46.
1: हो
0: लका आपण व्यसनामध्ये गुतल्यामुळे आपल्याला लग्न सुद्धा होईना गेलं.
1: हो
0: पण आपण काय करायचं आता बर का.
1: काय करायचं.
0: हे बघ मला एक जणाची चिठी आली.
1: हा
0: त्या चिठीवर नवरी बघण्यासाठी जायचं.
1: काय हरकत नाही जाऊ
0: म्हणून त्या मित्रा

0: दादा
1: हो
0: अरे मित्रा असं पत्र आलंय खरोखर त्या पाहुण्यानं हां नाव ढेकळे त्याचं नाव कुदळे आणि वल्लाचं नाव बेडगे ह्याची मुलगी आहे आणि ती मुलगी पास करण्यासाठी आपण नवरी बघण्यासाठी जायचं तुला आली का एखादी पत्रिका
1: अरे बाबा मला सुद्धा पत्रिका तीच आली बर का
0: असं
1: हो
0: म्हणजे मला आलेली तीच तुला आली
1: कुदळ्यानं पत्र पाठवले
0: मग चल दोघ जण मिळून जाऊ बर का
1: जाऊ बर का
0: म्हणून त्यावेळेला दोघ जण निघून कशी चालली

0: दादा
1: हो
0: माझे चिट्ठी आहे चल
1: चल बाबा चल लवकर
0: पण असं आहे
1: हा
0: म्हणजे मला जी नवरी बघायची आहे ती ह्यालाच पत्रिका आली पण ह्याला आपण दारू पाजून काय तरी ह्याला निशामध्ये कराय पाहिजे
1: आपण दोघ जण चाललाव खरं पण हो का काय सांगायचं मला सुद्धा त्यानं जी चिठ्ठी पाठवली तीच मला बी पोचलेली आपण सुद्धा ह्याला काहीतरी आयडिया केली पाहिजे
0: दादा
1: हा
0: अरे जाता जाता घेतल्याशिवाय कशी वाट उरकणार
1: अरे बघ थोडी थोडी टाकू की आपण
0: विचार केला दोघ जण मित्रांनी आणि त्यावेळेला घेतली आणि खरोखर निघून चालली
1: हो
0: जाता जाला रात्र झालेली आहे
1: हो
0: आणि एक जण काय म्हणत आहे

0: धाराशिव लोकसभा मतदार संघाचा ढाण्या वाघ लोकप्रिय खासदार माननीय श्री ओम प्रकाश राजेनिंबाळकर अर्थात सर्वांचे लाडके ओम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीयुत बालाजी बप्पा जाधवर, माजी जिल्हा परिषद सदस्य धाराशिव।
1: आता खरोखर याला पत्रिका आता दारू पेलेला आहे, पण झोपी गेला। या तोंडाला पावडर लावतो म्हणजे नवरी ह्याला पास करणार नाही, मलाच पास करणार बर का?
2: मी सुद्धा तसंच करणार आहे की एकदा झोपी गेला की हे ज्या तोंडाला काळ लावतो आणि मग ह्याला कुठली पोरगी पसंत करते, मलाच पसंत करणार।
1: अशा या कलयुगामध्ये अशा घटना घडल्या म्हणून हाय बती त्यावेळेला
2: हा
1: तवाच्या येळेला झोपी तवा गेला या।

0: साहेबा ते झोपलेला आहे, आता या तोंडाला चुन्याचा पांढर लावतो आणि मग आपण झोपी जातो बर का.
1: असे
0: म्हणून खरोखर महिपतीनं काय केलं
1: हो,
0: आणि झोपी गेल्यावर घोराय लागल्यावर त्याच्या तोंडाला चुन्याचा पांढर लावला ना आपण झोपी गेलेला आहे. अशा वेळेला महिपती झोपी गेला
1: हो,
0: आणि हैबती त्या वेळेला जागा झाला.
1: हैबत

0: झोपी गेला इकडे हैबती जागा झाला
1: असे
0: आणि काय बोलतो म्हणाला
1: काय बोलतो बर
0: आता मला महिपती झोपलाय तर ह्याच्या तोंडाला काळा लावावा
1: असे
0: माझी नवरी आपणाला पास करील म्हणून त्याने काय केलं करकर तव्याचं काळ त्या महिपतीच्या तोंडाला लावलं
1: आणि अगदी आपण निद्रासहीन झाला त्या टायमाला
0: ह्यानं त्याच्या तोंडाला काळ लावलेलं त्याला माहित नाही
1: हो
0: आणि ह्यानं ह्याच्या पांढरं तोंडा लावलेलं त्याला माहित नाही
1: असं
0: असं ही दारुड्याची कथा बरं
1: असे
0: दोघ जण सकाळच्या पारात

0: माठाच्या पऱ्यात हरी चंद्रवाऱ्यात दिन मानू वैल
1: अगदी दोघ जण जागी झाली त्या टायमाला आणि झोपेत न उठली वर खा
0: हैवती बघतो मैपतीकड
1: आणि मैपती बघतो हैवतीकड वर खा
0: लका म्हणला आता तुला कुठली पोरगी पसंत करते
1: मैपती बी म्हणतो आता तुला कुठली पोरगी पसंत करते
0: असा दारूच्या निशा दोघ जण एकमेककड बघून हसत निघून चालली
1: हो
0: जाताना जाताना गेली बेडग्याच्या घरला आणि पावण्याच्या घरला वर
1: असे
0: दरवाज्यात उभा राहिलेली आहे ती
1: हो
0: आणि खरोखर काय लागली करायला बर का
1: आहा।

0: अशा त्या घाणतोंडांना हैपत्या आणि महिपत्या आपण सासऱ्याच्या गावाला गेलेल्या ती आणि त्या ठिकाणी गेल्यावर बर का आणि विचार कोणी काय केला त्यावेळेला
1: काय केला बर
0: बेडग्याने विचार केला
1: हो
0: म्हणला पाहुणा आले तर आता त्यांना बसकार टाकला पाहिजे
1: असं
0: पण पाहिल्या बरोबर एकाच तोंड

0: आणि एकाच तोंड पांढरा दिसलं बर का
1: असे.
0: अरे अरे म्हणला ही खरोखर विष्णी मुलं दिसते ती.
1: हा
0: आणि ह्यांचं तर वय म्हणला आता 45-50 घरात आहे
1: असे.
0: तर आपल्या मुलीचं वाटुळ खरोखर ह्यांना देऊन वाटुळ व्हायचं बर का.
1: म्हणून काय म्हणे विचार केला त्या टायमाला.
0: शेजारची लंगडी पुरगी आहे
1: असे.
0: त्या गंगूची ती लंगडी पुरगी
1: हो
0: ती आणून ह्यांना दाखवाय म्हणजे ही पास करायची नाही तिने आल्या आल्या मार्गाने परत जाते.
1: असा त्यांनी मनात निश्चय केला त्या टायमाला.
0: आणि पाहुण्यानं काय केलं ह्या दोघा जणाला
1: असे.
0: आणि बसा

0: धाराशिव लोकसभा मतदार संघाचा ठाण्या वाघ लोकप्रिय खासदार माननीय श्री ओम प्रकाश राजे निंबाळकर अर्थात सर्वांचे लाडके ओम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीयुत बालाजी बप्पा जाधवर, माजी जिल्हा परिषद सदस्य धाराशिव।
1: मला तर दगडोबा खरोखरच बेगडोबा म्हणते ती। आता ही दोन आल्यात पण ही विसने आहे ह्याला मुलगी देणं काय आपलं खरं नाही
2: असं म्हणून त्यांनी काय विचार केला बरं।
1: शेजारच्या रंगू कडे गेला आणि काय लागला रंगू मावशे
2: हा काय म्हणता हो
1: तुझी जी मुलगी लंगडी आहे ती आमच्यात पाहुणा आल्या तर खरोखर त्या मुलीला नटेव थटेव बर का।
2: अहो हो का बरं झालं लंगडी पांगडीला कोण करून तर घ्यायचं अगदी चांगलं झालं बर का।
1: अग रंगू मावशे तसं नाही
2: हा
1: ती दोघं बी विसण्यात दारुडे आहे ते दारुडे
2: असं होय
1: एकाच तोंड पांढरा आहे आणि एकाच तोंड काळा आहे
2: असं म्हणताव दादा।
1: अगं ही लंगडी पोरगी जर बघितलं तर पास करायची नाही ती मग आल्या मार्गाने पिढा आपल्या मागटली जाईल।
2: खरंय दादा तुम्ही म्हणताव ती बर का।
1: अशा वेळेला खरोखराच आणि गंगून त्या लंगड्या पोरीला रंगविलं
2: असं
1: नटविलं थटविलं
2: हो
1: आणि त्या हातामध्ये पाण्याचा तांब्या भरून दिलेला आहे। त्यावेळेला लंगडी मुलगी कशी चालली
2: बरं।

0: पाणी त्या घेतलेला आहे,
1: अगदी तांब्या भरून पण घेतलेला आहे बर का,
0: आणि चालली त्या वेळेला पाहुण्याच्या समोरच्या पाणी द्यायला।
1: असे
0: हाय बतीना मैपतीना पाहिलं त्या मुलीला,
1: अगदी दोघांनी अगदी मुलीकडे पाहिलं त्या टायमाला,
0: आणि दोघ जण हसू लागली, मुलीनं पाहिलं त्या दोन नवरदेवकर मुलगी पण हसू लागली।
1: असे
0: अशा वेळेला घटना झाली, हाय बत्ती मैपती कुणमेकाला काय करे, हाय बत्ती
1: काय म्हणतो मैपती,
0: छेच्या आरा दारूमळ फसलो बघ, आरा तुझ्या तोंडाला मी पांढर लावलं म्हणून ह्या पाहुण्यानं लंगडी पोरगी आपणाला धावली।
1: अरे बाबा माझं बी तसं झालंय, दारूच्या निशात तुझ्या तोंडाला काळं लावलं म्हणून आपल्याला ही दोघाला बी लंगडी पोरगी दाखवली।
0: असं कर, तू कर ही मुलगी पास।
1: नाही माझ्या मनानं तुला
0: मी पण दुसरी होडकीतो की।
1: अरे हे बघ तुलाच पास कर,
0: नाही तू कर की पास,
1: नाही तुझी तू पास कर।
0: असं दोघ जण एक

0: मी कला बोलत दादा
1: हो
0: हे बघ
1: हा
0: असं दारू जर पेत पेत बसलं
1: हो
0: तर आपण तरुण जवान मुलावर का
1: असे
0: आपल्या परपंचाचं वाटोळ व्हायचं
1: अगदी आपल्या प्रपंचाची धुळदाणी होईल बर का
0: आणि आपल्या देहाचं सर्व वाटोळ व्हायचं
1: हो
0: दारू पेला तर कॅन्सर होतो कर्करोग होतो बर का
1: असे
0: दादा
1: हा
0: माझं म्हणणं आहे आजपासून दारू प्यायची नाही
1: दादा
0: दारू जर सुनली तर मुलगी आपल्याला कोण बी दिलं
1: अरे बाबा दारू मुळे आपल्याला कोण मुलगीच नव्हं आपल्याला किंमत सुद्धा कोण नाही देणार
0: ए हायबती
1: हा
0: आजपासून टपरीवर जायचं बंद
1: हा
0: गुटख्या पुढ्या खायच्या बंद
1: बर
0: हे बघ मी तुला सांगतो दारू पास जायचं नाही आणि मटक्याकडे जायचं नाही
1: असं
0: आपली शेती भर बैल भर
1: हो
0: शेतात जायचा नांगूर हाणायचा
1: अगदी काबाड कष्ट करायचं ह्या टायमाला
0: नांगूर कसा आणायचा
1: कसा हाणायचा बर
0: उगा मन लावून
1: अगदी गाणं फिन म्हणून
0: आम्ही कष्टाळू शेत

0: धाराशिव लोकसभा मतदार संघाचा ढाण्या वाघ लोकप्रिय खासदार माननीय श्री ओम प्रकाश राजेनिंबाळकर अर्थात सर्वांचे लाडके ओम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीयुत बालाजी बप्पा जाधवर, माजी जिल्हा परिषद सदस्य धाराशिव।
1: श्रोते हो, बिरुदेव विठ्ठल येडके आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगर योया आपण ऐकल्या। याबरोबरच लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत। आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। रात्रीचे 8:45 होत आहेत। प्रथम समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। सुरुवातीला ऐकूया समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र।

0: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी पत्रगीत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

हिंदी पत्रगीत या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये पहिलं पत्र आहे तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल, कृष्णा आणि समस्त चिरके परिवार या सर्वांना सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकायची आहे. गायिका आहेत लता मंगेशकर आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये यानंतरचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट बनाजीवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथून सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार या सर्वांनी जोधा अकबर या चित्रपटातील गीतासाठी पसंती कळवलेली आहे. गीत आहे जावेद अख्तर यांचं, संगीत आहे ए आर रहमान यांचं आणि गायक कलाकार आहेत जावेद अली. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं जोधा अकबर या चित्रपटातील हे गीत.

मैंने प्यार किया या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं आसद भोपाली यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. आणि श्रोते हो, या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते होते शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी, सृष्टी आणि समस्त पाटील परिवार. मुक्काम पोस्ट आष्टा कासार, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव येथून. श्रोते हो, हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतरचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, सौ संगीता शिंदे, कृष्णा, आराध्या, श्लोक, भैया आणि समस्त शिंदे परिवार. या सर्वांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गीतासाठी पसंती कळवलेली आहे. गीत आहे सिद्धार्थ गरिमा यांचं, संगीत आहे संजय लीला भन्साळी यांचं आणि गायक कलाकार आहेत श्रेया घोषाल, गणेश चंदन शिवे आणि सहकारी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: 10 बजे हमारे अपने आकाशवाणी के धाराशिव केंद्र से कार्यक्रम दर्पण दर्पण दर्पण दर्पण।
1: श्रोते हो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमामध्ये यानंतरचं पत्र आहे। मुक्काम पोस्ट गौतम नगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे यांना मैहुणा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे। सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे गीत आहे जावेद अख्तर यांचं आणि संगीत आहे अन्नू मलिक यांचं। ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं मैहुणा या चित्रपटातील हे गीत।

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात आनंदबक्षी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं विजू शहा यांचं आणि चित्रपट मोहरा. आणि श्रोते हो, या गीताला पसंती कळवणारे श्रोते होते तुषार कुरणे, मेघना कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे आणि उत्कर्षा कांबळे. मुक्काम पोस्ट चंदूर, जिल्हा कोल्हापूर येथून. श्रोते हो, हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतरचं पत्र आहे. फकिरा रेडिओ श्रोता संघ, जिल्हा बीड येथून. रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात या सर्वांना नशीब या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. या गीताला संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

0: क्रांती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या स्वरात संतोष आनंद यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते होते मुक्काम पोस्ट भूमीतून दीपाली पंडित, प्रदीप पंडित आणि समस्त पंडित परिवार. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।

श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ। घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया।

0: याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ.
1: आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातमीपत्र.